नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौरदिनांक 26 भाद्रपद शके 1948 अर्थात 17 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 53 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारणसभेमध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रसारणसभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्री शंकराचार्य कृत गुरु अष्टकम आपण ऐकलं सुमती टिकेकर यांच्या स्वरात. श्रोते हो, रात्र संपून नव्या दिवसाची चाहूल लागली आहे. वातावरणात प्रसन्नतेचा सुगंध दरवळतोय. अशा या मंगलमय प्रभाती मनातल्या साऱ्या चिंता बाजूला ठेवून परमेश्वराचं स्मरण करूया.

मधुकर जोशी यांची ही भूपाळी गायली होती माणिक वर्मा यांनी आणि स्वरबद्ध केली होती गोविंद पोवळे यांनी. श्रोते हो, विघ्नहर्ता मंगलमूर्ती श्री गणेश हा आपल्या प्रत्येक शुभकार्याचा आरंभबिंदू आणि हे गणपती बाप्पा आत्ता तर आपल्या घराघरात विराजमान झालेत. गणरायांचं स्मरण होताच मनात भक्ती, श्रद्धा आणि मंगलतेची भावना जागी होते. चला तर मग प्रभातीच्या या पवित्र क्षणी या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया, नमन करूया.

संहिता म्हात्रे रचित भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते अजित कडकडे. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

संत भानुदास महाराज रचित अभंग आपण ऐकला प्रसाद शेवडे यांच्या स्वरात. संगीतकार होते पंडित अवधूत बाम.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती शरदिनी महाडेश्वर यांची आणि संगीतकार होते मधुकर पाठक.

अनुपच्या लोटा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भजन आत्ताच आपण ऐकलं. रचनाकार आणि संगीतकार होते अनुप जलोटा. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर गीतरचना. ही रचना आहे कवी कुसुमाग्रज यांची आणि संगीतकार अनुपमा पेटकर.

0: श्रोते हो समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 झालेत. आता प्रसारित करणार आहोत शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जमिनीचं घट्ट आरोग्य ही सर्वच शेतकऱ्यांसमोरील मोठी आव्हानं आहेत. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये पशुधन वेगाने कमी होत असून शेतासाठी पुरेसं शेणखत उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत शेतामध्येच उपलब्ध होणाऱ्या पिकांचे उर्वरित अवशेष कुजवणं शक्य आहे. त्यात बायोडायनॅमिक कंपोस्टिंग पद्धत उपयोगी ठरू शकते. कंपोस्ट खतामध्ये नत्र, स्फुरद, पाला स्थिरीकरणासाठी आवश्यक जीवाणू मिसळता येतात, त्यामुळे त्यांचं पोषणमूल्य अधिक वाढतं. त्यात बायोडायनॅमिक कंपोस्ट ही सोपी, स्वस्त आणि परिणामकारक पद्धत आहे. या पद्धतीने कमी वेळेत आणि कमी खर्चात खत तयार होतं. आपल्या शेतातील पीक अवशेषांचं पुनर्चक्रीकरण करून जमिनीचा पोत सुधारता येतो. फक्त 2 ते 2.5 महिन्यात दर्जेदार कंपोस्ट खत तयार होतं. हे खत त्वरित वापरणं किंवा काही काळासाठी सावलीत साठवणं शक्य आहे. 1 टन बायोडायनॅमिक कंपोस्ट खतातून साधारणपणे नत्र किमान 15 किलो, स्फुरद 15 किलो आणि पालाश 10 किलो आणि झिंक, मॅग्नेशियम, लोह, तांबं इत्यादी बहुतांश सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होऊ शकतात. मंडई ओलसर, सोयाबीन काड, गव्हांडा, हरभरा काड, ऊसाचे पाचड, भाजीपाला पिकांचे अवशेष, हिरवा पाला, कोणत्याही वनस्पतीचा ताजा हिरवा पाला, हिरवं गाजर गवत, झाडपाला इत्यादी बायोडायनॅमिक कंपोस्टिंगसाठी वापरलं जातं. एका ढिगासाठी 100 किलो ताजं शेण आणि पाणी लागतं. 1 किलो बायोडायनॅमिक कंपोस्ट कल्चर CPP हे 13 लिटर पाण्यात 1 तास सरळ उलटं फिरवत ढवळून घ्यावं. हे एका ड्रममध्ये घेऊन 50 ते 60 लिटर पाणी आणि साधारण तेवढंच शेण एकत्र ढवळून शेणकाला तयार करावा. शेतामध्ये उंचवट्याच्या जागी पूर्वपश्चिम दिशेनं 15 फूट लांब आणि 5 फूट रुंद आणि 1.5 फूट उंचीचा पिकांच्या अवशेषांचा थर रचावा. या थरावर S9 असलेला शेणकाला 10 ते 15 लिटर प्रमाणात शिंपडावा. या कुटाराच्या थरावर तेवढ्याच जाडीचा हिरवा वनस्पतींचा थर लावावा. त्यावर तयार केलेला शेणकाला शिंपडावा. तसंच शेतातील 4 ते 5 घमेली माती टाकावी. हा एक थर गृहीत धरून असे थरावर थर 5 फूट उंचीपर्यंत लावावेत. S9 युक्त सर्व शेणकाला ढिगावर टाकावा. ढिगाला सर्व बाजूंनी साध्या शेणकाल्याने लिंपून घ्यावं. 1 महिन्यामध्ये साधारणतः 50% कंपोस्ट खत तयार होईल. ढिगाचा आकार लहान होत जातो. कुजलेले आणि न कुजलेले कंपोस्ट फावड्याने सरमिसळ करून पुरेसं साधं पाणी टाकून पुन्हा पूर्वीसारखा आकार द्यावा. पुन्हा शेणकाल्याने लिंपून घ्यावं. यावेळी कल्चर वापरण्याची गरज नाही. यानंतर पुढे 30 ते 40 दिवसांमध्ये दर्जेदार कंपोस्ट तयार होईल. हे कंपोस्ट शेतात ओल असताना वापरावं. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेल्या पद्धतीनुसार आपल्या शेतातच आपण बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार करू शकतो आणि हे खत वापरून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं

वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता.

11:43 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग पहिला.
1: नमस्कार. जसं आपल्या सर्वांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं तसंच मानसिक स्वास्थ्य देखील बिघडतं, पण त्याच्यात तीन तीव्रता असतात ज्याची लोकांना माहिती नाही आहे, आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणं म्हणजे वेड लागणं असंच लोकांना वाटतं, जो चुकीचा समज आहे. आपल्या सर्वांचं मानसिक स्वास्थ्य कधी ना कधी बिघडतं, म्हणजे 100% माणसांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं ज्यावेळी आपल्यावरती मानसिक तणाव खूप अधिक असतो, आणि असा मानसिक तणाव कधी ना कधी सर्वांवरच असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य 100% व्यक्तींचं बिघडणं म्हणजे मानसिक तणाव, त्रासदायक मानसिक तणाव असणं आहे. समाजातल्या 10-15% व्यक्तींना भावनिक त्रास असतात, ज्याला इंग्लिशमध्ये इमोशनल डिसऑर्डर्स असं म्हणतात, आणि त्यामध्ये हाच मानसिक तणाव खूप अधिक वेळ राहतो किंवा अधिक तीव्रतेचा होतो, आणि त्यामुळे सतत मनात चिंता राहते, मनात भीती वाटत राहते, ज्याला ॲन्झायटी डिसऑर्डर असं म्हणतात, किंवा मनात उदासी राहते, काही करू नये, कुणालाही भेटू नये असं वाटतं, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. तर याचं देखील समाजात प्रमाण साधारण 10% आहे, आणि वेड लागणं म्हणजे पागलपण याचं समाजातील प्रमाण फक्त 1% आहे. आणि पागलपण, वेड लागणं हा देखील मेंदूतल्या रसायनांमध्ये काही ना काही लोचा होतो, गोंधळ होतो, आणि त्यामुळे होणारा आजार आहे, आणि त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. म्हणजेच काही भास होतात, आभास होतात, प्रत्यक्षात काही नसतं तरी देखील त्यांना काहीतरी आहे असं वाटतं, प्रत्यक्षात नसणारं बोलणं ऐकू येतं, एखादा विचार जो वास्तवाला धरून नसतो तोच सत्य आहे असं त्यांना वाटतं. तर हे समाजात फक्त 1% व्यक्तींना होत असतं, मात्र मानसिक ताणतणाव हे 100% व्यक्तींना होत असतात. आणि त्यामुळे यापुढे आपण मानसिक ताणतणाव हे केव्हा त्रासदायक होतात आणि ते त्रासदायक होऊ नयेत म्हणून काय करावं लागेल, आणि चिंता, औदासिन्य असे जर इमोशनल डिसऑर्डर्स असतील तर काय करावं लागेल, याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर मानसिक ताणतणाव हे आत्ता आपण बघितलं तसं सर्वच माणसांवर असतात. परिस्थिती ज्यावेळी आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे, माझ्या क्षमतांपेक्षा परिस्थितीची गरज अधिक आहे असं ज्यावेळी माणसाला जाणवतं, त्यावेळी त्याला ताण येतो. आता काही वेळा हा ताण चांगला असतो, कारण त्यामुळे माणूस स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं तर, एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू द्यायचा असेल आणि इंटरव्ह्यू देताना मला पुरेशी माहिती नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे असं त्याला वाटलं, तर त्याच्यावर ताण आलेला आहे, जो उपयोगी ताण आहे जर इंटरव्ह्यू आणि असं वाटणं यामध्ये पुरेसा वेळ असेल तर. म्हणजे 4 दिवसापूर्वी जर त्याला असं वाटलं की माझी पुरेशी तयारी झालेली नाही आहे, तर तो ते 4 दिवस तयारी करण्यासाठी देऊ शकतो, आणि त्यामुळे हा तणाव त्याच्यासाठी उपयोगाचा असतो. मात्र असाच

0: विचार जर त्याला इंटरव्ह्यूच्या वेळी आला तर तो मात्र त्रासदायक असतो, कारण आता त्याला तयारीला काहीच वेळ नसतो आणि त्यामुळे ताणाचे आपण उपयोगी आणि निरुपयोगी असे दोन प्रकारात विभाजन करू शकतो. ज्यावेळी तो ताण आपल्या क्षमता विकसित करायला उपयोगी असेल, प्रेरणा देत असेल, तर तो उपयोगी तणाव आहे. पण जर असा तो आपल्याला प्रेरणा देत नसेल तर मात्र तो त्रासदायक आणि निरुपयोगी तणाव आहे.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजयी भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो, कपड्यांचा हव्यास म्हणजे गरजा नसतानाही कपड्यांची जास्त मागणी असणं, ज्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याचं मुख्य कारण म्हणजे कपड्यांच्या उत्पादनात होणारा प्रचंड पाणी वापर, रासायनिक पदार्थांचा वापर आणि त्यानंतर तयार होणारा कचरा, ज्यामुळं प्रदूषण वाढतं आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होत असतो. पूर्वी दिवाळी वाढदिवसाला कधीतरी नवीन कपडे घ्यायला आपल्याला मिळायचे, 2-3 ड्रेस म्हणजे चंगळच असायची. पण आता आपली आर्थिक परिस्थिती बदलली आहे, मनात येईल तेव्हा कपडे घेतले जातात. मात्र हा नवा चंगळवाद निसर्गाच्या पर्यावरणाच्या मुळावर येत आहे. जास्त कपडे घेण्याची हौस नकळत पर्यावरणाचं नुकसान करते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतच नाही. ज्यादा कपडे खरेदी करणं हे पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. कपड्यांची साठवणूक ही तत्वानुसारच व्हायला हवी. तरी दिखाव्याच्या या जगात रोज आपल्या पोशाखात नवनवीन बदल करून प्रवाहात राहणं आणि फास्ट फॅशनच्या नावाखाली मिळणारे स्वस्त कपडे बदलणं हीच सर्वात सोपी गोष्ट झाली आहे. कपडे बनवताना प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाहीये. पूर्वी फक्त कापसाच्या धाग्याचा वापर कपडे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता. आज त्याची जागा कृत्रिम धाग्यांनी घेतलीये. सुती कपडे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दायित्वाशी संबंधित कोणताही कायदा लागू नाही. प्लास्टिकचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो, म्हणून प्लास्टिकच्या तंतूंनी बनवलेले प्रदूषित कपडे देखील नियमांच्या कक्षेत असले पाहिजेत. नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील झालीये. सुरुवातीच्या टप्प्यात नियम बनवून उत्पादन आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण स्थापित करणं योग्य ठरेल. त्याचबरोबर पर्यावरणाची थेट हानी होत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. अन्यथा एकदा ही समस्या गंभीर झाली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड संसाधनं खर्च केली जातील. पण सवयीमुळं आपल्याला कपड्यांच्या आसक्तीपासून वेगळं करणं कठीण होईल. बाजारपेठा शहरी नियोजनाच्या कक्षेबाहेर जात आहेत.
0: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकला.

0: वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रमांची रूपरेषा.

ढोके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न। निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध।

0: डोके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: अकराशे 43 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:55 भावधारा. 8:40 हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, शीर्षक मुक्तीचा संग्राम मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा. निवेदन स्मिता नामदे यांचं सादर करते नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलक चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात कोकणातील गणेशोत्सव आणि गौरी आवाहनाचं सांस्कृतिक महत्व याविषयी क्षमा प्रभुदेसाई यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादर करते विवेक पानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 कोकणची खाद्य संस्कृती कार्यक्रमात गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे कार्यक्रमाचे सादर करते विवेक पानखडे. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी सीमा पांगे यांची मुलाखत आणि माझी परसबाग याविषयी जयश्री राठोड यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 एससी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा. तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आनंद काशीकर यांच्या बासरी वादनात राग भीमपलास. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची आजची दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी कार्यक्रमात व्यक्तिमत्व विकास या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची मुलाखत. युवावाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 मावळ तिचे रंग कौटुंबिक संवाद, लेखक राजेंद्र कुमार घाग आणि सादरकर्ते विवेक वानखडे. 7:15 अर्थविशेष. 7:30 किसान वाणी. 8:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर भारत. आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 8:40 सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साईट्स आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट्ट यांचं गिटारवादन राग हेमंत. उर्वरित बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोते हो, आता आपण जाणून घेतली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या

0: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही, कुठेही आणि केव्हाही.
0: अहो खरंच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
2: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
0: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
3: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
6: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
5: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
7: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
9: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. पुष्कळ वेळेला असं वाटतं की या जुन्या गोष्टी उगाळण्यामध्ये किंवा जुन्या गोष्टी सांगण्यामध्ये आणि स्वातंत्र्याला आता मिळून 75 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला तेव्हा या गोष्टी ऐकण्यात काय अर्थ आहे असंही काही जणांना वाटेल. असं असतं की सर्वसामान्यपणानं इतिहास हा राष्ट्राचा अभिमान असतो. कुठलाही इतिहास हा मार्गदर्शक असतो, प्रेरक असतो, प्रेरणादायक असतो. भले मग तो पराभवाचा जरी असला तरी प्रत्येक पराभवातूनच विजयाचा जन्म होत असतो. असं म्हटलं जातं की जो देश आपला इतिहास विसरतो किंवा जो समाज आपला इतिहास विसरतो तो अभिमानी नसतो आणि त्याला त्याची जबरदस्त किंमत द्यावी लागते. तुम्ही तर जगाच्या इतिहासामध्ये अनेक राष्ट्र बघितली, खास करून पहिल्या महायुद्धातूनच दुसऱ्या महायुद्धाचा जन्म झालेला आहे. कारण पहिल्या महायुद्धामध्ये जे पराभूत राष्ट्र होतं जर्मनी, त्याच्यावरती पराभूत म्हणून ज्या अटी लादल्या गेल्या त्या अटीतूनच त्या राष्ट्राचा अभिमान पेटवला गेला, त्याच्यामधून ते राष्ट्र सगळ्या जगाविरुद्ध उठलं आणि हा हा म्हणता दुसरं महायुद्ध भडकलं आणि जगातल्या बऱ्याचशा युरोपमधल्या, खास करून युरोप आणि आफ्रिकेमधल्या बऱ्याचशा भूभागावरती जर्मनीसारख्या एका छोट्या राष्ट्रांनी विजय मिळवला आणि तो भाग आक्रमित केला हा इतिहास आपल्याला माहिती आहे. तेव्हा प्रत्येक समाजाला एक अभिमान असतो, स्वाभिमान असतो. तो विजयामध्ये अहंकारात परावर्तित होता का म्हणे आणि पराभवामध्ये तो दुखावला जाता का म्हणे. कुठल्याही समाजाला आणि राष्ट्राला जो अभिमान असतो, जो काही स्वतःची ओळख असते, ती न दुखावता जर देशी किंवा परकीय राज्यकर्ते ते पुढे घेऊन गेले तरच त्या देशाचं, त्या समाजाचं, त्या सरकारला किंवा त्या शासन व्यवस्थेला सहकार्य मिळत असतं. आपण अनेक स्वातंत्र्ययुद्ध ह्याच्यातूनच जन्माला आलेली बघतो की तत्कालीन शासन व्यवस्था आणि तत्कालीन समाज ह्याच्यामध्ये पडत गेलेलं अंतर, त्या समाजावरती होत गेलेला अन्याय, ह्याच्यातून सुशिक्षित असोत किंवा अशिक्षित असोत, समाजातले अनेक घटक तत्कालीन शासन व्यवस्थेविरुद्ध पेटून उठलेले आपण बघतो. स्वातंत्र्य एक भावना आहे आणि स्वातंत्र्य भावना कशातून निर्माण होते तर तुमच्यावरती शतकानुशतकं होत असलेला अन्याय, तुमच्यामध्ये जाणून बुजून निर्माण केलेली विषमता आणि त्यातून भोगावे लागणारे आर्थिक सामाजिक परिणाम, या सगळ्यांमधून एखादा समाज पेटून उठतो. आणि हे संघटितपणानं जेव्हा पेटून उठतो, तो जेव्हा स्वातंत्र्यापर्यंत त्याचा परिणाम पोचतो, त्या संपूर्ण घटनाक्रमाला आपण स्वातंत्र्ययुद्ध म्हणत असतो. या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात अनेक वर्ष आधी झालेली असते. ती कदाचित असंघटित स्वरूपात असेल, परंतु ती छोट्या छोट्या वणव्यांच्या स्वरूपामध्ये त्या त्या भूप्रदेशामध्ये पेटलेली असते आणि त्याच्यातूनच मग मोठ्या संघटित युद्धाचा जन्म होतो. असेच अनेक हिरो

0: जे तत्कालीन ह्याच्यामध्ये कदाचित असंघटित असतील, छोट्या स्वरूपात असतील, परंतु त्यांनी त्या त्या समाजामध्ये स्वातंत्र्याची भावना जागरूक ठेवली, पेटती ठेवली, आणि त्याचमुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता या सगळ्या अज्ञातवीरांचा आपल्याला परिचय व्हावा, कारण आपल्या देशाचा इतिहास हा आपल्या अभिमानाचा विषय आहे. तर त्यामुळे तो आदिवासी असोत, वनवासी असोत, कुठल्याही धर्माचे लोक असोत, कुठल्याही पंथाचे असोत, कुठल्याही भाषेचे असोत, आपण त्याचा अभिमान ठेवला पाहिजे. कारण या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळंच ब्रिटिशांसारखी बलाढ्य सत्ता आपल्याला उलथवून टाकता आली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07:12 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
3: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
4: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
5: काय? अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
6: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
5: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो? विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
6: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
5: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
7: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
8: काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते, तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवा यज्ञ बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश सणस आणि ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
9: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.

0: अवश्यपः। आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ। मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज। आता सविस्तर बातम्या। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे, त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत। अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल। त्यांच्या नियोक्त्याला तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे। या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत।
1: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता। 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता। मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत। या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत। मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता। स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे। तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे।
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू होत आहे। 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील। स्वच्छतेत सहयोग स्वच्छ भारत विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे। या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे। 3 दिवस या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या धोरणकर्ते गुंतवणूकदार संशोधक स्टार्टअप्स शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत। राज्यातही सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। प्रत्येक तालुक्यात सेवा सेतू शिबिरं आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली। त्यांनी देशातील जनतेच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी गणरायाकडे प्रार्थना केली। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातला स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी धाराशिव नांदेड इथं संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून आजपासून बीड पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 11:30 बीड रेल्वे स्थानकावरून याचा आरंभ होणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरस्थ पद्धतीनं तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तूर्तास आपला मुंबई दौरा रद्द केला असून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित होणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ज्ञान भारतम उपक्रमात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील पुरातन हस्तलिखित पोथ्या आणि दस्तऐवजांचं सर्वेक्षण नोंदणी आणि डिजिटायझेशन एकाच व्यापक यंत्रणेत आणण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गणरायापाठोपाठ माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरींचं आज घराघरात आगमन होत आहे. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या पितळ्याच्या तर कुठे खड्यांच्या रुपात या गौरी येतात. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केलं जातं. युवकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र 2026 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 29 सप्टेंबरला राज्यभरात 500 अधिक रोजगार मेळावे होणार आहेत. पुणे जिल्ह्यात 30 शैक्षणिक संस्थांमध्ये मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळ काल झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला मुंबईकडे निघालेल्या चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिली. जखमींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. रत्नागिरीत काल संध्याकाळी पावसानं काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 77% पाऊस झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज

0: विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47.47 मीटर अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:20 आणि 44 सेकंद झालेत.

0: डॉक्टर, आज मुद्दाम तुमची उशिराची वेळ घेऊन आलोय, कारण विषयच तसा आहे.
1: निसंकोच बोला काका.
0: मी सध्या पुण्यात राहतो मुलाकडे. नातू सांभाळायची ड्युटी आमच्या दोघांवरच आहे आणि शनिवार रविवार शिवाय मुलगा असून मोकळे नसतात. हा, पुण्यात उत्तम डॉक्टर्स आणि दवाखाने तर आहेतच, पण मला इथं कोल्हापूरला तुमच्याकडेच उपचार घ्यायचे आहेत.
1: काही काळजी करू नका. आता दातांच्या उपचारांच्या बाबतीत CBCT आणि इतर डिजिटल बाबी खूपच प्रगत झाल्या आहेत की तुमचं बरंचसं काम शनिवार आणि रविवार मध्येच होऊन जाईल आणि तुम्हाला लागली तर पुण्यातही मदत मिळेल.
0: बरं झालं, आता पुढच्या ट्रीपला माझं आणि हिचं दोघांचंही काम सुरू करा.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
4: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हैदराबादच्या निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला म्हणून आजचा दिवस हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. 1928 साली आजच्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला अमेरिकेतील फ्लोरिडा इथे झालेल्या ओकी चोबी चक्रीवादळात किमान 2500 लोकांचं निधन झालं. 1879 साली स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार E.V. रामस्वामी यांचा जन्म झाला. पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म झाला आजच्या दिवशी 1885 साली. 1930 साली व्हायोलिन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म झाला आजच्या दिवशी 17 सप्टेंबरला. 1937 साली 17 सप्टेंबरला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्रा यांचा जन्म झाला. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला आजच्या दिवशी 1950 साली. 1951 साली समाजसेविका डॉक्टर राणी बंग यांचा जन्म झाला. 1999 साली हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी यांचं निधन झालं. 1877 साली छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेनरी फॉक्स टॅल्पॉट यांचं निधन झालं आजच्या दिवशी. 2002 साली कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचं निधन झालं आजच्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकले. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आज सकाळी 8:40 आपण ऐकणार आहोत हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा. मुलाखतींवर आधारित कार्यक्रम, निवेदन स्मिता नामदे यांचं आणि सादरकर्ते नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण मागील भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आणि त्यामागील उद्देश जाणून घेतला. राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी, तर उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. युवकांनी या संधीचा लाभ कसा घ्यावा, रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणती तयारी करावी, तसंच रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, या आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत संवाद साधणार आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी. चला तर मग जाणून घेऊया युवकांच्या रोजगार आणि भविष्यातील संधींबाबतची शासनाची दिशा. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीच्या संधी आणखी वाढू शकतात का, त्यासाठी काही नियोजन आहे का?
1: नक्की नक्की, सरकारच्या उद्देशी जॉब रोजगारची संधी वाढवणारा नक्की असेल. फक्त डायरेक्ट रोजगार नाही आहे, त्यापेक्षा जास्त त्यांवर डिपेंडेंट आहे. ते एक समजा की आपले एक मोठा वादवणमध्ये पोर्ट बनत आहे, तर त्यामध्ये फक्त पोर्टवर काम करणारे नाही, सिव्हिल वर्क आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, पॅकेजिंग आहे, हाऊसकीपिंग आहे, सर्व जॉब तिथे उपलब्ध आहे. कम्प्युटर ऑपरेटर आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे. मोठी संख्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळी जे आमूलचूल परिवर्तन महाराष्ट्रामध्ये केलं आहे, आपला एक वर्षानंतर आपला दिसेल. ज्यांना काम करायचे असेल सर्वांसाठी काय काय संधी उपलब्ध असेल.
0: बरोबर आहे सर, तुम्ही म्हणालात की अनेक संधी आहेत, पण नोकरी ही हा एक भाग झाला. नोकरी बरोबरच उद्योजकतेकडे देखील युवकांनी वळावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक सीएम महाफंड म्हणून मोठी योजना सुरू केली आहे. त्यामध्ये प्रथम वर्षी आपण 25 लाख युवक युवतींना, जे ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, जे ज्यांना करायचे असेल, त्यांच्या एक ऑनलाईन एक्झामिनेशन घेणार आहे. आणि नंतर त्यामध्ये 5 लाख युवक युवतीची निवडणूक करून नंतर एक परत एक वेळ एक्झामिनेशन घेऊन 1 लाख युवक युवतींना फर्स्ट इयर आपण घेणार आहे. आणि त्याने आपण 5 लाखपर्यंतचा स्टार्टिंग फंड 3% व्याजवर देऊ. प्रत्येक तालुक्यामध्ये आमची ITI मध्ये त्यांच्यासाठी जगे उपलब्ध करून देऊ. आणि त्यापेक्षा जास्त लोकल मेंटरशिप ग्रुप डेव्हलप करू. आणि ते एक आम्ही डॅशबोर्ड तयार केला आहे की जे 50 पॉप्युलर त्यांचे प्रश्न असेल, मला GST करायचं, फॉर्म GST रजिस्ट्रेशन करायचं कसा करू, त्याने कन्सल्टंटकडे जायची गरज नाही आहे. आमच्या डॅशबोर्डवर आल्या, आम्ही 50 प्रोफेसर लोकांनी आमच्यावर जॉईन केलेलं आहे, ते डॅशबोर्डवर त्यांचे आन्सर करतील. माझ्या काही अपॉइंटमेंट लेटर द्यायच्या, माझ्या लीजवर जमीन घ्यायच्या, माझ्या पॅकेजिंगसाठी कुठे जायच्या, माझ्या फॉरेन एक्सपोर्टसाठी कुठे संपर्क करायचा, ते सर्व त्यांचे परिवारचे, आम्ही ते आमचे परिवारचे आहे, महाराष्ट्र सरकार त्यांचे परिवारचे आहे, असं म्हणून त्यांना आम्ही गायडन्स करणार आहे. तर मोठी संख्यामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट डेव्हलप होईल
0: नक्कीच सर. आणि या स्वयं

0: रोजगारासाठी मुलांना लागतं ते म्हणजे एकतर प्रशिक्षण लागतं, भांडवल लागतं आणि मार्गदर्शन लागतं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: प्रशिक्षणासाठी प्रत्येक ITI मध्ये आपण न्यू एज कोर्सेस सुरू केला आहे. भांडवलसाठी आपण स्वतःच्या 3 लाख रुपये सरकारतर्फे त्याने फक्त 3% 5 लाख रुपयाचे आपण लोन देणार आहे. त्यापेक्षा जास्त त्याने लोन लागला तरी पण त्याने आपण मदत करणार आहे. आणि मार्केटिंगसाठी, पॅकेजिंगसाठी, प्रोडक्शनसाठी जे काही त्याने ज्ञान असेल त्यासाठी आपण लोकल मेंटरशिपचे ग्रुप तयार करत आहे. तो ते एकटा नाही आहे, समाज त्यांच्या बरोबर आहे अशी भावना त्यांच्यामध्ये नक्की निर्माण होईल.
0: बरोबर आहे सर. आणि रोजगाराच्या ह्या भरपूर संधी आहेत, नोकरीच्याही आणि उद्योगाच्याही. तर ह्या सगळ्या युवकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी काय नियोजन आहे का?
1: बेसिक उद्देश ताईज आहे की आपला फार पॉप्युलर महाराष्ट्र सरकारचा हा एक प्रोग्राम आहे. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक युवती ते बघतच असता. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपापले सोशल मीडियावर हा रोजगार बदल टाका. ज्याने रोजगार द्यायचा आहे त्याने इन्स्टॉल टाकावा. आम्ही काय पेमेंट घेणार नाही. ज्याने रोजगार यायचा आहे त्याने पूर्व प्रशिक्षण देऊन आपलं रजिस्ट्रेशन करावा. त्यांच्याकडून आम्ही काही घेणार नाही. आमची या रेस्पॉन्सिबिलिटी आहे, महाराष्ट्र सरकारने जी जिम्मेदारी आहे की ज्याने रोजगार करायचे असेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचे असेल त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करायचा. ते आमच्या प्रयत्नाचा मोठा स्टार्टिंग पॉईंट या वेळेचा 29 सप्टेंबरचा रोजगार महाकुंभ, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ होणार आहे.
0: सर, निवड झालेले ह्याच्यामध्ये काही जे युवक असतील तर त्यांना व्यवस्थित रोजगार मिळालाय की नाही तर ह्याचा कुठेतरी एक फीडबॅक किंवा मागोवा हा घेतला जाणार आहे का?
1: यावेळी मी पूर्वी सांगितला की फक्त रोजगार विभाग नाही, पूर्ण सरकार, कलेक्टर्स, कमिशनर्स, लेबर ऑफिसर्स सर्व एकत्र आले. प्रत्येक ठिकाणी आमच्या लक्ष आहे. माननीय राज्यपाल महोदयाने पण यावेळी एक सर्व कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये सांगितलं आहे की तुम्ही पण यामध्ये सहभाग व्हावा. माननीय मुख्यमंत्री कार्यालयाने पण यावेळी सर्वांनी सांगितलं आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की रोजगार मेळावा फक्त एक इव्हेंट ना होता, रोजगार मेळाव्याचे नंतर पण आम्ही त्यांच्याबद्दल संपर्क ठेवू, त्याने प्रशिक्षित करू, त्याने जे काही मेंटरशिप हवा आहे ते मेंटरशिप पण देऊ. ते जास्त लास्ट लोकांना रोजगार मिळावा आणि तिथे टिकेल, परमानंट होईल या आमच्या प्रयत्न राहील.
0: सर, हे खूपच युवकांसाठी आश्वासक आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी ज्या कंपन्या होणार आहेत त्या कंपन्या आणि उपलब्ध नोकऱ्या यांची पडताळणी कशा पद्धतीने केली जाईल?
1: लोकल जे लंबचे अधिकारी आहे किंवा सरकारचे इतर विभागाचे अधिकारी आहे ते ज्यांच्याकडे रोजगार उपलब्ध आहे त्यांच्याकडून लिस्ट घेता आणि ते रोजगारसाठी जे युवक युवती आहे त्याने ते प्रमाणे आपण रोजगार मेळाव्यामध्ये बोलवता. फार चांगली रीतीने आम्ही दरवर्षी रोजगार मेळावा, हे काही नवीन नाही आहे. आमचे सर्व लोक यामध्ये एक्सपर्ट आहे. प्रत्येक मागचे 15 वर्षापासून रोजगार मेळावे सुरू करत आहे. यावेळी आपण एकही ठिकाणी आपले गावामध्ये जायचे आहे, लहान लहान रोजगार मेळावे करायचे असा माननीय मुख्यमंत्रीजीचा निर्देश होता. आणि जॉब ओरिएंटेड, ऍक्च्युअली रिझल्ट ओरिएंटेड रोजगार मेळावे करायचे आहे.
0: नक्कीच सर, हा अतिशय, म्हणूनच आपण त्याला महाकुंभ असं म्हणत आहोत. सर, हे युग विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. AI आणि तंत्रज्ञानातल्या ज्या नवीन संधी आहेत त्या आपल्या युवकांना कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात?
1: त्यासाठी आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी माननीय प्रधानमंत्रीजीने इंट्रोड्यूस केली आहे त्यामध्ये स्किल अँड अपस्किलिंगसाठी फार भर दिलेला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक ITIमध्ये, प्रत्येक टेक्निकल स्कूलमध्ये, इवन प्रत्येक स्कूलमध्ये पण हा आता एज्युकेशनमध्ये स्किलिंगच्या कोर्सेस सुरू केलेला आहे. त्यामध्ये ज्याने जे काही स्किलिंगची गरज असेल त्याने ते स्किलिंग मिळेल.
0: तुम्ही मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हानिहाय रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाचं नियोजन केलं जाणार आहे का?
1: जिल्हानिहाय पण करणार आहे, तालुकानिहाय पण करणार आहे. आम्ही फार ग्राउंड लेवलवर गेलेलो आहे. आमचा म्हणणं आहे की जे काही मोठी शहरामध्ये नोकरी करण्याच्या लोकांची कमी नाही आहे, पण महाराष्ट्राचे मुला मुलीने कसा नोकरी मिळेल हा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगार मोठी संख्येमध्ये उपलब्ध आहे आणि ते आपण कुठे आपल्या मुलं मुलीने रोजगार नाही घेतला तर बाहेरतून आण लोक मुला रोजगार घेता. आम्हाला फर्स्ट प्रिफरन्स महाराष्ट्राचे मुला मुलीने द्यायची आहे. म्हणून आम्ही त्यांना प्रशिक्षण पण करू, रोजगार मेळावे आयोजित करू. आफ्टर दॅट ऑल्सो आम्ही रोजगार मेळाव्याचे नंतर पण त्याने प्रशिक्षण देऊ. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याने जे मुला मुलीने काम करायचे असेल, स्वतःच्या काम करायचे असेल किंवा रोजगार करायचे असेल त्याच्यासाठी जे काही त्याने हवा आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
0: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र ह्या नंतरही रोजगारांच्या संधी किंवा रोजगार निर्मिती ही कायम पुढेही चालू राहावी यासाठी तुम्ही काय सांगाल?
1: यावेळी पूर्वी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री

0: मूर्तीजीने असा निर्देश दिलेला आहे की हा वन डे इव्हेंट ना राहता, हा तुम्ही पार्ट ऑफ सिस्टम करा. तो ते सर्व जे काही विभाग आम्ही एकत्र आले आहे, फक्त हा रोजगार महाकुंभसाठी नाही आहे, यानंतर पण रोजगार आणि स्वरोजगारसाठी कोणाकडे इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट आहे, कोणाकडे मुलामुली आहे, कोणाकडे लेबरकडे लेबरच्या विभागाचे काम आहे, सर्व एकत्र होऊन हा परमानंट प्रोजेक्ट रोजगार संधी आमचे महाराष्ट्राची युवक युवतीने मिळायची असा प्रयत्न आमचा चालू राहील.
1: सर, या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील युवकांना काय संदेश द्याल?
0: माझी सर्वांना विनंती आहे, आम्ही तुम्ही एकही परिवारचे लोक आहे, आम्हाला हा माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलेला आहे की ज्या युवक युवतीने काम करायची इच्छा असेल किंवा ज्याने स्वरोजगार करायचा असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या रूलबुकमध्ये सीमित न राहता ओपन ठेवा. ज्या लोकल परिस्थितीमध्ये जे काही गरज असेल ते प्रयत्न करायचा तुम्ही, ते पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हा एक दिवसाचा इव्हेंट न ठेवता परमानेंटली जोपर्यंत महाराष्ट्राचे प्रत्येक युवक युवतीने रोजगार, स्वरोजगार, फॉरेन रोजगार काही मिळत नाही त्याने करायचे असेल ने मिळत नाही तोपर्यंत आमचा काम थांबणार नाही.
2: श्रोते हो, रोजगाराच्या बदलत्या संधी, उद्योगांच्या वाढत्या गरजा आणि त्यानुसार आवश्यक असलेली कौशल्ये यांचा मेळ साधणे ही आजच्या काळाची गरज आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्राच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाला आपल्या क्षमता आणि कौशल्यानुसार योग्य संधी मिळावी आणि त्यातून युवकांच्या आत्मनिर्भरतेला बळ मिळावे हीच या उपक्रमाची अपेक्षा. या महत्वपूर्ण उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिल्याबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, अशाच महत्वपूर्ण विषयांवरील संवादासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:38 आणि 22 सेकंद झालेत.

0: श्रोतेहो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत कोकणातील गणेशोत्सव आणि गौरी आवाहनाचं सांस्कृतिक महत्त्व. याविषयी क्षमा प्रभुदेसाई यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक पानखळे. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
4: कधी भावनांचा,
5: तर कधी नव्या स्वप्नांचा.
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
4: मावळतीचे रंग
5: दर गुरुवारी 6:35
4: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोतेहो, आता प्रसारित करणार आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोतेहो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा

0: या गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपले सगळे अवयव हे महत्वाचे आहेतच, पण डोळे हा आपला अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा आणि सुंदर अवयव आहे. डोळ्याने आपण सर्व पाहू शकतो, अनुभवू शकतो, म्हणूनच त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच आवश्यक ठरतं. परंतु आपण या डोळ्यांची काळजी घेत नाही. डोळ्यांना त्रास व्हायला लागला की मात्र आपल्याला आठवतं की अरे, आपले डोळे हे आपला खूप महत्वाचा अवयव आहे. म्हणूनच या डोळ्यांवर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याविषयीची माहिती आम्ही या कार्यक्रमातून आपल्याला देत असतो. आणि ती माहिती देण्यासाठी पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याकडे येत असतात. आजही डॉक्टर गर्दे इथे उपस्थित आहेत, त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आपण डोळ्यांच्या विकारांबद्दल अनेक वर्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती देत आणि आयुर्वेदिक उपचारांबद्दल. तर गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांच्या नसांचे विकार याबद्दल बोलत होतो, त्याची तुम्ही ते का होतात आणि त्याची काही कारणं सांगितलीत, त्याच्या अजून पण काही कारणं आहेत का?
1: बऱ्याचदा कसं होतं, काही मेंदूच्या विकारांमध्ये मेंदूला तर सूज येतेच, पण नसांनाही सूज यायला लागते. म्हणजे मेंदूतल्या CSF इम्पॅक्ट आला किंवा त्याशी संबंधित काही प्रॉब्लेम असतील तर त्याचं प्रेशर नसांवरती येतं आणि नसांना सूज यायला लागते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. म्हणजे बऱ्याचदा हे मेंदूशी संबंधित विकारही असतात, ताणाशी संबंधित असतील, मेंदूचा ताणतणावाशी संबंधित असतील, मेंदूचे मोठे विकार होऊन गेलेले असतील. बऱ्याच वेळेला बघा, ब्रेन हॅमरेज झालेलं असतं, मेंदूला मार लागलेला असतो. म्हणजे ट्रॉमॅटिक केसेसमध्ये सुद्धा मेंदूला तर इजा होतेच, नसांवरती परिणाम येत असतो. जर मेंदूमध्ये रक्तस्राव आहे, मेंदूमध्ये कॅन्सरस गाठी असतात, तर ह्या सगळ्यामध्ये जसा मेंदूवरती परिणाम आपल्याला होताना दिसतो तसाच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा मोठा आपल्याला डोळ्यावरती दिसतो. कारण डोळ्याचं फंक्शनिंग हॅम्पर होतं. बऱ्याचदा डोळ्यात मधली जी नस आहे, मेंदूच्या मागच्या हॉस्पिटल लोमपर्यंत जेव्हा ती नस पोहोचते तोपर्यंत मधला जो प्रवास जिथं जिथं होतो तिथं तिथं कुठंही बिघाड झाला असेल तर तो डोळ्याच्या नसांवरती परिणाम करणारा, नसांना सूज आणणारा आणि नंतर पर्यवसन त्याचं होऊन त्याच्यात ऑप्टिक ॲट्रोपी म्हणजे नसा सुकण्यापर्यंत त्याचं महत्त्व आहे. त्यामुळं आता मेंदूच्या विकारांमध्ये आपल्याला प्रश्न पडतो, इथे इमर्जन्सी येते. म्हणजे मेंदूत रक्तस्राव झाला आहे, मेंदूत गाठ आहे, म्हणजे आपल्याला कॅन्सर झाला आहे, तर लगेच आपण घाबरून ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे पळतो आणि ट्रीटमेंट करतो. करायला हरकत नाही, पण त्याची योग्य निदान करून ट्रीटमेंट केली गेली तर त्याचा डोळ्यावरचा परिणाम आपल्याला टाळता येऊ शकतो.
0: तर डॉक्टर, तुम्ही डोळ्यांच्या नसांचे हे जे विकार होतात ते का होतात त्याचं कारण अजून सांगितलं, पण याविषयीची अजूनही आपल्याला माहिती घ्यायची आहे, ती घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99. डॉक्टर, डोळ्यांचा मेंदूशी संबंध आहे खूप जण आपण जाणतोच, पण मग त्या मेंदूला विकार झाल्यामुळे ह्या डोळ्यांच्या नसांवर कसा काय परिणाम होऊ शकतो, त्याची कारणं अजून आम्हाला ऐकायला आवडते.
1: जसं मी सांगितलं आता की रक्तस्राव झालाय, रक्तस्राव झालं की अशा पेशंटमध्ये बऱ्याचदा सिव्हिअर हेडेक हे सिमटम दिसतं आणि सिव्हिअर हेडेक होतं, मेंदूला सूज यायला लागते, मग नसांना सूज येते आणि दिसणं कमी व्हायला लागतं. मग ह्याच्यात सर्जरीशिवाय बऱ्याचदा आपल्याला सॉर्ट आउट करता येत नाही असा समज आहे. खरं तर त्या इमर्जन्सी केसेसमध्ये सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं उपचार खूप चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो. जर सर्जरी झाली की बऱ्याचदा तुम्ही बघत असाल मेंदूची पाठीच्या मणक्यांचा सर्जरी जरी सक्सेसफुल जरी झाल्या असल्या तरी त्या अवयवावरती त्याचा परिणाम कायमस्वरूपी राहतो. बऱ्याचदा जीव वाचतो पण अवयव वाचत नाही. मी हे ह्या अर्थी म्हणतोय, मेंदूचं बऱ्याचदा ऑपरेशन होतं तर मग त्यांची संवेदना कमी व्हायला लागते, त्यांचा सगळ्या क्रियांवरचा कंट्रोल बऱ्याचदा सुटायला लागतो, त्यांचा बऱ्याचदा दिसणं ऐकणं कमी व्हायला लागतं. जर आयुर्वेदिक पद्धतीने निदान करून जर ट्रीटमेंट आपल्याला केली गेली तर ब्रेन हॅमरेज सारख्या मोठ्या विकारांमध्येही आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येते. आणि कोणतीही सर्जरी शिवाय आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये आपण ट्रीटमेंट केली की त्याची रिकव्हरी आपल्याला करता येऊ शकेल डोळ्यांच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं. फक्त ती ट्रीटमेंट होणं गरजेचे आहे. ज्यावेळेला आपल्या आवश्यकतं त्यावेळेला आयुर्वेदिक पावडरीनं कुठं फरक पडतो का हा संभ्रम डोक्यात निर्माण व्हायला लागतो. अशा वेळेला आधुनिक शास्त्राच्या सोबत ट्रीटमेंट करायला हरकत नाही, पण जवळच्या वैद्य त्याला दाखवून जर ट्रीटमेंट करता आली तर आपल्याला तो रक्तस्राव आटोक्यात आणता येतो. मग हा रक्तस्राव येतो कसा आटोक्यात? मग आयुर्वेदात असं काय आहे? आयुर्वेदात खरं तर रक्तपित्त नावाचं एक विकार वर्णन करून ठेवलेलं आहे. तर त्या रक्तपित्ताची चिकित्सा

0: चिकित्सा अशा विकारांमध्ये केली गेली. डोळ्यावरचा जसा पडद्याचा रक्तस्राव आपल्याला कमी करता येतो, तसा मेंदूतला आणि शरीरातला कुठलाही इंटरनल ब्लिडिंग जे आहे ते आपल्याला कमी करता येतात. आणि त्या ब्लिडिंग आणि तत्सम गोष्टीचा परिणाम स्वरूप जे मेंदूला सूज आलेली आहे, जी नसांना सूज आलेली आहे आणि त्यामुळं जे दिसणं कमी झालेलं आहे ते आपल्याला टाळता येतं. खरं ती इमर्जन्सी केसेसमध्ये लगेच का उपचार करणं गरजेचं आहे? गंमत अशी आहे की मी जसं दरवेळेला सांगतो, पक्षाघाताचा पेशंट आहे, तो एक वर्षाच्या आत आला आहे, तर त्याची ट्रीटमेंट केली तर बऱ्यापैकी रिकव्हरी होते.
1: बरोबर.
0: पण जसे लेट होईल तसे त्याचे पर्सेंट वाईज, त्याचे टक्केवारी वाईज आपल्याला एवढे टक्केच रिकव्हरी होईल असं सांगावं
1: लागतं.
0: त्यामुळे वेळेत ट्रीटमेंट होणं गरजेची गोष्ट आहे.
1: तर डॉक्टर, या नसांच्या विकारांचं किती गांभीर्य आहे हे तुम्ही सांगितलं आता, पण याविषयीचीच अजून काही माहिती जाणून घ्यायची, ती एका ब्रेक नंतर जाणून घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
2: ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर डोळ्यांच्या नसांचे जे विकार होतात त्याची अजून काही कारणं आहेत का?
0: जसं मेंदूचं म्हणत होतो की इमर्जन्सीत काच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, कारण तो अवयव निकामी व्हायच्या अगोदर, ती एक विविक्षित पद्धत आहे ना. जसं बाळ वाढतंय, जन्माला आल्यानंतर काय आहे, 2 वर्षानं त्याची ग्रोथ काय, 5 वर्षानं काय, 10 वर्षानं काय, 20 वर्षानं काय, 21 वर्षाचा पूर्ण पुरुष काय आणि 90 एक वयोवृद्ध व्यक्ती काय, ह्याच्यातली तुम्ही जशी ग्रोथ बघताय आणि ऱ्हास बघताय तसंच आजारांच्या बाबतीत आहे. जर रक्तपित्त आहे, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे आणि नसांना सूज आली, योग्य वेळी जर त्याची ट्रीटमेंट केली गेली तर मेंदूतला रक्तस्राव कमी करता येतो, नसांची सूज लवकर आटोक्यात आणता येते. पण ते आपण नाही केलं सपोज, तर मग त्याचे दुष्परिणाम काय असतात? रक्तस्राव तसाच राहतो, XYZ आपण सर्जरी करून घेतो, मेंदूवरला मधला रक्तस्राव आपण आटोक्यात आणला, पण त्या रक्तस्रावामुळं जी नसांना डोळ्याच्या सूज आली आणि ती तू सूज तशीच राहते आणि एका ठराविक कालावधीपेक्षा ती सूज राहिली की मग मात्र ती नस सुकायला लागते. सूज कमी करणं सोपं आहे का नाही? सोपं आहे. सूज कमी करून दृष्टी वाढू शकते का नाही? वाढू शकते. पण ती सूज कायमस्वरूपी तशीच राहिली किंवा बरेच दिवस तशी राहिली आणि त्यानंतर नस सुकली तर मग मात्र अशा विकारांमध्ये जे कालमर्यादा राहते ती राहत नाही आणि शक्यता कमी व्हायला लागते दृष्टी परत येण्याची. त्यामुळं योग्य वेळी म्हणण्याचं कारण, योग्य वेळी जर केली आणि सूज आहे तोपर्यंत ट्रीटमेंट केली गेली, बऱ्याच वेळेला जशीच्या तशी विजन परत आणणं शक्य होतं. ती कंडिशन मात्र नसा सुकल्यानंतर होत नाही. बऱ्याचदा नसा ज्या वेळेला माझ्याकडे येतात किंवा पार्शियली आहे, 25% डॅमेज आहे, 50% डॅमेज आहे, 75% डॅमेज आहे, 100% डॅमेज आहे, अशा केसेसमध्ये बऱ्याचदा आपल्याला आहे ती व्हिजन टिकवणं आणि जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवायचा प्रयत्न करणं असं सांगावं लागतं. कारण नसांची ती अवस्था असते, ते जर योग्य वेळी ट्रीटमेंट केली गेली तर सूज सगळीच्या सगळी घालवता येते आणि त्याचा जो डोळ्यावरचा परिणाम आहे तो आपल्याला बऱ्यापैकी नलिफाय करता येतो. त्यामुळं योग्य वेळी अशा विकारांची ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे, तेही आयुर्वेदाच्या माध्यमातून.
1: वेळ ही अतिशय महत्वाची.
0: अगदी बरोबर.
1: तर डॉक्टर, गेल्या या 2 भागांमध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांचे विकार का होतात नेमके आणि त्याच्यामागची कारणं काय आहेत आणि अजून कोणत्या कोणत्या अवयवांमुळे सुद्धा तो परिणाम होऊ शकतो याविषयीची माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या भागातही आपण डोळ्यांच्या नसांच्या विकारावरच बोलणार आहोत. या भागात मात्र वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे थांबतोय. पुढच्या भागात भेटूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 7:50 झालेत. प्रसारित करणार आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम.
4: व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी

0: तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
2: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
1: ओके.
2: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंटमधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: ओके.
2: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
2: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
1: ओके.
2: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:55 झाले. थोड्याच वेळात कार्यक्रम भावधारा.

0: डॉक्टर, आज मुद्दाम तुमची उशिराची वेळ घेऊन आलोय, कारण विषयच तसा आहे.
1: निसंकोच बोला काका.
0: मी सध्या पुण्यात राहतो मुलाकडे. नातू सांभाळायची ड्युटी आमच्या दोघांवरच आहे आणि शनिवार रविवार शिवाय मुलगा सून मोकळे नसतात. हा, पुण्यात उत्तम डॉक्टर्स आणि दवाखाने तर आहेतच, पण मला इथं कोल्हापूरला तुमच्याकडेच उपचार घ्यायचे आहेत.
1: काही काळजी करू नका. आता दातांच्या उपचारांच्या बाबतीत CBCT आणि इतर डिजिटल बाबी खूपच प्रगत झाल्या आहेत की तुमचं बरंचसं काम शनिवार आणि रविवार मध्येच होऊन जाईल आणि तुम्हाला लागली तर पुण्यातही मदत मिळेल.
0: बरं झालं, आता पुढच्या ट्रीपला माझं आणि हिचं दोघांचंही काम सुरू करा.
2: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

0: मिशन, देवल क्लब तळमजला खासबाग कोल्हापूर, फोन 96 04 95 00।
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न। निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध।
2: भावधारा कार्यक्रमात ऐकूया बेला शेंडे यांना।

सुधा शेंडे यांनी गायलेली सुहास तपस्वी यांची ही रचना स्वरबद्ध केली आशिष मुजुमदार यांनी. भावधारा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्ली

0: आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन, पीएफ साठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ, भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित, ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या मध्यवर्ती संकल्पनेवर ही परिषद होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
1: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा हे अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही यावर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनानंही राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसांच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम PF खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियोक्त्यालाही तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानापासूनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील जागतिक स्पर्धकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. AIच्या सुरक्षेच्या बाबतीत जगाला अधोगतीची स्पर्धा परवडणार नाही. तसंच AIच्या धोक्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारांनी स्वीकारली पाहिजे असंही गुटेरस यांनी म्हटलं आहे. ते काल अँथ्रोपिकचे CEO डारियो अमेडेई यांच्या एका प्रस्तावाचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकारनं पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. ही संघटना सीमापार शस्त्र, स्फोटकं आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सक्रिय असून दहशतवादी गट तसंच किरकोळ गुन्हे करणाऱ्या युवकांना दहशतवादाकडे वळवण्याचं काम करत होती. तसंच ही संघटना देशाची लोकशाही, सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी द्वेषयुक्त डिजिटल माहिती प्रकाशित करत होती असं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्ताननं बेकायदेशीर आणि बळजबरीनं ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभागाबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा करार करण्याचा पाकिस्तानला

कोणताही कायदेशीर अधिकार नाही असं सांगत भारतानं तथाकथित पाकिस्तान चीन सीमा संयुक्त आयोग फेटाळून लावला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणतीही सामायिक सीमा नाही. तसंच 1963 मधल्या तथाकथित चीन पाकिस्तान सीमा करार भारतानं कधीही मान्य केलेला नाही. जम्मू काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि अतूट भाग आहेत असंही जयस्वाल यांनी ठामपणे सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ म्हणजेच सेन्सॉर बोर्डची पुनर्रचना केली असून हा निर्णय तात्काळ प्रभावानं 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या पुनर्रचित मंडळात विनोद अनुपम, मनोज जोशी, हंसराज हंस, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, रिकी खेज, सुनील शेट्टी, रुपाली गांगुली आणि प्रियदर्शन यांच्यासह 18 सदस्यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पुण्यातील मानाचा कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1928 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी, धाराशिव, नांदेड इथंही या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजऱ्या होत असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी बांधकाम आणि तत्सम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील कारागीर आणि कुशल कामगारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचं कौशल्य आणि कठोर परिश्रम अत्यंत महत्वाचे आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतातील चित्त्यांची संख्या आता 52 झाली असून यामध्ये देशात जन्मलेल्या 32 बछड्यांचाही समावेश आहे. यातील 49 चित्ते सध्या मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात तर 3 चित्ते गांधीसागर इथल्या अभयारण्यात आहेत. चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या आढाव्यानुसार गेल्या 4 वर्षातली ही संख्या आहे. यामध्ये नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि बोट्स्वानामधून आणण्यात आलेल्या चित्त्यांचाही समावेश आहे. प्रजननक्षम मादी चित्त्यांचं स्थिरीकरण आणि दुसऱ्या पिढीतील पिल्लांचं जिवंत राहणं ही भारतातील चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या सशक्तीकरणाची पायरी आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, माहे, तामिळनाडूसह ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता आहे. दिल्लीत आज आकाश अंशतः ढगाळ राहील. तसंच सकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. PFसाठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, सकाळचे 8:40 आणि 55 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, ऐकूया समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा. नमस्कार श्रोते हो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे महेश कुलकर्णी यांना. महेश कुलकर्णी हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता व्यवसायात कार्यरत आहेत. महेश कुलकर्णी सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: पहिले मला हे जाणून घ्यायचं की हैदराबाद मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी काय होती आणि त्यामध्ये मराठवाड्याचं स्थान काय होतं. बरं,
2: 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण अनेक संस्थानांनी स्वतंत्र भारतामध्ये सामील व्हायला नकार दिला, त्यामध्ये हैदराबादही होतं. हैदराबाद हे भारतातलं सर्वात मोठं धनिक आणि आकाराने सर्वात मोठं असं संस्थान, आणि ते भारताच्या मध्यभागी होतं, ज्याला हृदयस्थान म्हणलं जातं. हैदराबादच्या 7वा निजाम मीर उस्मान अली खान याला भारतातही सामील होण्याची इच्छा नव्हती आणि पाकिस्तानातही जाण्याची इच्छा नव्हती. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना राहायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी संस्थान विलीन करायला नकार दिला. नकार दिल्यानंतर मग तो जो लढा आहे, तो लढा हा 1947 पासून पुढे पुन्हा एक वर्ष हैदराबाद मधल्या जनतेने तो पुढे नेला. तसा तो 1937 पासूनच सुरू झाला होता. म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाची जी सुरुवात आहे ती वंदे मातरम आंदोलनाने झाली 1937 मध्ये. 14 नोव्हेंबर 1937 शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं की हैदराबादमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये तिथे सामूहिक नमाज अदा करायला परवानगी दिली, त्यामुळे व त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा तो स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून वंदे मातरम गायला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. पण प्राचार्य सय्यद मुहिउद्दीन यांनी त्याला विरोध केला. विरोध केल्यानंतर मग ते प्रकरण वाढलं, 1200 विद्यार्थ्यांना काढून टाकलं गेलं. नंतर त्या विद्यार्थ्यांना बनारस किंवा अण्णामलाई या विद्यापीठांनी त्यांना प्रवेश दिला नाही. त्यांना प्रवेश दिला मध्य प्रदेशमधल्या एका विद्यापीठांनी आणि नागपूरच्या विद्यापीठांनी. प्राचार्य टीजी केदार यांनी त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सामील करून घेतलं. ही मराठवाडा मुक्तीसंग्रामाची साधारण ही सुरुवात. तिथून पुढे हा लढा वाढत गेला. त्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे आंदोलनं झाले. त्यामध्ये निजामाचा महसूल तोडण्यासाठी म्हणून शिंदीचं आंदोलन झालं, ताडीची झाडं तोडण्याचं. निजामाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यातनं महसूल मिळायचा. तो महसूल तोडण्यासाठीचं जे आंदोलन झालं ते खूप मोठं आंदोलन होतं. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर बंदी आली. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनी संस्थानी राजकारणापासून दूर राहायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे मग हैदराबादचा लढा पुढे कसा न्यायचा, तर मग राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रेरणेतूनच हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आणि मग हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला.
1: मग ह्यामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची काय भूमिका होती?
2: हैदराबाद स्टेट काँग्रेसची भूमिका दोन अंगाने आपल्याला त्याकडे बघावं लागेल. हैदराबाद स्टेट काँग्रेसनी लढ्याची सुरुवात केली, त्यानंतर लढा कसा पुढे न्यायचा, तर त्याच्यासाठीचा एक मार्ग होता शिक्षण व्यवस्था आपल्याला अनुकूल किंवा आपल्याला हवी तशी शिक्षण पद्धती असणे हा एक त्यातला भाग होता. त्याच्यासाठी राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली हिप्परग्याला. म्हणजे स्वामीजी तिथे शिक्षक होते, स्वामीजींचा मराठवाड्यातला प्रवेशच तिथून झाला. त्या राष्ट्रीय शाळेमध्ये राष्ट्रीय विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. भाषिक परिषदाची स्थापना झाली, मराठी भाषिक परिषद, कन्नडा भाषिक परिषद, तेलगू भाषिक परिषद, ह्या ज्या परिषदा होत्या या परिषदांचं या लढ्यामधलं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे राष्ट्रीय शाळेची स्थापना आणि भाषिक परिषदांची सुरुवात ही ती पायाभरणी होती. मुक्तीसंग्रामाची व्याप्ती तिथून वाढत गेली. निजामी राजवट ही साधारण मुस्लिम राजवट, म्हणजे बहुसंख्य हिंदू पण राजा मुस्लिम अशी या संस्थानाची अवस्था होती. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हा लढा जातीय न झाला पाहिजे, हा लढा धार्मिक न झाला पाहिजे, हिंसेच्या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये हे स्टेट काँग्रेसचं धोरण होतं. स्टेट काँग्रेसने जो जाहीरनामा काढला पहिला, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं हा लढा कुठल्याही जातीय धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात नाही, ह्या राजेशाहीच्या विरोधात लढा आहे, ह्या जुलमी राजवटीच्या विरोधातला हा लढा आहे. हे हैदराबाद स्टेट काँग्रेसचं मूळ धोरण, ते धोरण अंगीकारून त्यांनी जबाबदार राज्य पद्धती आम्हाला द्या अशी मागणी केली आणि तिथून मग हा लढा पुढे व्यापक होत गेला.
1: निजामशाहीच्या काळामध्ये मग मराठवाड्यातील जनतेची परिस्थिती कशी होती?
2: निजामी

0: स्थान हे राजा मुस्लिम आणि प्रजा बहुसंख्य हिंदू असं ते स्वरूप होतं. साधारण सामाजिक परिस्थिती अशी होती, म्हणजे नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना जास्त प्राधान्य दिलं जात होतं. शाळा होत्या त्या उर्दू आणि अरबी शिकवणाऱ्या शाळा होत्या. मराठीची अवस्था ती अत्यंत बिकट होती. मराठी भाषिक परिषदा सुरू झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये वाचनालय सुरू झाले. वाचन संस्कृती जर वाढली तर मग समाजामध्ये एक परिपक्वता येईल असा एक विचार घेऊन वाचनालय त्यावेळेस वाढवले गेले. वाचनालयांची स्थापना झाली, म्हणजे परभणीचं गणेश वाचनालय असेल, इथलं बलवंत वाचनालय असेल, हे त्या काळातली ही वाचनालय आहेत. त्यानंतर नोकऱ्यांमधलं प्रमाण हे विषम होतं. मुस्लिमांना प्राधान्य होतं, हिंदूंना तुलनेने कमी नोकऱ्या मिळत होत्या. एक सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला तर त्या काळामध्ये शेती आणि शेती भोवती निगडीत असलेली सगळी व्यवस्था होती.
1: हे रजाकार कोण होते आणि त्यांचा मराठवाड्यावर काय परिणाम झाला? बरोबर,
0: हैदराबादमध्ये भादुरियार जंगांनी मजलिस इत्तेहादुल मुसलमीन नावाची एक संघटना सुरू केली. ती संघटना म्हणजे ते मुस्लिम समाजातले विचारवंत, मुस्लिम समाजातले शिकलेली मंडळी वगैरे, वकील, डॉक्टर्स अशा सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन त्यांनी ती एक संघटना सुरू केली असं त्याचं सुरुवातीचं स्वरूप होतं. बहादुरियार जंग हे त्यावेळी हैदराबाद संस्थानमध्ये अत्यंत जहाल भाषणांसाठी ते प्रसिद्ध होते. मजलिस इत्तेहादुल मुसलमीनच्या, ज्याला आपण एक सशस्त्र विंग म्हणून, रझाकार संघटनेची स्थापना झाली. रझाकार संघटनेमध्ये बऱ्याच प्रकारचे लोक त्यांनी सामील करून घेतले. त्याच्यामध्ये अनेक शिकलेली मंडळी होती, न शिकलेली मंडळी होती, अशा सगळ्यातला ते शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देणे, कट्टर अशी भूमिका घेऊन ती संघटना काम करत होती त्या काळामध्ये. दुसरं म्हणजे या संघटनेला साथ मिळाली ती रोहिले अरब पठाण या मंडळींची. त्या काळात रोहिले अरब हे साधारण सावकारीचा व्यवसाय करत होते, संरक्षण त्यांना देण्याचं काम करायचे रजाकार. रोहिले पठाण हे ही मंडळी गुंडगिरी करायचे, तर त्यांना संरक्षण देणे करडे असे ही कामं करता करता ही संघटना अत्यंत मोठी झाली. म्हणजे ज्यावेळेस 1948 ला रजाकार किती असावेत असा जेव्हा भारतीय गुप्तहेरांनी जेव्हा त्याचा शोध घेतला तर साधारण 2 लाखापेक्षा जास्त रजाकारांची संख्या असावी असा एक अंदाज व्यक्त झाला होता. त्यामुळे या संघटनेची व्याप्ती आणि त्या संघटनेचं काम किती मोठं असावं याचा अंदाज आपल्याला येतो.
1: मग याचा मराठवाड्यावर काय परिणाम झाला होता नेमका?
0: सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी या रझाकार संघटनेचा स्वतःचं संस्थान वाचवण्यासाठी त्यांनी वापर केला. त्यांनी रझाकारांना संस्थानामध्ये मुक्त संचार करण्याची त्यांना परवानगी दिली होती. त्यामुळे रझाकारांनी तिथल्या जनतेवर, जी बहुसंख्य हिंदू होती अशा जनतेवर त्यांनी प्रचंड अत्याचार केले, प्रचंड त्यांचा छळ केला. म्हणजे त्याची परिसीमाच नव्हती, कारण या संस्थानामध्ये हिंदूंना बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, भाषिक स्वातंत्र्य नाही, शिक्षणाचं स्वातंत्र्य नाही. शिकायचं असेल तर तुम्ही संस्थानाच्या बाहेर जावं लागायचं, ती व्यवस्थाच नव्हती काही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा सगळा समाज, म्हणजे ही काही फक्त हिंदूंचीच परिस्थिती होती अशातला भाग नाही, संपूर्ण समाजाचीच परिस्थिती अशी होती त्यावेळेस. सुधारणांचे वारेच नव्हते लागलेले हैदराबादला, ना कुठलं वर्तमानपत्र येत होतं. जे होते ते उर्दू आणि अरबी मधले प्रचार प्रसाराचे जे काय हे असतील तेवढेच साधनं फक्त, बाकी काहीच नाही. पण अशाही काळामध्ये राष्ट्रीय शाळांच्या माध्यमातून म्हणा किंवा ज्यांचा संपर्क संस्थानाबाहेर आला आणि त्यांनी संस्थानाबाहेर होत असलेल्या सुधारणा बघून, ते संस्थानात आल्यानंतर त्यांनी जे काही काम केलं पुढे ते बघून नंतर पुढे संस्थानामध्ये ही प्रगतीचं हळूहळू वारं व्हायला लागलं, राष्ट्रीय विचारांचंही वारं व्हायला लागलं. जवळपास 200 वर्ष इस्लामी राजवट होती हैदराबाद संस्थानमध्ये. 200 वर्ष भाषिक दमन होतं, म्हणजे पुरुष हे सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असल्यामुळे त्यांच्या संवादामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये सहज उर्दू येत होतं. मग ही मराठी कशी टिकली असेल या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, हा जो 5 जिल्ह्यांचा म्हणजे त्यावेळेसचा औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद हे जो भाग आहे, हा या भागामध्ये मराठी कशी टिकली असेल, तर फार प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे ही मराठी जी टिकवली ती घरात राहणाऱ्या महिलांनी. महिलांचा संवाद हा मराठीतच होता. त्यावेळेस जे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, यामध्ये मराठीचा महिलांकडनं होणारा वापर, ओव्या, अभंग, हरिपाठ या सगळ्या माध्यमातून महिलांनी मराठी टिकवण्याचं काम या भागामध्ये केलं. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या लढ्याचं सांगता येईल आपल्याला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढ्या महिलांचा सहभाग होता किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सहभाग मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महिलांचा होता. निरोप पोचवणे, पत्रकं पोचवणे, काही गुप्त माहिती पोचवणे आणि अतिशय ज्याला आपण तळहातावर प्राण घेऊन या सगळ्या गोष्टी महिला

0: त्यांनी केल्या त्यावेळेस.
1: जोखीम खूप
0: प्रचंड जोखीम, म्हणजे रझाकारांशी लढण्यामध्ये जेवढा महिलांचा सहभाग आहे, जेवढा महिलांची प्रेरणा आहे, त्याचं कौतुकच केलं पाहिजे. धोरणीपणा आहे, धाडस होतं खूप महत्वाचं, हे या लढ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल.
1: मग मराठवाड्यातील सामान्य जनतेचा मुक्तीसंग्रामात कसा सहभाग होता? बरं,
0: निजामी राजवट जी होती ती सरंजामशाही पद्धतीची राजवट होती. सर्वसामान्यांचं स्थान हे अतिशय नगण्य होतं, त्याला कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं, त्याला कुठलंही आर्थिक पाठबळ असं जे राजसत्तेकडून मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं. एकूणच जी सामाजिक व्यवस्था जी होती ती अत्यंत खालावलेली होती, ती एक प्रकारची जुलूमशाहीच होती. आणि या जुलुमाच्या विरोधामध्ये अगदी शेवटच्या माणसापासून ते वरच्या स्तरापर्यंत हे सगळे उतरले. त्याचं कारण असं होतं की या व्यवस्थेने सगळ्याच स्तरामध्ये दमन केलं होतं, सगळ्याच स्तरामध्ये शोषण होतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जे पाहिजे होतं, म्हणजे आम्हाला शिक्षण पाहिजे, भाषिक स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे जर तुम्हाला जर सार्वजनिक गणपती जर बसवायचा असेल तर त्याला तुम्हाला दोन दोन तीन तीन महिने अगोदरपासून ते निजामी प्रशासनाचे तुम्हाला उंबरठे झिजवावे लागायचे आणि ती परवानगी मिळेलच याची काही खात्री नव्हती. म्हणजे या जनतेला त्याच्यातनं बाहेर पडायचं होतं. दुसरी गोष्ट अशी की संस्थानाच्या बाहेर ज्या सुधारणा सुरू होत्या, जे प्रगतीचं वारं होतं, जे राष्ट्रीय विचाराचं वारं होतं आणि रोमांचकारी जे वातावरण तयार झालेलं होतं त्या स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने, तो हळूहळू तो विचार पण संस्थानामध्ये येत होता. मग आपण ह्यापासून दूर का राहिलं पाहिजे, आपणही आपले हक्क मागितले पाहिजेत, ही जाणीव जनतेमध्ये जागृत व्हायला सुरुवात झाली. स्टेट काँग्रेस असेल, आर्य समाज असेल किंवा इतरही काही ज्या संघटना असतील ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, याच्यातलं आर्य समाजाचं योगदान जे आहे, आर्य समाजाने धार्मिक स्वातंत्र्याची मागणी केली आणि पण लढण्याची जी उर्मी म्हणतो ती उर्मी जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं हे संस्थानामध्ये. हैदराबाद स्टेट काँग्रेसचं योगदान आहे का, तर त्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे. पण स्टेट काँग्रेसला जोडून असलेल्या ज्या काही इतर संघटना आहेत, संस्था आहेत, तर त्यांचं योगदान हे मोठं आहे.
1: मराठवाड्यात त्या काळात मग मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? बरं,
0: हिप्परग्यामध्ये म्हणजे अंबाजोगाई जवळ जे हिप्परग आहे तिथे राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली आणि स्वामी रामानंद तीर्थ तिथे शिक्षक म्हणून आले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला, मग त्याच्यामध्ये अनेक प्रवाह येत गेले. म्हणजे जसं गोविंदभाई श्रॉफ आहेत, आनंद भालेराव आहेत, बरीच नावं सांगता येतील. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन स्थापन झालेल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांचाही मोठा सहभाग होता. महिलांचा सहभागही खूप मोठा होता. ताराबाई लड्डा, चंदाजरीवाला असतील, सुशीला भालेराव असतील किंवा आमच्या दगडाबाई शेळके असतील. म्हणजे दगडाबाई शेळके तर त्या काळामध्ये घोड्यावर फिरून त्या रझाकारांशी लढत होत्या. व्याप्ती खूप मोठी आहे त्याची.
1: विद्यार्थ्यांचा या चळवळीत सहभाग,
0: मराठवाडा मुक्ती संग्रामाची सुरुवात ज्याला आपण पायाभरणी म्हणतो तीच विद्यार्थ्यांनी केली. वंदे मातरमचं जे आंदोलन झालं होतं 1937 त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि राष्ट्रीय शाळांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. हे विद्यार्थी फक्त शिकत नव्हते, हे विद्यार्थी त्या चळवळीतही सहभागी होत होते. ते शिकले पण काहींचे शिक्षण अर्धवट झाले, ते अर्धवट शिक्षण सोडून या चळवळीमध्ये सहभागी झाले. गोविंदभाई श्रॉफ सारखे अत्यंत दृष्टे शिक्षक होते ज्यांनी या लढ्याला वळण दिलं. विद्यार्थ्यांचा या आंदोलनातला सहभाग तो सिंहाचा वाटाच होता. विद्यार्थ्यांचं आंदोलन
1: यामध्ये भूमिगत चळवळीचं महत्व काय होतं?
0: निजामी राजवट त्या खालोखाल असलेलं रझाकारांचं गावागावातलं त्या छळ छावण्याच होत्या. त्याचा सामना करण्यासाठी किंवा एकूणच याला उत्तर कसं द्यायचं, काय करायचं नेमकं, तर त्याच्यासाठी मग संस्थानात राहून काही करता येत नाही ना. निजाम तुम्हाला अटक करणार, तुम्हाला कारागृहात टाकणार. मग संस्थानाच्या बाहेर शिबिरं उभे केले गेले. त्याच्यामध्ये चळवळीत काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये शस्त्र चालवणं असेल, त्याच्यामध्ये वायरलेस चालवणं असेल, टपाल कसं पोचवायचं ह्याचं पण प्रशिक्षण दिलं गेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं कसं, कोडवर्ड्स, ते कोडवर्ड्सचं प्रशिक्षण दिलं गेलं. या पद्धतीचं सगळं म्हणजे ते प्रशिक्षण जे आहे ते कॅम्प्स मध्ये दिलं गेलं. भूमिगत पद्धतीनेच ते चालत होतं सगळं. त्यामुळे या लढ्यामध्ये प्रत्यक्ष चळवळीचा जेवढा सहभाग आहे तेवढाच सहभाग भूमिगत लढ्याचा पण आहे.
1: मग अशी तुम्ही स्वामी रामानंद तीर्थांचा उल्लेख केला, तर पूर्ण चळवळीमध्ये नेमकं त्यांचं योगदान काय आहे?
0: स्वामीजींच्या नेतृत्वाबद्दल जर बोलायचं तर म्हणजे अतिशय संयमी, मितभाषी, महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर प्रचंड होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसने जे नेतृत्व केलं मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्याचं, तेच मुळे अहिंसेच्या तत्वावरच ते आधारलेलं होतं. स्वामीजींनी काय केलं असं आपण विचार करतो तेव्हा स्वामीजींनी हा लढा कुठल्याही हिंसक मार्गावर जाऊ दिला नाही. वास्तविक तशी शक्यता होती कारण या संस्थानातली व्यवस्थाच तशी होती. पण स्वामीजींचं नेतृत्व हे इतकं संयमी होतं की त्यांनी

0: तड्याला कुठेही हिंसेच्या मार्गावर जाऊ दिलं नाही, हे त्यांचं सगळ्यात मोठं यश. आणि दुसरं म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व हे स्वामीजींनी केलं, पण स्वामीजी हे उत्तम शिक्षण तज्ज्ञ होते. म्हणजे त्यांचे संसदेतले जर भाषण आपण पाहिले तर शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते आजही लागू पडतं. समाजाला शिक्षण का आवश्यक आहे, तरुण पिढीला कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षणामध्ये विचार कुठला असावा, आजच्या तरुण पिढीने ती भाषणं वाचली पाहिजेत, इतकी ती आदर्श भाषणं आहेत ती शिक्षण व्यवस्थेवरची.
1: बरोबर. यामध्ये एक ऑपरेशन झालं होतं, तर ते ऑपरेशन पोलो म्हणून ओळखलं जातं, तर ते नेमकं काय होतं?
0: साधारण 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्याची धामधूम 15 ऑगस्ट 1947 ला ती संपली. हैदराबाद संस्थानचा तिढा कायम होता, तो लढा पुढे वर्षभर चालला. या लढ्याचा शेवट कसा करायचा, काय नेमकं आता केलं पाहिजे, शेवटी लष्करी कारवाई केली पाहिजे या निर्णयावर सरकार आलं. आणि मग त्याची तयारी सुरू झाली, त्याच्यासाठी लष्कराला प्रशिक्षण दिलं गेलं. हैदराबाद संस्थांची माहिती, त्यातले रस्ते, रझाकारांचे बलस्थानं कुठले आहेत, ही सगळी पूर्वतयारी सुरू होती. निजामाच्या

0: वर्षभर चालला, या लढ्याचा शेवट कसा करायचा, काय नेमकं आता केलं पाहिजे, शेवटी लष्करी कारवाई केली पाहिजे या निर्णयावर सरकार आलं आणि मग त्याची तयारी सुरू झाली. त्याच्यासाठी लष्कराला प्रशिक्षण दिलं गेलं, हैदराबाद संस्थांची माहिती, त्यातले रस्ते, रझाकारांची बलस्थानं कुठले आहेत, ही सगळी पूर्वतयारी सुरू होती. निजामाच्या पदरी इंग्रज अधिकारी पण होते, त्यांची सिकंदराबादमध्ये छावणी होती आणि ते इंग्रज अधिकारी तिथे पोलो खेळत होते. कारवाईला काय नाव दिलं पाहिजे, तर ते ऑपरेशन पोलो त्याला नाव दिलं गेलं. 13 सप्टेंबर 1948 ही कारवाई सुरू झाली आणि 17 सप्टेंबर 1948 ती संपली. 5 दिवसाचं हे एक प्रकारचं हे युद्धच होतं. संस्थानातल्या 3 भागांमधून भारतीय लष्कराने प्रवेश केला, फारसा प्रतिकार झाला नाही या लष्कराला. 17 सप्टेंबरला जयंतोनाथ चौधरी या लष्कराचे ते प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखालच्या तुकडीनी हैदराबादमध्ये प्रवेश केला आणि मग ते शरणागतीचे सोपस्कार वगैरे ते सगळे झाले आणि अधिकृतरित्या हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये सामील झालं, विलीन झालं.
1: 17 सप्टेंबरचं मराठवाड्यासाठी महत्व काय आहे?
0: पूर्वी निजामाची राजधानी औरंगाबाद होती, औरंगाबाद वरून ती हैदराबाद गेली. या भागाने इस्लामी दमन पाहिलं, राजवटींनी केलेले अत्याचार, छळ, त्याचं झालेलं शोषण हे व्याहत 200 वर्ष चालू होत. या ह्याच्यामध्ये ना भाषिक स्वातंत्र्य, ना बोलण्याचं स्वातंत्र्य, ना रोजगाराच्या संधी, म्हणजे बहुसंख्य असूनही तो अन्याय सहन करत जो अत्याचार जेव्हा पराकोटीला पोचला तेव्हा ह्या जनतेने त्याच्या विरुद्ध उठाव केला. तिची दुर्दम्य इच्छाशक्ती होती की नाही आम्हाला आता स्वतंत्र व्हायचंय, आणि मागत काय होती जनता, तर जबाबदार राज्यपद्धती आम्हाला द्या, साधी मागणी होती. ह्या लढ्याने आम्हाला काय दिलं असेल तर स्वातंत्र्याची परिभाषा आम्हाला शिकवली, हे महत्वाचं आहे ना.
1: मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ निजामशाही विरुद्धचा संघर्ष नव्हता तर तो लोकशाही हक्क आणि भारतीय राष्ट्रभावनेच्या विजयाचा लढा होता असं म्हणता येईल का बरं?
0: अगदी नक्कीच, तो लोकशाही स्वातंत्र्याचाच लढा होता. तो ती एक प्रकारची हुकुमशाही होती, जुलूमशाही होती, विचार नव्हता. त्या राजवटीला होता तो दर्प स्वतःच्या संपत्तीचा, स्वतःच्या ताकदीचा, स्वतःच्या शक्तीचा. जुलमी राजवटीतून आम्हाला लोकशाही व्यवस्थेमध्ये जायचंय हा प्रवास आहे या लढ्याचा, या 10 वर्षाचा हा प्रवास आहे.
1: मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आजच्या पिढीसाठी काय संदेश असेल?
0: मराठवाडा मुक्तीसंग्राम हा आचार विचार, स्वातंत्र्य या सगळ्या शिकवणींचा आदर्श परिपाठ आहे. त्याच्याकडे इतिहास म्हणून तर बघितलंच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे. लोकशाही मूल्य देणारा असा हा लढा आहे. या लढ्याकडे त्याच नजरेने आणि बघितलं पाहिजे.
1: महेश कुलकर्णी सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सोप्या भाषेत समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा याविषयी महेश कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं अनुप्रिता भाले यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:30 झालेत. आनंद घेऊया लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: आमिर खान, शान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर एहसान लॉय आणि चित्रपट तारे जमीन पर.
1: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: श्रोते हो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत कोकणातील गणेशोत्सव आणि गौरी आवाहनाचं सांस्कृतिक महत्त्व. याविषयी क्षमा प्रभुदेसाई यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: भूल भुलैया या चित्रपटातलं समीर यांचं गाणं आत्ताच आपण ऐकलं. प्रीतम यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना गायतली होती नीरज श्रीधर आणि सहकाऱ्यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: श्रोते हो, आता ऐका एक निवेदन. उपविभागीय वन विभाग चिपळूण आणि रेडिओ कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव काव्यस्पर्धा वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं जनजागृती व्हावी या उद्देशानं वन विभाग चिपळूण आणि रेडिओ कोकण यांच्या वतीनं काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वन्यजीव यामध्ये पशु आणि पक्षी यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्हास्तरीय वन्यजीव काव्य स्पर्धा ही स्पर्धा 3 गटात होणार आहे. कविता पाठवण्यासाठी 21 सप्टेंबर 2026 ही शेवटची तारीख आहे. काव्य स्पर्धेकरता 3 गट करण्यात आले आहेत. गट अ 7वी ते 9वी, गट ब इयत्ता 10वी ते 12वी, गट क खुला गट सर्वांसाठी. या स्पर्धेचे नियम आता ऐका. कवितेची भाषा मराठी, कोकणी, बाणकोटी यापैकी एक असावी. कवितेच्या ओळींची मर्यादा आहे 8 ओळी ते 20 ओळी. एक व्यक्ती एकच कविता करू शकते. कविता स्वरचित असावी. आता बक्षीस. विद्यार्थी दोन्ही गट अ आणि ब मिळून प्रथम ₹2000 आणि सन्मानपत्र, द्वितीय ₹1000 आणि सन्मानपत्र, तृतीय ₹500 आणि सन्मानपत्र. याशिवाय प्रोत्साहनपर 2 बक्षिसं वितरित करण्यात येतील, प्रत्येकी ₹250 आणि सन्मानपत्र. उत्तेजनार्थ 5 बक्षिसं असतील. तर खुल्या गटाकरता अर्थात गट क करता बक्षिसं असतील. प्रथम क्रमांक ₹3000 आणि सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक ₹2000 सन्मानपत्र, तृतीय क्रमांक ₹1000 सन्मानपत्र. प्रोत्साहनपर 2 बक्षिसं देण्यात येतील, ₹500 आणि सन्मानपत्र. तर 5 उत्तेजनार्थ क्रमांक असतील. लिखित कविता पाठवण्याची अंतिम तारीख आहे 21 सप्टेंबर 2026. कविता प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सॲपवर पाठवता येतील. यासाठी आमचा पोस्टल ॲड्रेस आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर ज. शम. केळकर मार्ग, थिवा पॅलेसजवळ, रत्नागिरी. पोस्टल इंडेक्स नंबर 415-6

12 आणि व्हॉट्सॲप क्रमांक आहे 94035 73 485. व्हॉट्सॲप क्रमांक पुन्हा एकदा 94035 73 485. निवेदन संपलं.

0: श्रेया घोषाल यांच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते इरशाद कामिल, संगीतकार प्रीतम आणि चित्रपट जब वी मेट.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बाल जगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गीत गणेश हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे दीप्ती आगाशे यांचं.
1: सर्व विद्यांचं दैवत, सर्व विघ्नांचं हरण करणारा हा देव, त्याला वक्रतुंड, सिद्धिविनायक, गणेश, गजानन, लंबोदर अशी अनेक नावं आहेत.
0: तेव्हा बालदोस्तांनो, ऐकायला विसरू नका रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात गीत गणेश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आज सकाळी 11:40 आपण ऐकणार आहोत गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे, सादर करते विवेक वानखडे. आज सकाळी 11:40 कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती.

शांती ओम या चित्रपटासाठी आपण ऐकत होतो शान, उदित नारायण, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान आणि राहुल सक्सेना यांना. गीतकार होते विशाल आणि संगीतकार विशाल शेखर. श्रोते हो, या गीतासोबतच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: अब निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही।
3: अहो खरच बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक।
2: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
3: आणि वेबसाइट www.vpbedekar.com।
4: 1143 किलोहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR लाइव्ह मोबाईल ऍप वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो आता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये प्रसारित करणार आहोत कोकणातील गणेशोत्सव आणि गौरी आवाहनाचं सांस्कृतिक महत्त्व याविषयी क्षमा प्रभुदेसाई यांची गौरीमुळे यांनी घेतलेली मुलाखत।

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कोकण आणि गणेशोत्सवाचं एक अतूट असं नातं आहे. गणरायाच्या आगमनाने कोकणातील घराघरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. गावाकडची लगबग, घरांची स्वच्छता, सजावट, गणपतीची आरास, पारंपरिक नैवेद्य आणि नातेवाईकांच्या गाठीभेटी, एकूणच हा सारा आनंदाचा सोहळा. सोमवारी आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि आज आहे गौरी आवाहन. घरोघरी अगदी पारंपरिक पद्धतीनं गौराईचं आगमन होतं. तिचं स्वागत, तिचा साजशृंगार, पूजन, नैवेद्य आणि विसर्जन या प्रत्येक गोष्टीशी श्रद्धा आणि परंपरा जोडलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रथा परंपरा दरवर्षी मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने जपल्या जातात. श्रोते हो, कोकणातल्या गणेशोत्सवाची परंपरा आणि गौरी आवाहनाचं सांस्कृतिक महत्त्व याविषयी आज आपण संवाद साधणार आहोत क्षमा प्रभू देसाई यांच्याशी. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सुरुवातीला मला असं सांगा की कोकणातल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्य काय सांगता येतील आणि इतर भागांपेक्षा कोकणातला गणेशोत्सव कशामुळे वेगळा वाटतो.
1: मुळात आधी घरगुती गणेशोत्सव जो आहे तो 1.5 दिवसाचा होता. म्हणजे आदल्या दिवशी माते आणायची, त्याचा गणपती करायचा, दुसऱ्या दिवशी त्याची प्रतिष्ठापना करायची, पूजन करायचं, दुपारी नैवेद्य दाखवायचा, तो मोदकांचाच असतो, रात्री आरत्या करायच्या आणि दुसऱ्या दिवशी पूजा करून नैवेद्य दाखवून विसर्जन करायचं. नंतर गौरी येत असत षष्ठीला. म्हणजे गणपती 1.5 दिवसाचा आणि मग गौरी येत असत. पण मग चला गौरींपर्यंत गणपती आपण ठेवूया, कारण तो एक उत्सवच आहे ना.
0: हो,
1: गौरी विसर्जनापर्यंत गणपती ठेवला गेला आणि म्हणून गणपतीचे दिवस वाढले. हे त्याचं आधी वैशिष्ट्य आहे. आणि इतर भागांपेक्षा कोकणातला गणेशोत्सव वेगळा वाटतो म्हणजे का, तर गणपती उत्सव हा महाराष्ट्रात सगळीकडे संपन्न होतो पण कोकणात त्याचं महत्त्व जास्त आहे. शेतीची कामं आटोपलेली असतात, शेतकरी राजा खुश असतो, कामातून जरा विरंगुळा म्हणून गणपती उत्सव आनंदात साजरा होतो. खरं तर आपल्या देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती असतेच, पण तरी सुद्धा हा मातीचा गणपती तयार करून आपण त्याचं पूजन करतो म्हणजे तो उत्सव आहे. नोकरीसाठी गेलेले जे चाकरमनी आहेत ते गणपती उत्सवासाठी खास येतात. म्हणजे कितीही अडीअडचण असो तरी सुद्धा ते गणपती उत्सवासाठी घरी येतात. येताना मग गणपती सजावटीचे साहित्य, कुटुंबासाठी कपडा लत्ता, वाणसामान असे ते घेऊन येतात. आता सगळीकडे संपन्नता आलेली, सुबत्ता आलेली आहे, पण अशी ती पद्धत आहे की चाकरमान्याने येताना काही ना काहीतरी घेऊन यायचं. सगळं कुटुंब एकत्र येऊन हरतालिका तृतीया, गणेश चतुर्थीपासून ते गौरी विसर्जनापर्यंत आनंदात गणेशोत्सव साजरा करतात. अगदी सगळे दिवस जमलं नाही, कारण मुलांच्या शाळा, नोकऱ्या, रजा वगैरे यांचे प्रश्न येतात. पण तरी सुद्धा गौरी आवाहनाच्या संध्याकाळी चाकरमानी येऊन गौरी पूजन आणि नंतर गौरी विसर्जनापर्यंत थांबून लगोलग रात्री आपल्या शहराकडे परत नोकरीसाठी जातात. पण गणपतीसाठी हमखास येतात. हे कोकणातलं गणपती उत्सवाचं वैशिष्ट्य आहे.
0: बरोबर. गणेशोत्सवातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे गौरीचं आगमन. आज घरोघरी गौराईचं आगमन होणार आहे. गणेशोत्सवात गौरी आवाहनाची परंपरा नेमकी कशी असते?
1: शंकराची पार्वती म्हणजेच आपण गौर म्हणतो तिला, त्याची एक कथा आहे. पार्वती माहेरी निघालेली असते आणि शंकर तिला विनवतात की तू जाऊ नकोस म्हणून, पण ती ऐकत नाही. त्यामुळे ती काय म्हणते की कोंड्या मंड्याची भाकरी खाईन, आल्यापाल्याची भाजी खाईन, पण मी 1.5 दिवस तरी माहेरी जाईन. असं म्हणून ती 1.5 दिवस माहेरी येते, ती आपल्याकडे येते. अशी गौरी आवाहनाची परंपरा आहे.
0: गौरी आगमनाच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून येतात. काही ठिकाणी मुखवट्याच्या उभ्या गौरी, तर काही ठिकाणी खड्यांच्या गौरी, किंवा अजून काही ठिकाणी आणखीही काही वेगळ्या पद्धती असतात. या प्रादेशिक परंपरांबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, गौरी आगमनाच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी भाव एकच आहे की माहेरवशीण घरी येणार, याचा सगळ्यांना आनंद असतो. भाद्रपद शुद्ध षष्ठीला गौरीचं आवाहन होतं. सगळीकडे 7 खड्यांच्या गौरीच आणल्या जातात. फक्त काहींकडे 7 खड्यांच्या गौरी आणि मुखवट्याच्या गौरी आणल्या जातात. सर्व घरांमध्ये पाणवठ्यावरूनच गौरी आणल्या जातात. मग ते ओढा असेल जवळपास, विहीर किंवा नदी यांच्या आसपासच्या भागातून त्या गौरी आणल्या जातात. पाणवठ्यावर जाताना पूजेचं साहित्य न्यायचं असतं, म्हणजे हळद, कुंकू, उदबत्ती, गुळाचा खडा नैवेद्यासाठी आणि एक भांड म्हणजे फुलपात्र किंवा कलश असा घेऊन जायचा असतो. बरोबर. नदीवर किंवा विहिरीवर गेल्यानंतर नदीचं पूजन करायचं, हळद, कुंकू वाहून उदबत्ती दाखवायची, फुलं वाहायची, गुळाचा खडा ठेवायचा आणि

0: तर डोळे मिटून सात खडे आपल्या कलशामध्ये किंवा भांड्यांमध्ये ते घ्यायचे, परत त्यांचं पूजन करायचं आणि झांज किंवा घंटेच्या नादात वाजत गाजत गौरी घरी आणायच्या. पण आणताना जिने खडे जमा केलेले असतात तिने चूळ भरायचे, म्हणजे बोलायचं नाही, पाठीमागे वळून न बघता तिने घरी गौरी घेऊन यायच्या. दारात आल्यानंतर घरची जी सुहासिनी असेल ती जिने गौर आणलेली असते तिच्या पायावर कोमट दूध आणि पाणी घालून नंतर त्यांना हळद कुंकू घालून ओवाळून त्यांना घरात आणलं जातं. पण घरात येण्यापूर्वी प्रवेशद्वारापासून देवघरापर्यंत हळदीची पावलं काढली जातात आणि त्या हळदीच्या पावलावरून जिने गौर आणलेली असते तिने यायचं असतं. मग गौरीला हळदीच्या पावलांनी घरात आणली असं म्हणतात. आणि मग देवाजवळ आल्यानंतर ज्यांच्याकडे ज्येष्ठा गौरी आहेत त्याला ती ही कनिष्ठा गौर भेटवतात, नसेल तर नुसतीच ही कनिष्ठा गौर ठेवतात. आणि नंतर मग नमस्कार वगैरे करून ती जी घरातली सुहासिनी असते ती हातात दिवा घेते, खड्यांच्या गौरी आणलेल्या असतात त्या गौरी हातात घेते आणि सगळ्या घरात ते फिरतात. आणि दिवा घेतलेल्या स्त्रीने विचारायचं की इथे काय, मग गौरी घेतलेल्या स्त्रीने सांगायचं उदंड, इथे काय उदंड, इथे काय उदंड असं म्हणत घरभर फिरतात आणि मग गौरी जागेवर आणून पाटावर ठेवतात. अशी ती पद्धत आहे. पण सप्त मातृका, सप्त नद्या, तसं सप्त जलदेवता असंही मानलं जातं काही ठिकाणी, म्हणजे सात आसरा. तर त्या सात आसरा कोणत्या आहेत, तर मत्सी, कुर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा, मकरी. आणि गौरीचं श्लोक असं आहे की ज्येष्ठे श्रेष्ठे तपोनिष्ठे धर्मिष्ठे सत्यवाहिनी समुद्र वसने देवी ज्येष्ठा गौरी नमोस्तुते. आता काही ठिकाणी खड्यांच्या गौरी आणि मुखोट्याच्या पण असतात, तर त्यावेळी त्या स्त्रिया काय करतात, ते एक परडी असते, परडीत दोन हळदीची पानं असतात आणि गौरीचा मुखवटा असतो, ते सगळं घेऊन त्या विहिरी ठिकाणी जातात. तिथे आधीच जमीन साफसफाई करून सारवून ठेवलेली असते, सगळ्याजणी मिळून जातात त्यामुळे जितक्या गौरी तेवढी ती जागा साफ करतात. तिथे त्या हळदीच्या पानावर तो मुखवटा ठेवतात, नंतर विहिरीचं पाणी काढलं जातं, सगळ्यांवर शिंपडलं जातं, त्या गौरीच्या मुखवट्याची पूजा केली जाते, डोळे मिटून तिथले सात खडे त्या कलशात घेतले जातात आणि त्या गौरीला तेरड्याचं महत्व आहे, तेरड्याच्या फुलांचं, त्यामुळे तेरड्याची फुलं आणि सोनतळीची पिवळी फुलं अशी त्या गौरीला वाहतात, म्हणजे तो जो मुखवटा असतो त्याला. आणि तो मुखवटा उचलून परडीतल्या हळदीच्या पानावर ठेवतात आणि त्या कलशातले ते सात खडे असं घेऊन न बोलता, म्हणजे सगळीकडे पद्धतीच न बोलता आणि न पाठीमागे वळून बघता घरी यायचं. आणि घरी आल्यानंतर मग त्या देवाजवळ गौरी ठेवतात, मुखवट्याची गौर असते, तिला लाकडी हातपाय असतात आणि मग ती उभी करतात, तिला साडीचोळी नेसवतात, दागिने घालतात, सजवतात आणि देवाजवळ त्यांना उभी करतात.
1: या काळामध्ये तयार होणारी विविध प्रकारची फळं, भाज्या आणि फुलं हे गौरीच्या पूजेसाठी किंवा नैवेद्यासाठी वापरली जातात. अशी कोकणामध्ये अजूनही प्रथा आहे, कारण चिबूड, काकड्या अशी वेगवेगळ्या प्रकारची फळं या सीझनमध्ये तयार होतात, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, गौरीला त्या काळात येणारीच फळे फुले वापरली जातात. गौरीला सजवताना मात्र ते दारात वेल असतात, ते सगळे वेलांच्या भाज्या असतात, त्यांनी ते वर सजवलं जातात. आणि झेंडू, शेवंती, तेरडा, तिळाची फुले, जाईजुई, मोगरा ही फुलं वाहली जाते. तेरड्याचं जास्त महत्व आहे, कारण ती तेरडा गौरच असं म्हटलं जातं त्याला. आणि पत्री, बेल, आघाडा, दुर्वा, डाळिंबाची पाने, केवडा, तुळस, पत्री वापरली जातात.
1: म्हणजे जशी गणपतीच्या पूजेसाठी पत्री वापरली जातात
0: तशीच, म्हणजे फार काही वेगळी अशी नाहीत. आणि पाच प्रकारची फळं तिच्या समोर ठेवली जातात नैवेद्यासाठी.
1: कोकणात अनेक घरांमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरींचं पूजन केलं जातं, तर मला सांगा ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी आणण्यामागची नेमकी कथा काय आहे?
0: हा, श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी ज्येष्ठा गौर आणतात काही घरांमध्ये. हा, आणि तो विधी असा असतो की एक फुलपात्र किंवा गडू किंवा तांब्या घेऊन त्याच्यावर गंधाने स्वस्तिक, जीवत्या, लहान बाळं, म्हणजे जीवतीचे जे सगळे तिथे चित्र असतात ती सगळी काढली जातात आणि त्या तांब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये हळकुंड, तांदूळ, सुपारी, पैशाचं नाणं ठेवतात आणि रोज त्याची पूजा करतात. दर श्रावण शुक्रवारी त्या भांड्याला कापसाचं वस्त्र घालायचं, त्याचं पूजन करायचं आणि पूर्णाच्या दिव्याने ओवाळायचं. ही झाली ज्येष्ठा गौर. आणि गणपतीत येते ती कनिष्ठा गौर, म्हणजे जेव्हा कनिष्ठा गौर येते तेव्हा ती आणल्यानंतर ज्येष्ठा गौरीला भेटवतात. अशा त्या दोन बहिणी आहेत, अशी ती प्रथा आहे.
1: गौर म्हणजे माहेरवाशीण अशी एक भावना आहे आणि त्यामुळे तिचं आगत स्वागत अगदी जिव्हाळ्याने आपुलकीने केलं जातं. गौरीच्या पूजेची पारंपरिक पद्धत कोकणामध्ये असते, तर त्याबद्दल सांगा.
0: गौरी आवाहनाच्या दिवशी माहेरवाशिणीचं महत्व आहेच, म्हणजे घरात कुमारी असेल किंवा लग्न होऊन गेलेली मुलगी असेल माहेरवाशिण, तर ती ते मुद्दाम गौरी आणायला येते माहेरी. गौरी आवाहनाच्या दिवशी ती घरी येते आणि तिच्याकडून त्या गौरी

0: आणल्या जातात. गौरी घरात हळदीच्या पावलाने येतात, जसं आपण माहेरवाशिणीचं कौतुक करतो मीठ मोहऱ्या ओवाळून वगैरे असं, तसं गौरीचं पण कौतुक करतो. म्हणजे माहेरवाशिणी आणि गौरी यांचं दोघांचंही संबंध आहे. ज्येष्ठा गौर आलेली असेल तर तिच्याजवळ ही कनिष्ठा गौर ठेवतात. रात्री तिला पालेभाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात. गणपतीबरोबर 1.5 दिवस तिची पूजा करतात.
1: गौराईला सजवणं आणि तिच्यासाठी केला जाणारा नैवेद्य हा यातला महिला आणि मुलींच्या विशेष आवडीचा भाग. कोकणातले पारंपरिक पदार्थ आणि खाद्य संस्कृतीचा गौरीच्या आव्हानाशी कसा संबंध आहे?
0: स्त्री म्हटली की तिला सजायला धजायला आवडतंच, म्हणजे तो तिचा गुणच आहे. आणि त्यामुळे गौरी घरात आली की मुखवट्यांच्या गौरीला उभं करून तिला काठपदराची साडीचोळी नेसवतात. काही जणी दरवर्षी वेगळी साडी नेसवतात, वर्षानुवर्ष तिचे जपून ठेवलेले दागिने घालतात. मग त्याच्यामध्ये मंगळसूत्र, हारांचे प्रकार असतात, बांगड्यांचे प्रकार असतात, बाजूबंद असतात, बिंदी असते, कंबरपट्टा असतो. गौरी आणि गणपती जिथे ठेवतात, काही ठिकाणी देव्हाऱ्याजवळ ठेवतात आणि काही ठिकाणी टेबलावर बाजूला ठेवतात, आणि त्याच्या शेजारी गौर उभी केली जाते. त्याच्यावर माटी असते, त्याला माटी किंवा माटोळी म्हणतात. ती लाकडी चौकोनी पट्ट्यांची असते, त्याच्यामध्ये चौकोनी अशा आडव्या उभ्या पट्ट्या असतात, आणि तो जो चौकोन तयार झालेला असतो तो साखळ्याने छताला अडकवलेला असतो. ती माटी त्या गणपतीच्यावर किंवा गौरीच्यावर अडकवतात आणि ती माटी सजवायची. म्हणजे पूर्वीपासून कसं दारात अळं घातलं जात असे पावसाळ्यात वेगवेगळ्या भाज्यांची, आणि त्या कोळ्या कोळ्या भाज्या तिथे त्या वर अडकवल्या जात, सुपाऱ्यांचे घोस, असोला नारळ एखादा असा तो माटीला अडकवला जातो. पण आता काय नवीन पद्धत आले, लाईटच्या माळा, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा यांनी सजवतात सगळी मंडळी. मात्र ही माटी सजवायला किंवा गौरीचं सजावट करायला, मखर करायला सगळी मंडळी उत्साहाने तयार असतात.
1: आता डेकोरेशनचं सामान खूप मिळतं बाजारात, त्यामुळे ते वापरून पण केलं जातं, पण पारंपरिक पद्धत अजूनही वापरली जाते.
0: आहे आहे, म्हणजे ते वेलभाज्या ह्या लावतातच, शिवाय हे करतात. त्यात गौरीच्या नैवेद्याला मोदक, हळदीच्या पानावरच्या पातोळ्या, ओला नारळाच्या करंजा. काही ठिकाणी गौरीला नैवेद्य हे पुरणपोळीचाच असतो, म्हणजे दरवर्षी गौरीला नैवेद्य हा पुरणपोळी हवीच. आणि सिंधुदुर्गात मात्र खापरोळी, पातोळ्या, ओल्या नारळाचे विविध प्रकार नैवेद्याला करतात. कोकणात भात आणि नारळ याचं उत्पादन जास्त आहे. तांदूळ, नारळ आणि गुळ यांच्यापासून जे तयार होणारे पदार्थ आहेत ते जास्तीत जास्त केले जातात. पण काही ठिकाणी मांसाहार आणि गोडाचाही नैवेद्य दाखवायची पद्धत आहे. तर त्याची दंतकथा अशी आहे की पार्वती माहेरी येते आणि मग तिच्या पाठून शंकर मुरळी म्हणून येतो, आणि शंकराच्या पाठून मग त्याचे भूतगण येतात. त्यामुळे त्या भूतगणांसाठी मांसाहारी पदार्थ म्हणजे नैवेद्य दाखवला जातो आणि गौरीसाठी गोडाचा.
1: मॅडम, गौरी गणपतीच्या उत्सवात स्वच्छता, सजावट, घरगुती पदार्थ आणि पर्यावरण यांना खूप महत्व आहे. आजच्या काळात हे सण पर्यावरणपूरक पद्धतीने आपण कसे साजरे करू शकतो?
0: हो, गणपती आणि गौरी येण्यापूर्वी घर झाडून साफसफाई केली जाते. पूर्वीच्या काळी मातीच्या भिंती असत, त्यामुळे त्या मातीच्या भिंती सारवल्या जात, मातीनंच सारवल्या जात. आता काय करतात, रंग काढतात. पूर्वीच्या काळी छत लावलं जातं, कापडाचं छत असे वर लावलेलं, किंवा कागदाच्या पताका लावल्या जात असत. आता रेडीमेड छत मिळतं, पाठीमागे रेडीमेड पडदे मिळतात, प्लास्टिकच्या माळा मिळतात, लाईटच्या माळा मिळतात, त्याच्याने सजवलं जातं. ते सगळं दिसतं छानच, पण मला त्यात पर्यावरणाचं जरा सांगायचं आहे की हे सगळं प्लास्टिकची फुलं, प्लास्टिकचे ते मोठमोठे फ्लॉवरपॉट असतात तिथे जवळ उभे केलेले, हे सगळं काही वर्षाने ते खराब होतं आणि मग ते टाकून द्यायला लागतं आणि त्याचं विघटन मातीत होतं. त्यामुळे मला वाटतं की अशी सजावट करण्याबरोबरच इको फ्रेंडली केली तर अधिक बरं. म्हणजे पानं, फुलं, फळं यांची आरास केली तर ते अधिक छान होईल. आता गौरी गणपतीच्या काळात लोक गौरी गणपती बघायला येतात, मग त्यांना काही खाणं दिलं जातं, मग त्याच्यासाठी प्लॅस्टिकचे द्रोण, चमचे, प्लेट असं ते वापरलं जातं. मग त्याच्याऐवजी आपण नारळाच्या विहिरीच्या आपण प्लेट, चमचे, द्रोण असं वापरलं तर अधिक बरं ना.
1: हो,
0: मिठाईऐवजी फळांचे तुकडे दिले तर ते अधिक चांगले, किंवा चणे, चुरमुरे, शेंगदाणे असे जर प्रसाद म्हणून दिले तर ते अधिक बरे.
1: पौष्टिक पण
0: आहेत.
1: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर गौरी आवाहन आणि गौरी पूजन याच्या वेगवेगळ्या पद्धती दोन्ही ठिकाणी आहेत, तर त्याबद्दल सांगा आमच्या श्रोत्यांना.
0: हो, सगळीकडे खड्यांच्या गौरी आणतातच, आणि काही ठिकाणी खड्यांच्या आणि मुखवट्याच्या गौरी असतात. ह्या गौरी साधारणतः पाणवठ्यावरूनच आणल्या जातात, म्हणजे विहिरी, ओढा आणि नदी जे जवळ असेल तिथून आणल्या जातात. काही ठिकाणी फुलपात्रातून ते सातखडे आणले जातात. काही ठिकाणी हळदीच्या पानावर ठेवून मुखवटा घरी आणला जातो. सिंधुदुर्गात मात्र रोवळीत कलश, म्हणजे कलशात सात खडे घेतात, नंतर तो कलश रोवळीत ठेवला जातो आणि ती रोवळी घरी घेऊन येतात. सगळीकडे प्रथा एकच की बोलायचं नाही आणि पाठीमागे वळून बघायचं नाही. सिंधुदुर्गामध्ये त्या गौरी आणतात.

0: त्याच्याबरोबर खड्यांच्या गौरींबरोबर हळदीचं रोप आणि आघाडाची फांदी असते.
1: अच्छा.
0: हा, आघाडाची फांदी हा शंकर आणि हळदीचं रोप हे पार्वती.
1: अच्छा.
0: असं मानलं जातं. आणि ते आल्यावर देवाजवळ ठेवतात खड्यांच्या गौरी आणि मुखवट्याच्या गौरी पण. आणि नंतर संध्याकाळी सगळीकडेच पालेभाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो. रात्री आरत्या असतात. आवाहनापासून विसर्जनापर्यंत दररोजची पूजा, गोडाचा नैवेद्य, गौर जेवते त्या दिवशी. काही ठिकाणी घरात हळदी कुंकू सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू केलं जातं. त्या दिवशी सुवासिनीला जेवायला सांगायची प्रथा आहे. हा सगळा स्त्रियांच्या होशीचा भाग आहे. माहेरवाशिणी गौरी जेवतात त्या दिवशी, माहेरी येतात, तिची ओटी भरली जाते. रात्री गौर जागवण्याची पद्धत आहे. मंगळागौरीचे खेळ खेळले जातात. काही समाजात तर स्त्रिया टिपऱ्या खेळतात. टाळ्यांच्या नादात आणि टिपऱ्यांच्या नादात पारंपरिक आणि रचलेली गाणी म्हणतात आणि रात्र जागवतात. रत्नागिरी जिल्ह्यात विसर्जन मात्र गौरी आणि गणपतींचं एकाच ठिकाणी होतं, पाणवठ्याच्या ठिकाणी. पण सिंधुदुर्गात जिथून गौर आणतात तिथे तिचं विसर्जन करायचं, म्हणजे विहिरीवरूनच त्या आणतात आणि तिथेच त्यांचं विसर्जन करायचं. म्हणजे तो आघाड्याचा वेल आणि हळदीचं रोप तिथे रोवून ठेवतात आणि सात खडे असतील ते विहिरीत विसर्जित करतात.
1: अच्छा.
0: हा, आणि ह्यामध्ये एक आणि एक प्रथा आहे काही घरांमध्ये. वसा, तो त्याला वौसा म्हणतात. तो वसा ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. तर हा वसा असतो, ती लग्न झालेली स्त्री असते. तिने पहिल्या वर्षी गणपती येतील, गौरी येतील, त्या दिवशी तो वसा भरायचा असतो. वौसा म्हणतात ते लोक.
1: नव्या नवरीने पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आलं तर
0: सुरुवात करायची. अगदी बरोबर. पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 सुपांचा वसा असतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 सुपांचा असतो.
1: अच्छा.
0: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे सुप असतात त्या प्रत्येक सुपामध्ये 5 भाज्यांचे तुकडे असतात एका पानावर. एका पानावर विडा असतो आणि 5 विडे असतात खाऊच्या पानाचे. असे 5 सुपात ते भरले जातात आणि ती 5 सुपं देवाजवळ ठेवायची, त्याचं पूजन करायचं आणि नंतर मग त्या नववधूने एक त्यातलं सूप असतं ते कुलदेवतेला द्यायचं. म्हणजे त्यांचं ते मोठं घर जे असतं त्या घरात द्यायचं. एक आपल्या देवाजवळ ठेवायचं, एक माहेरी नेऊन द्यायचं आणि 2 सुपं असतात ती वाडीत फिरवायची. आणि त्यातला प्रत्येक वौसा, म्हणजे पानावर ठेवलेला वडा, एक विडा आणि ती 5 भाज्यांचं एक पान, असं प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला द्यायचं. ते दिल्यानंतर ज्या व्यक्तीने ते घेतलेला असतो वसा, त्या व्यक्तीने त्या नववधूला काहीतरी भेट स्वरूपात पैसे द्यायचे असतात. आणि सिंधुदुर्गामध्ये 4 सुपात वसा भरला जातो. त्याच्यामध्ये केळीच्या पानावर पोहे, हळकुंड, काकडीचे काप, फळांचे तुकडे, 5 विडे असे भरले जातात आणि ती 4 सुपं देवाजवळ ठेवतात. पती पत्नी त्याची पूजा करतात. ते झाकून ठेवलेली असतात सुपं आणि त्यातले एक सूप पती पत्नीला देतो आणि नंतर मग ती सगळी सुपं असतात त्यातले ते वौसे, म्हणजे ते जे पानं ठेवलेली असतात ती प्रत्येकाला ती नववधू देते.
1: म्हणजे घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना ते द्यायचं असतं.
0: हा, ज्येष्ठ आणि नाही, सिंधुदुर्गात लहान मुलांना पण देतात, घरातल्या मुलांना पण देतात. आणि ज्येष्ठ व्यक्ती मात्र तिला भेट स्वरूपात काहीतरी दागिना, जवळचं जसं नातं असेल तसं दागिना किंवा पैसे,
1: हल्लीच्या काळात गिफ्ट आपण म्हणतो,
0: गिफ्ट म्हणतो त्याला. हा, ते द्यायचं आणि उखाणा, गंमत म्हणून मग तिला उखाणा घ्यायला सांगतात. अशी ती मजा असते सगळी. त्याच्यात एक सांगायचंय मला की हा वौसा घेतल्यानंतर त्या सुहासिनीने सवाष्ण असेपर्यंत कायम तो वसा दरवर्षी गौरीला भरायचा असतो. आणि 2 जावा असतील आणि त्यातली एक जाऊ जर आली नसेल गावाला तर तिचा पण तिने वौसा भरायचा, म्हणजे आपला भरायचाच आणि तिचाही भरायचा. म्हणजे जितक्या जावा असतील, जितक्या बायका असतील सुहासिनी, त्यांच्या सगळ्यांचे वौसे भरायचे असतात.
1: अच्छा. कोकणातली एखादी वेगळी परंपरा गौरी आवाहन किंवा पूजेमधली किंवा तुमची एखादी लहानपणाची आठवण असेल तर ती सांगा ना.
0: माझ्या माहेरी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौर असते. देव्हाऱ्यातच गणपती असतो ठेवलेला, देव्हाऱ्याजवळच गणपती. गणपतीच्या पुढे पाठ मांडून त्याच्यावर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौर, ती तांब्यात किंवा भांड्यात अशी ठेवलेली असते. आणि त्यात आणखी एक दुसरी ही आहे, प्रथा आहे, म्हणजे माझ्या माहेरी ज्येष्ठा म्हणजे घोड्यावरचे गणपती येतात. म्हणजे तो लाकडी घोडा केलेला असतो एक, मग तो घोडा जो गणपती करतो त्याच्याकडे नेऊन द्यायचा आणि त्याच्यावर तो गणपती बसवला जातो.
1: म्हणजे नागपंचमीला जसा पाठ दिला जातो
0: हो, तसा हा घोडा दिला जातो.
1: अच्छा.
0: त्या गणपती करणाऱ्याकडे, मूर्तीकाराकडे तो घोडा दिला जातो आणि त्याच्यावर बसवून तो गणपती येतो. त्याच्या पाठचं कारण असं आहे की ज्यांनी ज्यांनी घोड्यावरून गणपती आणलेत त्यांनी काहीतरी नवच बोलले की मला माझ्या मनासारखं होऊ दे, मग मी तुला घोड्यावरून आणीन. आता प्रत्यक्ष घोडा काय तिथे मिळणं शक्यच नव्हतं, कारण अगदीच खेडेगाव होतं पूर्वी, त्यामुळे शक्य नव्हतं. आणि मग घोड्यावरून दरवर्षी गणपती आणायचं, तो मग त्यांनी लाकडी घोडा. आत काही ठिकाणी मातीचे पण घोडे आहेत, म्हणजे मूर्तीकारालाच सांगतात मातीचा घोडा कर आणि त्याच्यावर तो गणपती बसव.
1: पण गावामध्ये सगळ्यांकडे घोड्यावरूनच गणपती असतात.
0: काही ठिकाणी जिथे ते नवस बोललेले होते

0: करण्यापूर्वी त्यांच्याकडेच काही ठिकाणी आहेत.
1: आज अनेक कुटुंब शहरात किंवा परदेशात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहतात, पण या सणाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही असलेले कोकणवासी या निमित्ताने एकत्र येतात, त्यामुळे कुटुंबाला एकत्र आणणारा सण म्हणजे गणेशोत्सव. तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: नक्कीच, गणेशोत्सव हा सर्व कुटुंबाला एकत्र आणतोच, आणि फक्त कुटुंबाला नाही तर जिथे आपण राहत असो, वाडी आळी गल्ली काही असो, त्या सगळ्यांना एकत्र आणतो. कारण सगळे हेवेदावे सुखदुःख विसरायला लावणारा हा गणपती उत्सव आहे. वाडीत सुद्धा, म्हणजे घरात तर सगळं कुटुंब एकत्र येतच, पण वाडीतले सुद्धा लोक संध्याकाळी भजनाला एकत्र येतात. ते ढोलकी टाळ झांजा यांच्या नादावर भजनं म्हणतात, आरत्या म्हणतात, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सगळे मिळून एकत्रच करतात, आणि सगळं चैतन्यमय वातावरण असतं. ज्या लोकांना येता येत नाही, म्हणजे अगदी मुख्यतः परदेशातल्या लोकांना, गावाकडे येता येत नाही इतक्या लांब, तर तिथे महाराष्ट्र मंडळं आहेत, आणि ती महाराष्ट्र मंडळ एक दिवसाचा का होईना पण गणपती आणतात, त्या ते प्रतिष्ठापना पूजन करतात, आरत्या म्हणतात, मोदकांचा नैवेद्य असतो, फेर धरून नाचतात, भजनं म्हणतात, आणि एकत्र येऊन ते छान, म्हणजे एक दिवसाचा गणपती छान साजरा करतात.
1: जसा कोकणात साजरा केला जातो 5 दिवस 7 दिवस तसा नाही, पण 1 दिवस का होईना
0: हो,
1: आनंद घेतला जातो.
0: हो हो हो हो,
1: आणि उत्सव साजरा केला जातो.
0: अगदी अगदी, उत्सव आणि सगळी त्यात, म्हणजे म्हातारे कोतारे लहान मुलं तरुण मंडळ सगळी एकत्र येऊन साजरा करतात, त्यामुळे त्या पुढच्या मुलांना पण समजतं ना की आपल्याकडे पण ही प्रथा आहे.
1: खरंय.
0: हो,
1: कोकणात गौरी आवाहनाच्या वेळी तसंच गौरीच्या पूजेच्या वेळी ओव्या किंवा गाणी म्हणायची पद्धत आहे, आणि गौरी पूजनाच्या दिवशी रात्री फुगड्या किंवा महिलांचे टिपरीचे नाच किंवा फेर धरून गाणी म्हणायची, अशाही काही पद्धती काही भागांमध्ये आहेत. मला सांगा, अशा काही ओव्या किंवा गाणी तुम्हाला माहिती आहेत का?
0: रत्नागिरी जिल्ह्यात संध्याकाळी घरोघरी जाऊन वाद्यांच्या तालात आरत्या होतात, म्हणजे ढोलकी टाळ आणि झांजा यांच्या नादात, आणि रात्री भजनं गायली जातात. मुद्दाम भजनी मंडळाला बोलवलं जातं रात्र जागवण्यासाठी, त्यांचं छान आदरातिथ्य केलं जातं. ह्या भजनामध्ये डबल बारी आणि चक्री भजन असे दोन प्रकार असतात. रात्री जाखडी खेळली जाते. ह्या जाखडीमध्ये एक गट असतो, म्हणजे वाडीतलेच लोक असतात, किंवा दोन गट असतात. त्या दोन गटांमध्ये सवाल जबाब होतात, म्हणजे एकाने सवाल विचारायचा, म्हणजे प्रश्न विचारायचा, आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचं, परत दुसऱ्याने प्रश्न विचारायचा, पहिल्याने उत्तर द्यायचं, आणि त्यात जर उत्तर नाही आलं तर ते उद्या उत्तर देतो म्हणून सांगतात, आणि दुसऱ्या दिवशी परत ते खेळ खेळतात. यामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते पौराणिक कथांवर आधारित असतात, त्यामुळे ती पुस्तकं वाचली जातात, त्या पोथ्या वाचल्या जातात, हे सगळं त्या लोकांना माहिती असतं. पण ते दुसऱ्या दिवशी मग ज्याला माहिती आहे त्याला ते प्रश्न विचारून त्याचं उत्तर घेऊन परत ते दुसऱ्या दिवशी सादर करतात. ते गाण्याच्या स्वरूपातच असतं, उत्तर सादर करतात ते. अशा प्रकारे जाखडी खेळली जाते. स्त्रिया गोल फेर धरून टाळ्याच्या तालावर किंवा टिपऱ्यांच्या तालावर नाच करतात, त्याला फुगडी म्हणतात. त्याची पण पारंपरिक गाणी आहेत, काही रचलेली गाणी आहेत. आपल्याला एक माहिती आहे की, एक गौरा बाई सुख देऊन जाई, वाट तुझी बघतू या शंकर भोळाग, अन कपाळाला शोभतो हा कुंकवाचा टिळाग. यामध्ये गौरी शंकराच्या संबंधात वर्णन आहे सगळ्या गाण्यामध्ये, मी ते सगळं आता सांगत नाही. दुसरं गाणं आहे, ऋणू झुणू त्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. या गाण्यात माहेरच्या आठवणी सांगितलेल्या आहेत, माझा भाऊ कसा, माझी वहिनी कशी, माझे आई वडील कसे वाट बघत असतील ते. आणि एक गाणं आहे, बंधू येईल माहेरी न्यायला, बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपत

0: गौरी गणपतीच्या सणाला. या गाण्यामध्ये स्त्रीने आपल्याला भाऊ न्यायला येईल माघारपणासाठी, आणि मग तिकडे गेल्यानंतर आपलं किती गोड कौतुक होईल की आपल्या सगळ्या मैत्रिणी भेटतील आपल्याला, गप्पा गोष्टी होतील, ह्याचं ती स्वप्न रंगवत असते.
1: बरोबर.
0: काही समाजामध्ये त्या बोलीभाषेमध्ये गाणी असतात. त्यातलं एक गाणं सांगते मी. तलपाट्या मालावरुनी गौरी येते एकोली, तलपाट्या मालावरुनी गौरी येते एकोली, बापाने देखिली लेक येते एकोली, नाय बापा एकोली संगे शंकर मुराली, तलपाट्या मालावरुनी लेक येते एकोली, आईने देखिली लेक येते एकोली,

संगे शंकर मुरारी असं करत सगळं भावंड बहिणी आत्या असे सगळ्यांची नावं घेत ती लेक म्हणजे गौर ती येते आणि तिच्याबरोबर कोण मी एकटीच येते असं वाटतं पण मग सगळीजण सांगतात नाही शंकर मुरारी पाठून आहे. ओव्या पण म्हटल्या जातात. मोरया देवा तुला दुर्वांची आवडी एकवीसाची जुडी वाही येली. मोरया देवा तुला दुर्वांचे आसन झाला मोरया प्रसन्न वहिनी बाईला. आली गौराई पावलानी हळदीच्या सरी ग सुखाच्या घरी माझ्या.

करीन एकवीस मोदक देवसिद्धी विनायक कृपा करो आणावा गणेश त्याला वाहू हिरव्या दुर्वा प्रार्थू मनोरथ पूर्वा गणराया. सिंधुदुर्गात फुगडी झिम्मा स्त्रिया खेळतात भजन दशावतारी नाट्य.

0: करीन एकवीस मोदक देवसिद्धी विनायक कृपा करो आणावा गणेश त्याला वाहू हिरव्या दुर्वा प्रार्थू मनोरथ पूर्वा गणराया. सिंधुदुर्गात फुगडी झिम्मा स्त्रिया खेळतात भजन दशावतारी नाटकं असतात पारंपरिक लोककला सादर केल्या जातात काही भागात स्थानिक लोकनृत्य सादर होतात. भजनांची तर सिंधुदुर्गात परंपरा आहेच म्हणजे कायमच त्यांच्याकडे भजनं चालू असतात. या ह्याच्यात विशेष असतात डबलबारी चक्री भजन अशा प्रकारे मनोरंजनात्मक कार्यक्रम असतात.
1: खूपच छान ओव्याही खूप छान आणि गाणीही खूपच छान तुम्ही सांगितली मलाही आवडली आणि आमच्या श्रोत्यांना तर नक्कीच आवडतील. मॅडम मला असं सांगा आजच्या धावपळीच्या या जीवनात सुद्धा पारंपरिक सणांचं महत्व मात्र टिकून आहे. आपली ही परंपरा ही संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत कशी पोहोचवता येईल.
0: पिढ्यानपिढ्या गणेशोत्सव घरोघरी साजरा केलाच जातो आणि तसाच तो पुढे चालू राहावा हे आधीच्या पिढीला पुढच्या पिढीकडून अपेक्षा असतेच. पण पूर्वी काय होतं सगळ्या घरात गोतावळा होता सख्या चुलत जावा एकत्र होत्या पुरुष एकत्र होते आणि त्यामुळे कामाचा भार पडत नव्हता.
1: एकत्र कुटुंब पद्धती होती
0: सगळी मिळून काम करत होती. पण आता काय झालंय नोकरीच्या निमित्ताने असेल किंवा इतर काही अडीअडचणींमुळे विभक्त कुटुंब झालेत आणि त्यामुळे घरात करणारी स्त्री ही एकटीच असते मग तिच्यावर तो सगळा भार पडतो. आणि हे ज्या प्रथा परंपरा आहेत ह्या आपण म्हणतो पण स्त्रियांचाच त्याच्यात सहभाग जास्त असतो म्हणजे स्त्रियांवर खूप भार पडतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या स्त्रीला म्हणजे हे सण साजरे करायचे त्यांच्या मनातही असतं स्त्रियांनाही वाटत असतं की आपण साजरे करावेत किंवा घरातल्या माणसांना विभक्त कुटुंबातील पण ते करताना मग घरातल्या सगळ्यांनी त्या स्त्रीला मदत केली पाहिजे मुले पती किंवा काय जे आलेले नातेवाईक असतील तर तिचा तो भार हलका होईल. आणि ह्या उत्सव संस्कृती परंपरा पाळताना मग तो उत्सव घरगुती असू दे नाही तर सार्वजनिक असू दे त्याला बिभत्स रूप न येता सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या तो संपन्न व्हायला हवा. उत्सव त्रासदायक न होता तो आनंदही व्हायला हवा म्हणजे दुसऱ्यांना पण असो आणि आपल्या घरातल्यांना पण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्वनी वायू आणि जल प्रदूषण न होता हे सगळे उत्सव साजरे व्हायला हवेत असं मला वाटतं.
1: श्रोते हो कोकणातल्या गणेशोत्सवामध्ये त्यातल्या अनेक परंपरांमध्ये आपल्या मातीचा सुगंध आहे घराघरात कुटुंबात असणारी आपुलकी आहे आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या संस्कृतीची आठवण आहे. काळ बदलत राहील सण साजरे करण्याच्या पद्धती बदलतील मात्र या परंपरांमागची आपुलकी कुटुंबाला एकत्र आणण्याची भावना आणि आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. श्रोते हो आपल्या घरात येणाऱ्या गौराईचं स्वागत श्रद्धेने प्रेमाने आणि आनंदाने करूया आणि या सुंदर परंपरेची ओळख आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा करून देऊया. क्षमाताई आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी खूप छान संवाद साधलात सगळ्या पद्धती परंपरा नैवेद्य ओव्या गाणी आमच्या श्रोत्यांना सविस्तर सांगितलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात कोकणातल्या गणेशोत्सवाची परंपरा आणि गौरी आवाहनाचं सांस्कृतिक महत्व याविषयी आज आपण बोललो क्षमा प्रभुदेसाई यांच्याशी. संवादिका होत्या गौरीमुळे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

कोकणातील गणेशोत्सव आणि गौरी आवाहनाचं सांस्कृतिक महत्त्व याविषयी क्षमा प्रभुदेसाई यांच्याशी गौरी मुळे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, घरोघरी गल्लोगल्ली बाप्पा विराजमान असल्यानं आनंदच आनंद सर्वत्र पाहायला मिळतोय. या आनंदात भर घालायला आज येणार आहेत ज्येष्ठा गौर आणि श्रेष्ठा गौर म्हणजे आपल्या लाडक्या गौराई. या माहेर वाशिणींचं कौड कौतुक पाहताना आपल्या डोळ्याचं जणू पारणं फिटणार. सोनपावलांनी घरात येणाऱ्या गौराईच्या आगमनानं प्रत्येक उमरा आनंद समृद्धी आणि मांगल्यानं उजळून निघणार.

0: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते बाळ पळसुले आणि चित्रपट कुंकुआचा टिळा.
1: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागे

0: नंबर दाखवा, पण कोणीही ओटीपी, पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: आरबीआय सांगते, ओटीपी किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
2: श्रोते हो, सणासुदीचे दिवस चालू आहेत, आपल्या आनंदाला पारावर नाहीये, पण पर्यावरणाची हानी होणार नाही याचीही दक्षता घेऊया. सजगतेने वागूया, जबाबदारीनं वागूया, वस्तूंचा पुनर्वापर करूया.
3: राहू दे, मी निघतो आता.
4: अहो थांबा ना जरा, ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
3: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
4: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
3: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
4: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
3: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
4: कुठे म्हणजे काय? केरात.
3: तुला माहितीये ना अगं, प्लास्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लास्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
4: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लास्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
3: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
4: बरोबर.
3: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल.
4: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लास्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
3: येस, ये होईना बात.

भालू चित्रपटासाठी आपण ऐकत होतो आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलेश्वरातलं गीत. शब्द होते पी सावळाराम यांचे आणि संगीतकार विश्वनाथ मोरे. श्रोते हो, आज रात्री 8 वाजता जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर भारत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू आज रात्री 8 वाजता.

0: शांताराम आठवले यांची सुभद्रा हरण या चित्रपटातली शब्दरचना आत्ताच आपण ऐकली. गायक कलाकार होते सुमन आणि सुधीर फडके, संगीतकार वसंत पवार. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणावाटे तुम्ही वळवा गाडी।
3: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं शांता शेळके यांचं गीत। संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि चित्रपट महानंदा।

0: देवता चित्रपटात राम लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेलं शरद निफाडकर यांचं गीत आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल आणि परेश पेवेकर यांच्या स्वरात. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आत्ता आपण कुंकवाचा टिळा, भालू, सुभद्रा हरण, महानंदा आणि देवता या चित्रपटातल्या काही शब्दरचना ऐकल्या. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करतो NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज गौराईंचं घरोघरी आगमन होणार आहे. गौराईंसाठी साडी, दागिने, गोडाधोडाचं जेवण, फराळ, फुलोरा या सगळ्यामध्ये आज घरोघरी माणसं रंगून गेली आहेत. सगळ्यांचीच या सगळ्यात गडबड सुरू आहे. मग चला आपणही आजचा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम सुरू करूया या गौराईच्या आगमन गीतानं.

0: अंजली माहुलीकर आणि अनुराधा मराठे तसंच सहकाऱ्यांच्या स्वरातलं गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं या चित्रपटातलं गौरी गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम आणि गीतकार जगदीश खेबुडकर.
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
1: कधी अनुभवांचा,
3: कधी भावनांचा,
4: तर कधी नव्या स्वप्नांचा.
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
1: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
3: मावळतीचे रंग
4: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: श्रोते हो, या सणावाराच्या काळात या भाद्रपदाच्या दिवसात शेतीची बरीचशी कामं उरकलेली असतात. कामातून थोडी मोकळीक मिळालेली असते. गौराई घरी आलेल्या असतात आणि या काळात स्त्रिया आपल्या जीवाची मज्जा करून घेतात. मंगळागौरीचे खूपसे केळ गौराईच्या समोर रंगतात.
5: कशी मी नाचू नाच ग घुमा.

मुगळी पाटबाई पाट चंदनाचं पाट पतिदेव भक्त्यात माडीवर वाट पाटबाई पाट चंदनाचं पाट पतिदेव भक्त्यात माडीवर वाट

उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे, चारुलता बेलसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट चंदनाची चोळी, अंग अंग जाळी, आणि संगीतकार होते राम कदम.

आरोग्य हेच धन अशी म्हण प्रचलित आहे. परंतु आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची गरज असते. यापैकी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छता. आपल्या जीवनातील स्वच्छतेचं महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ हवा, पाणी, परिसर, वातावरण कोणाला नको असतं? स्वच्छतेनं रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत. आपल्याला हे सगळं माहीत आहे, परंतु तरीही आपण यासाठी काहीच करत नाही. आपण फक्त आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि आजूबाजूच्या परिसराकडे दुर्लक्ष करतो. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण जोपर्यंत स्वच्छताप्रिय होत नाही तोपर्यंत काहीही बदल होणं शक्यच नाही. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, ट्रेन, ऑफिस, बगीचा, इमारती, रस्ते, गल्ली, बोळात आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणं, पान खाऊन, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणं, सिगरेटची थोटकं, खाद्यपदार्थांची वेष्टणं, कागदाचे तुकडे कुठेही फेकतो माणूस. आपल्या नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटारं बनली आहेत जणू. यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन डेंग्यू, मलेरिया यासारखे संसर्गजन्य आजार वाढतायत. स्वच्छता राखण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरा. सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करा. ओला आणि सुका कचरा वेगवेगळाच ठेवा. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करा. हे सारं लक्षात घेऊन स्वच्छतेचा मूलमंत्र जपा. कारण माझा गाव स्वच्छ असेल तर माझा देश स्वच्छ होईल. श्रोते हो, गौरी गणपतीचा उत्सव म्हणजे भक्ती, संस्कृती, परंपरा आणि एकतेचा सुंदर संगम. यांच्या आगमनानं घराघरात आनंदाची फुलं उमलतात. मनामनात आशेचा दीप प्रज्वलित होतो.

0: कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं मंगेश कांगळे यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते शंकर महादेवन आणि आनंदी जोशी, संगीतकार शंकर एहसान लॉय.
1: प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: श्रोते हो, आता ऐका एक निवेदन. उपविभागीय वनविभाग चिपळूण आणि रेडिओ कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव काव्यस्पर्धा. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं जनजागृती व्हावी या उद्देशानं वनविभाग चिपळूण आणि रेडिओ कोकण यांच्या वतीने काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हास्तरीय वन्यजीव काव्यस्पर्धा ही स्पर्धा 3 गटात होणार आहे आणि कविता पाठवण्यासाठी 21 सप्टेंबर 2026 ही शेवटची तारीख आहे. काव्यस्पर्धेसाठी 3 गट करण्यात आलेले आहेत. गट अ इयत्ता 7वी ते 9वी, गट ब इयत्ता 10वी ते 12वी आणि गट क खुला गट अर्थात सर्वांसाठी. कविता मराठी, कोकणी, बाणकोटी भाषेत असावी. कवितेच्या ओळी 8 ते 20 इतक्या असाव्यात. कविता स्वरचित असावी आणि एक व्यक्ती एकच कविता पाठवू शकते. लिखित कविता पाठवण्याची शेवटची तारीख आहे 21 सप्टेंबर 2026. कविता प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने पाठवता येईल. कविता प्रत्यक्ष पाठवण्यासाठी पत्ता आहे

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र डॉक्टर ज. शम. केळकर मार्ग थिबा पॅलेसजवळ रत्नागिरी पोस्टल इंडेक्स नंबर 415-612 पत्ता पुन्हा एकदा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र डॉक्टर ज. शम. केळकर मार्ग थिबा पॅलेसजवळ रत्नागिरी पोस्टल इंडेक्स नंबर 415-612 आणि व्हॉट्सॲप क्रमांक आहे 94035-73-485 व्हॉट्सॲप क्रमांक पुन्हा एकदा 94035-73-485 निवेदन संपलं.

0: झपाटलेला दोन या चित्रपटामधलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते अवधूत गुप्ते, वैशाली सामंतानी सहकारी, संगीतकार अवधूत गुप्ते. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमानंतर म्हणजे 11:40 आपण ऐकणार आहोत कोकणची खाद्य संस्कृती कार्यक्रमामध्ये गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे, सादर करते विवेक पानखडे. तेव्हा नक्की ऐका 11:40 कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गीत गणेश हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे दीप्ती आगाशे यांचं.
1: सर्व विद्यांचं दैवत, सर्व विघ्नांचं हरण करणारा हा देव, त्याला वक्रतुंड, सिद्धिविनायक, गणेश, गजानन, लंबोदर अशी अनेक नावं आहेत.
0: तेव्हा बालदोस्तांनो, ऐकायला विसरू नका रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात गीत गणेश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

उलाढाल चित्रपटातली अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेली रचना आपण ऐकली. श्रोते हो, या रचनेसोबतच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता प्रसारित करणार आहोत कोकणची खाद्य संस्कृती. यामध्ये गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या काही पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती। नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, सध्या सगळीकडे उत्सवाचे, आनंदाचे आणि भक्तिमय वातावरणाचे दिवस सुरू आहेत। अर्थातच आपल्या सगळ्यांचा आवडता गणेशोत्सव धामधुमीत सगळीकडे आपल्याला साजरा होताना दिसतोय। आपण बघतोय की कोकण

0: यामध्ये घरोघरी अगदी पुष्कळ लोक आलेली आहेत, नातेवाईक, मित्रमंडळी, आजूबाजूची अशी सगळी एकत्र येऊन आनंदाने हा उत्सव साजरा करतायत. या उत्सवाचं वैशिष्ट्यच हे आहे की सगळ्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारा असा हा उत्सव आहे. आणि आपल्या कोकणामध्ये तर अशी परंपरा आहे की अनेक ठिकाणी भजनं, आरत्या या अनुषंगाने होत असतं. आणि अर्थातच जेव्हा भजनं, आरत्या अशा असतात तेव्हा अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल असते. आता गणपती म्हटलं की रोज आरत्या असतात आणि त्याला प्रसादही दाखवला जातो. श्रोते हो, गेले 2 आठवडे आपण या कार्यक्रमामध्ये गार्गी देवस्थळी यांनी सांगितलेल्या काही पदार्थकृती ऐकतोय. आज सुद्धा आपण त्यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आणि या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने काही अजून पाककृती आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं. गणपती सगळीकडे स्थानापन्न झालेले आहेत, त्यांचा उत्सव सुरू आहे आणि घरोघरी आरत्यांचे स्वर आपल्याला ऐकायला येत असतात. आणि आरती म्हटली की मी म्हटलं तसं की नैवेद्य असतो, काही छोटे मोठे पदार्थ तिथे केले जातात, काही पारंपरिक असतात. तर आज सुरुवातीला काय सांगाल श्रोत्यांना?
1: गणपती विराजमान झालेले आहेत तर त्याच आरतीसाठी जो नैवेद्याला पूर्वी केला जायचा प्रकार तो मी सांगते, खिरापत. तर खिरापतीसाठी घरचंच साहित्य आहे सगळं. ती नारळ आपल्या इकडे असतात प्रत्येकाच्या घरी, तर सुकं खोबरं किसून. आता ह्याच्यात सुद्धा जर पाणी कमी झालेलं म्हणजे सुकत आलेलं जे नारळ असतो म्हणजे गोटा झालेला पण सुकलेला नाही पूर्ण, थोडा ओलसर, तर हे असं खोबरं जर घेतलं तर खूप छान चव लागते याची. तर असं खोबरं किसून घ्यायचं, ऊन असेल तर उन्हात थोडंसं वाळवा, नसेल तर कच्चंच घ्यायचं न भाजता. त्याच्यात पिठी साखर आणि वेलची मिक्स करा आणि ही आपली अशी घरगुती पद्धतीची आणि कमी खर्चातली अशी आणि पारंपरिक रेसिपी आपली तयार झाली खिरापत. बाप्पाला गुळ खोबरं आवडतं, तसंच साखर आणि खोबरं वेलची अशी 3 घटकाने मिळून झालेली खिरापतही सगळ्यांना खूप आवडेल, नक्की करून बघा.
0: खरंय, जे घरात साहित्य उपलब्ध असतं ते करूनच ही केलेली असते आणि पटकन होणारी अशी ही खिरापत आहे.
1: या गणपतीसाठी एक झटकन होणारी अशी अजून एक रेसिपी आहे, पंचखाद्याचं नैवेद्य. मग त्याच्यात खारीक, खिसमिस, खडीसाखर, खोबरं आणि खसखस. खारीक बारीक तुकडे करून घ्या, खिसमिस असतात म्हणजे आपले काळ्या मनुका किंवा बेदाणे हे तुकडे करून घ्या. खडीसाखर, खडीसाखर उपलब्ध नसेल तर आपण साधी साखर पण घेऊ शकतो. खोबरं, सुकं खोबरं किसून थोडंसं परतून घेतलं तरी चालेल. आणि 1 ते 2 चमचे खसखस ही भाजून घ्या. तुमचं पंचखाद्याचा नैवेद्य बाप्पासाठी तयार झाला.
0: आणि हा नैवेद्य अतिशय पौष्टिक सुद्धा आहे.
1: हो नक्कीच.
0: खरंय, गणपतीसाठी जो हातावरती प्रसाद दिला जातो घरोघरी त्या खिरापती आत्ता आपण श्रोत्यांना सांगितल्याच आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की आजच गौरी आवाहन आहे, म्हणजे अगदी कौतुकाने आणि जशी माहेरवाशीण घरी येते त्या पद्धतीत तिचं आगमन हे सगळीकडे होत असतं. वाजत गाजत नदीच्या किंवा पाणवठ्याच्या जागेवरून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी खड्यांच्या गौरी असतात, काही ठिकाणी मुखवट्याच्या असतात, तर काही ठिकाणी फुलोरासुद्धा गौरी म्हणून आणला जातो. तर पद्धती वेगवेगळ्या असतात पण भावना किंवा जो उत्साह आहे तो सगळीकडे सारखा असतो. आणि श्रोते हो, जेव्हा ही गौरी आवाहन होत असतं तेव्हा ती सोन्या मोत्याच्या पावलांनी अशी घरात येते आणि धनधान्य असं सगळं फुलून येऊ दे घर अशा आशीर्वादाने ती आपल्या घरात येत असते अशी एक आपली समज आहे. असा अजून एक पद्धत म्हणजे कोकणामध्ये जेव्हा गौरी आवाहन होतं तर त्या दिवशी अशी एक संकल्पना असते मनात की ती लांबून आली आहे, दमली आहे, तर त्या दिवशी तिला एक साधा नैवेद्य दाखवला जातो की जी भाजी भाकरी असते ती तिला दाखवली जाते नैवेद्य म्हणून. आणि त्या भाकरीमध्ये सुद्धा घरच्या तांदुळाची भाकरी असते आणि भाज्या म्हणजे ज्या परसामध्ये आपल्या आत्ता सगळीकडे आपल्याला माहिती आहे की पडवळ असेल, दोडका आहे, पारोसा आहे किंवा काकडी असेल, चिबूड असेल, तर ह्याच्या भाज्या आणि चटणी किंवा कोशिंबीर एवढाच तिला नैवेद्य हा दाखवला जातो. पण मात्र दुसऱ्या दिवशी गौरी पूजन जे असतं ते मात्र खूप थाटामाटात केलं जातं, तिचं कोडकौतुक केलं जातं आणि अशा वेळी मात्र खूप पारंपरिक पदार्थांचाच तिला नैवेद्य दाखवला जातो. तर मला सांगा की गौरी पूजनासाठी काय नेमका विशेष पदार्थ सांगाल तुम्ही?
1: गौरी पूजनासाठी आपल्या इथे कोकणामध्ये घावन घाटलं केलं जातं आणि वडे केले जातात उडीद तांदळाचे. आम्ही उडीद तांदळाचे म्हणतो, त्याला घारकुटाचे वडेही म्हटलं जातं. तर पहिल्यांदा वड्यांची रेसिपी आपण बघूया. तांदूळ घ्यायचे न भाजता, त्याच्यानंतर उडीद

0: आहेत अख्खे उडीद, थोडेसे हरभरे घालायचेत अख्खे त्याच्यात, आणि असं तिन्ही प्रकार आपण तसेच दळून आणायचे आहेत. 1 किलो तांदूळ जर घेतले तर त्याला 1/2 किलो उडीद अख्खे घ्यायचे आहेत, आणि त्याच्यातच 1 वाटीभर हरभरे घालायचेत.
1: अच्छा.
0: आणि हे गिरणीवर दळून आणायचं पीठ. आता असं दळलेलं हे जे पीठ आहे ते परातीत घ्यायचं, त्याच्यात ओवा घालायचा थोडा, हळद घालायची, मीठ घालायचं आणि गरम पाणी त्याच्यात घालून ते पीठ भिजवायचं. भिजवून 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे
1: मुरण्यासाठी.
0: आणि ह्याचे वडे आपण तळून घ्यायचे आहेत. मग हे वडे तुम्ही चटणीसोबत किंवा भोपळ्याची भाजी असेल तर त्याच्यासोबत किंवा खिरीसोबतही खातात, छान लागतात हे वडे.
1: बरोबर. आणि वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हणालात तसं की हे सगळं कच्चं साहित्य घ्यायचं आहे, भाजायचं नाही आहे.
0: हो.
1: आता हे वडे झाले. आता एक पारंपरिक पक्वान्न जे आहे घावन घाटलं, तर त्याची रेसिपी सांगा.
0: घावन घाटलं म्हणजे घावन जे आहेत त्याच्यातले ते आयते म्हणतो आपण, म्हणजे तांदळाचं पीठ आणि मीठ हे पाण्यात कालवून आपण जे नेहमी रस घावन वगैरे करतो त्याला जे करतो तेच घावन आहेत. आणि ते घावन पातळ असं पीठ करून ते आपण बिडाच्या तव्यावर घालायचे आहेत. आता ते घालताना सुद्धा फुलपात्र असतं किंवा पेला आपण म्हणतो त्याच्याने तुम्ही घातले तर ते, आणि थोडे वरून घाला म्हणजे छान त्याला अशी जाळी पडते. आणि हे आयते किंवा हे जे घावन आहे ते घातल्यावर त्याला झाकण ठेवायचं, ते विसरायचं नाही. झाकण जर ठेवलं नाहीत तर त्याला फुटतात म्हणजे चिरा पडतात आणि तो घावना नीट उकटत नाही.
1: बरोबर, उलटता येत नाही.
0: हां, असे तयार झालेले घावने आहेत. या घावण्यांबरोबर नारळाचा रस, त्याच्यात गुळ आणि थोडीशी वेलची पावडर असं घालूनही खातात. पण आपण गौरीच्या नैवेद्यासाठी घाटलं सांगणार आहोत तर ही रेसिपी सांगते. गुळ आणि पाणी हे मिक्स करून आपण उकळायला ठेवायचं आहे. तर गुळ तुम्हाला किती घाटलं करायचं आहे, तुम्हाला किती गोड हवं आहे, हे प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. आणि ते उकळायला ठेवून त्यात आपण तांदळाचं पीठ कालवून घालायचं आहे आणि ते ढवळत राहायचं आहे. आता ह्याच्यात तांदळाचं पीठ न घालता तुम्ही बारीक रवाही घालू शकता, म्हणजे तांदळाचाच रवा घालायचा आहे. पण एकतर कण्या नाहीत, कण्यांपेक्षा थोडासा बारीक आणि पिठापेक्षा थोडासा जाड,
1: अशी सरसरीत पीठ आपण घालू शकतो.
0: सरसरीत पिठासारखा जो रवा काढलेला असाल तर तो घालू शकता. आणि हे ढवळायचं आहे आणि याच्यात नारळाचं खोबरं वाटून घाला, त्याच्यात वेलची आणि पळीवाढ करायचं. हे म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही.
1: अच्छा, वाटीत वाढता आलं पाहिजे.
0: हो, असं पळीवाढ असं घाटलं आपण करू शकतो. आणि ते वड्याबरोबर किंवा घावन जे आपण केलेले आहेत तर त्याच्याबरोबरही खूप सुंदर लागतं. त्याच्यात वेलची, जायफळ काही घातलं तरी चालेल.
1: एक आपण म्हणू शकतो की कोकण म्हटलं की नारळ हा प्रत्येकाच्या घरात एक ना एक तरी, किमान एक तरी झाड हे असतंच. आणि जे आपले सण उत्सव येतात त्याच्यामध्ये, आता गणपतीचं विशेष बघितलं तर गणपतीला मोदक असतातच नारळाचे, आणि गौरींना सुद्धा आता आपण म्हटलं तसं घावन घाटल्यामध्ये सुद्धा नारळाचा वापर बऱ्यापैकी असतो.
0: आता मी तुम्हाला घाटल्यांचं सांगितलं, त्याच्यात नारळाचं खोबरं वाटून सांगितलं. काही जण याच्यात नारळाचं दूध घालतात काढून, तर ते प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धतीनुसार आपण बदल करू शकतो,
1: चवीनुसार, आवडीनुसार, पद्धतीनुसार. जसं नैवेद्यासाठी गोड पदार्थ आपण म्हटलं की सगळीकडे असतातच, खिरापतींचे अनेक प्रकार असतात, तर काय होतं की सगळीकडे तेच तेच गोड गोड गोड गोड खाल्लं जातं आणि मग असं वाटतं की केव्हा तरी एक छान काहीतरी तिखट पदार्थ खावा, तर काय सांगाल तुम्ही?
0: एक तिखट प्रकार म्हणजे आमटीचा प्रकार मी सांगते आहे. आणि ही कोकणातलीच एक पारंपरिक रेसिपी आहे जी म्हणजे राजापूर तालुक्यात भूकोतापूरला ही केली जाते. त्याला ढकू म्हणतात. ढकू ही इथली खासियत आहे. उत्सव, सण, समारंभ असं काही असलं, तुम्हाला गोड खाऊन कंटाळा आलाय किंवा श्रमपरिहार म्हणूनही तुम्ही एखाद दिवस ही आमटी करू शकता. तर ही रेसिपी सुद्धा मी माझ्या लहानपणी मावशीकडे खाल्लेली आहे आणि तिलाच ही विचारून ऑथेंटिक रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते. आम्ही नेहमी करतो ही. तर 1 वाटी तुरडाळ जर घेतली तर धने 2 चमचे, थोडं सुकं खोबरं, थोडं ओलं खोबरं, 7 ते 8 लवंगा, दालचिनी, मिरी 7 ते 8, सुक्या मिरच्या 3 ते 4, चिंचेचा कोळ, गूळ, चिमूटभर साखर, चवीपुरतं मीठ आणि

0: इडलीसाठी मोहरी, तेल, हिंग, हळद आणि लाल तिखट. सर्वप्रथम डाळ, तूर डाळ आपण छान शिजवून घ्यायची आहे कुकरला लावून. चिंच भिजत घालून ठेवायची. चिंचेचा कोळ गरम पाण्यात जर भिजवलं तर लवकर भिजते आणि छान आपल्याला चिंचेचा कोळ मिळतो,
1: मऊ होते पटकन,
0: मऊ होते पटकन. कढईत थोडं तेल गरम करून त्यात अख्खे मसाले सगळे जे आहेत ते परतून घ्यायचे. सुकं खोबरं सुद्धा परतून घ्यायचंय आणि हे सगळं मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. हा आपला मसाला तयार झाला. आता आमटीसाठी आपण फोडणी तयार करायला ठेवायचे. मोहरी, हिंग, हळद आणि लाल तिखट घालायचे. आपण मसाल्यात सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे त्या अंदाजानेच आपण लाल तिखट घालायचं आहे. फोडणी तयार केलेली आहे तर तिखट घातलं की त्याच्यावर लगेचच थोडंसं चिमूटभर साखर घालायची, म्हणजे त्या फोडणीचा म्हणजे जो लाल रंग आहे तो तसाच राहतो. आणि त्याच्यावर ओलं खोबरं घालायचं आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यावर आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालायचा, चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यावर शिजलेली तुरडाळ फोडणीत घालायची आहे. त्याच्यात पाणी आपल्या अंदाजाने घालून त्यामध्ये चिंचेचा कोळ, मीठ आणि थोडासा गूळ घालून छान उकळू द्यायची. गरमागरम भात आणि ढकू आणि त्याच्यावर तुपाची धार, म्हणजे खूपच सुंदर लागतं. म्हणजे ही आमटी उकळायला लागली की तिचा दरवळच आपल्याला स्वयंपाकघराकडे खेचून आणतो. आणि ह्याबरोबरच तुम्ही आंब्याचं लोणचं, पापड हे घेऊ शकता, म्हणजे गरम भात, तूप आणि त्याच्यावर ही आमटी आणि लोणचं.
1: बरोबर. म्हणजे आता जे आपण म्हणतोय की गोड खाऊन कंटाळा येतो तेव्हा श्रमपरिहार किंवा एक जिभेला छान चव आणू शकणारी अशी ही आमटी म्हणजे ढक्कू आहे.
0: हो.
1: आणि जे आरत्या वगैरे करून दमलेली लोक आहेत त्यांना हा एक खूप छान पदार्थ मला वाटतं नक्कीच आवडेल.
0: आणि चातुर्मास आत्ता सुरू आहे तर कांदा लसूण विरहित अशी ही आमटी हा फक्कड भेद तुम्ही नक्की करून बघा.
1: मॅडम, असं होतं की आता सगळीकडे पैपाहुणे आलेले आहेत आणि मग रोज नाश्त्याला काय करायचं हा सुद्धा घरातल्या गृहिणी पुढे एक यक्षप्रश्न समोर असतो. तर एखादा नाश्त्याचा प्रकार सांगा.
0: नाश्त्याचा एक प्रकार आहे, मी आज मल्टीग्रेन डोसा कसा करायचा हे तुम्हाला सांगते. त्यासाठी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी नाचणी, 1 वाटी हिरवे मूग, 1 वाटी हरभरे, 1/2 वाटी उडीद डाळ, 2 टेबलस्पून सोयाबीन, 1 चमचा मेथी. हे सगळं स्वच्छ धुवून तुम्ही भिजत घालून ठेवायचंय. सकाळी भिजत घातलं तर किमान 7 ते 8 तास हे सगळं भिजायला पाहिजे आणि रात्री हे सगळं वाटून फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशीला सकाळला तुम्हाला पीठ चांगलं आंबलेलं असेल आणि डोसेही छान करता येतील. आता हे वेगवेगळे प्रकार तुमच्या पोटात जाणार आहेत त्याच्यासाठी मी हे सगळं सांगितलंय. तर त्याबरोबर तुम्ही जी चटणी करणार आहात ती सुद्धा थोडीशी वेगळी आहे. तर त्याच्यासाठी सुकं खोबरं किंवा ओलं घेतलं तरी चालेल. शेंगदाणे घ्या, कढीपत्ता, तीळ घ्या थोडे 1 चमचाभर आणि हे सगळं जे आहे ते थोड्याशा तेलावर जिरं घाला. त्याच्यावर सुक्या मिरच्या, थोडीशी उडदाची डाळ आणि हे जे सांगितलंय शेंगदाणा, खोबरं, तीळ हे सगळं छान परतून घ्या आणि थोडं थंड झालं हे की मग मिक्सरला वाटून घ्या चटणी. ह्याच्यासाठी आंबट म्हणून तुम्ही ताक घालू शकता किंवा चिंच घातली तरी चालेल.
1: अच्छा.
0: आणि तुम्हाला किती पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता.
1: ही डोशा बरोबर एक छान वेगळी चटणी पण झाली.
0: हो हो.
1: आणि जसं डोशामध्ये अनेक प्रकार आपण आता सांगितले की जे पोटात जाणं गरजेचं आहे, पौष्टिक आहेत, तसंच चटणीमध्ये उडदाची डाळ वगैरे हे जे आहे की जे खाल्लं पाहिजे तर ते अनायासे या चटणीच्या माध्यमातून आपल्या पोटात जाईल.
0: हा आणि ह्या प्रोटीन रिच असा हा मल्टीग्रेन डोसा आपला तयार होईल.
1: बरोबर. आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान पारंपरिक तसंच पौष्टिक अशा काही पदार्थकृती सगळ्या श्रोत्यांना सांगितल्यात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती,
3: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती.
4: गार्गी देवस्थान.

यांनी सांगितलेल्या काही पाककृती आत्ताच आपण ऐकल्यात. संवादिका होत्या पौर्णिमा साठे. कोकणची खाद्य संस्कृती कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 262.47 मीटर अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासूनचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून जे प्रसारित होतील ते सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे. सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, गणेशाच्या आगमनामुळे सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सवाला जितकं महत्वाचं स्थान आहे तितकाच जिव्हाळ्याचा सोहळा म्हणजे गौरी उत्सव. लाडक्या बाप्पांचं आगमन झाल्यानंतर गौराईचं महालक्ष्मीचं आगमन होतं. आज गौरी आगमनाचा दिवस, ज्येष्ठ गौरीचे हे तीन दिवस एका मोठ्या उत्सवासारखे असतात. गौरीला आपल्याकडे माहेरवाशिण मानलं जातं. ती माहेरी येणार म्हणून गोडधोड, हार, पंचपक्वान्न यांनी तिचे लाड पुरवले जातात. मैत्रिणींनो, पहिलं पाऊल गौरी आवाहन, दुसरा दिवस महापूजा आणि नैवेद्य आणि तिसरा दिवस विसर्जन. तीन दिवस उत्साहाचं, आनंदाचं वातावरण सगळीकडे असतं. फुलांची आरास, रांगोळीची रंगसंगती, नैवेद्याचा सुगंध आणि भक्तिभावाने सजलेलं घर, त्यामुळे घरात लगबग आणि आप्त मंडळींसोबत हितगुज असं काहीसं वातावरण असतं. मैत्रिणींनो, आजच्या धकाधकीच्या आणि एकल कुटुंब पद्धतीच्या काळात गौरी गणपती सण नातेसंबंधांना घट्ट करण्याचं काम करतो. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीपासून तर लहान मुलांपर्यंत सगळे छान तयार होऊन सोहळ्यात सहभागी होतात. गौराईच्या रूपानं घरात येणारी ऊर्जा आणि आनंद प्रत्येक कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढा हुरूप देऊन जातो. एव्हाना मैत्रिणींची गौरी आगमनाची तयारी झाली असेलच. चला, या उत्साहात, आनंदमय वातावरणात घेऊया या गीताचा आनंद.

0: मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आरोग्य आपल्या आयुष्यातील अशी अमूल्य संपत्ती आहे जी जपली तर जीवन अधिक सुंदर, आनंदी आणि समृद्ध होतं. शरीराची काळजी घेताना मनाचं आरोग्यही तितकंच महत्वाचं ठरतं. आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न मनात असतात. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपली खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत विषय घेऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आज असाच एक महत्वाचा विषय चर्चेला घेतला आहे. विषय आहे वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया डॉक्टर सीमा पागे यांच्याकडून. यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या आपल्या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये विषय घेऊन आलोय वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो, आपण बरेचदा बघतो की वय जसं जसं वाढत असतं तसं आपल्या मानसिकतेवरही परिणाम होत असतो. कारण वाढत्या वयाबरोबरच शरीराप्रमाणेच आपल्या मनावरही परिणाम होतो. कधी कधी असुरक्षिततेची भावना, आजारपण, अचानक आलेला रिकामेपणा, एकटेपणा, नव्या पिढीबरोबर जुळवून घेता येईल की नाही ही भावना, अनेक प्रकारांच्या विचारांनी मन विचलित होत असतं. आणि कधी कधी मग डिप्रेशन सारख्या आजारांना सुद्धा समोर जाण्याची वेळ येते. या अनेक गोष्टी जबाबदार असतात. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय सीमा पागे यांना. या एक समुपदेशक आहेत. तेव्हा सीमा पागे, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: सीमाताई. बरेचदा 40-50 ओलांडली की आता आपलं वय झालं ही भावना माणसाच्या मनात तयार होते. कारण वाढत्या वयात मुलं मोठी झालेली असतात, ती सेटल असतात, कुठेतरी एकटेपणा येतो. आता मी काय करू किंवा आता मी नवीन काय सुरुवात करू असे अनेक प्रश्न मनात येतात. तर वाढत्या वयाकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे एक आव्हान म्हणून की आयुष्याचा एक समृद्ध टप्पा म्हणून?
2: खूप सुंदर प्रश्न आहे. आव्हान पण विचारलं आहे आणि सुंदर टप्पा पण विचारला आहे. आणि त्याच्यामध्ये विविधता दाखवलेली आहे की 40व्या वर्षी माझं म्हणणं आहे वाढतं वय इट्स अ जस्ट नंबर. आपल्याला ही एक मानसिक अवस्था आहे आणि ही इतकी सुंदर अवस्था आहे की जी तुम्हाला फील करावी लागेल. आणि त्या फील करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडस शिरावं लागेल. 40व वय म्हणजे काय? सपोज मी जेव्हा 40व्या वर्षी आली तर मला वाटलं आता माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, माझी मुलं मोठी झाली, थोड्याशा जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि आता मी माझं समृद्ध जीवन जगू शकते.
1: खरंच
2: असं आपण म्हणतो की आव्हान जर आपल्याला नसले, चॅलेंजेस जर नसले तर लाईफ म्हणजे कसं बिना मिठाचं राहील. तुम्ही विचार करा की तुम्हाला बीपी झालाय आणि तुम्हाला बिना मिठाचं आणि जेवण दिलाय तर तुम्हाला कसं वाटेल. सेम विदाऊट चॅलेंजेस म्हणजे बिना आव्हानाच्या आयुष्य तसं नीरस होतं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आव्हानांना वेलकम करावं, त्यांचं आगमन करावं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामुळे तुमची आतली जी क्षमता असते, सामर्थ्य असतं, ते तेव्हाच तुम्ही परीक्षा घेऊ शकता.
1: खरंच
2: तर माझं असं प्रांजळ मत आहे की 40व्या वर्षीच्या नंतर माणसाचं आयुष्य सुरू होतं. आणि दुसरी गोष्ट अगदी महत्वाची की आता जे लाईफ स्पॅन आहे म्हणजे आयुष्याची मर्यादा आहे ती वाढली आहे.
1: हो.
2: लक्षात घ्या की आपले आजी आजोबा 60 आले की माझे आजी आजोबा गेले होते. आणि मला खूप सांगण्यात आनंद होतो की माझी आई 93 आहे आणि आजही माझी आई काम करते, स्माईल आहे आणि फुल ऑफ लाईफ आहे. त्यामुळे मला 40 वाटत नाही आहे की काही वय आहे.
1: तर सीमाताई, वाढत्या वयात मानसिक आव्हानं आणि समस्या काय असू शकतात?
2: हा, आव्हान म्हणजे कसं असतं, जसं मी बोलली की आपल्या जबाबदाऱ्या कमी होतात, बरोबर, आपली मुलं मोठी होतात. आणि एक आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण मुलांना वाढवतो की आता हळूहळू मुलांची, पेरेंट्सची म्हणजे आई वडिलांकडची गरजा कमी होतात.
1: हो.
2: त्यामुळे आईला वडिलांना

0: व्हॅक्युम क्रिएट होतं की मुलगा बाहेरच्या वर्ल्ड मध्ये गेला आहे. तर आई वडिलांना पहिली गोष्ट की जेव्हा मुलं आपल्याहून दूर जातात तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता बॅकसीट ड्रायव्हिंगची वेळ आलेली आहे. आपण छान ऑब्झर्व्हर म्हणजे आपण चांगल्या रीतीने त्यांना बघू शकतो का त्यांचं आयुष्य. आणि गंमत सांगते की मी आणि माझी आई आमच्यामध्ये पुष्कळशा गोष्टीमध्ये सिमिलॅरिटी होती. मला काही बनवायचं असेल की मी माझ्या आईला फोन करायची आणि विचारायची अगं तुझी याची कशी होती ग पाककृती, ज्याला आजकाल रेसिपी म्हणतात. तर पण आता जर माझी मुलगी आहे तर मला नाही वाटत की तिला काही गरज असते विचारायची, कारण की त्यांना ऑनलाईन बरीचशी त्यांच्याजवळ इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझं माझ्या आईच्या बरोबर पुष्कळशी साम्यता होती, पण माझी मुलीला आपली गरज कमी पडते कारण की ते डिजिटल युगामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे हे आपल्याला आव्हान आहे की मुलं बाहेर गेलेली आहे, मुलं दूर गेलेली आहे, डिजिटली ती पुढे गेलेली आहे. आणि तसा विचार केला तर आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपलं काम भरपूर कमी झालेलं आहे. त्यामुळे कसं झालेलं आहे की थोडस तर आव्हान आहे, पण प्रश्न असा आहे की आपण त्याला कसं हँडल करावं.
1: म्हणूनच मला असं विचारावं असं वाटतं सीमाताई की मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी काय उपाय करायला हवेत.
0: मानसिक स्थैर्य किंवा मानसिक संतुलन हे खूप सोपं नाहीये. याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लक्षात राहील नेहमी, तो आहे ABC. ए म्हणजे ऍक्टिव्हिटी, बी म्हणजे बिहेवियर वर्तन, आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. तर हा ABC म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट घडते, घडल्यानंतर आपण त्याला कसं बघतो आणि जसं बघतो तसं त्याचे परिणाम असतात.
1: बरोबर.
0: फॉर एक्झाम्पल उदाहरणासहित की सपोज मी आता कारनी जाते कॉलेजला आणि एखादा 18 वर्षाचा मुलगा किंवा 20 वर्षाचा मुलगा खूप जोराने बाईकने मला क्रॉस करतो आणि अचानक मला हे लक्षात येतं की मी काही त्याला क्रॉस करायला गेली नाही पण मी अजाणतेपणे मी त्याच्या पुढे गेली आणि त्याला खूप जोराने राग येतो आणि तो गिअर खूप जोराने बदलतो आणि ऍक्सिलेटर दाबतो, पुढे जातो, माझ्याकडे पाहतो, स्माईल करतो की आता ही गोष्ट मी कशी घ्यायची हे मला ठरवायचं. ही झाली घटना.
1: अच्छा.
0: आणि मग वर्तन म्हणजे मी कसं घ्यायचं, मी म्हणेन अगं 18 वर्षाचं आहे, त्याचं वयच आहे, म्हणजे मग परिणाम काहीच नाही होणार. पण मी हा विचार करेन बापरे काय मुलगा आहे मला हे करून गेला, तर तो पूर्ण माझा दिवस त्याच गुंत्यामध्ये जाईल. तर तुमचं ABC जर तुम्ही बॅलेन्स केलं तर आयुष्यामध्ये बॅलन्स होतो, पण इतकं सोपं नाही.
1: खरंच
0: प्रत्येक ह्याच्यात आपण ABC बॅलन्स करू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला बरेचसे प्रयत्न करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही आता बोलता बोलता बोलल्या की बायकांना डिप्रेशन येतो. आजकाल पाहाल तुम्ही डिप्रेशन, एन्झायटी किंवा मी OCD आहे असे सगळे शब्द फार कॉमन झालेले आहे. एक लक्षात घ्या की सामान्य आणि असामान्य मध्ये एकदम थिन रेषा आहे. तर कसं होतं की आपण असं म्हणतो की अगं तू पागल झाली, आपण साधारण म्हणतो असं, पण आपल्याला लक्षात येत नाही की आपण समोरच्याला काय म्हटलेलं आहे. राग एक मर्यादित जो आहे तो चांगला आहे, पण जिथे तुम्ही रेषा ओलांडता तिथे तुम्ही असामान्यताकडे जाता. त्यामुळे ही जी शब्द आजकाल वापरली जातात ही सगळी असामान्यताकडे आहे. आपल्याला सामान्यताकडेच राहायचं आहे कारण की आपण सामान्य लोक आहोत.
1: मग यामध्ये वाढत्या वयाचा काही फरक पडतो का, म्हणजे या सगळ्या स्वभावांवर?
0: बिलकुल पडतो. फरक कसा पडतो की एक बाईचं उदाहरण सांगते की बाईचं सगळं चेंज होतं. केस पांढरे होऊ लागतात, थोड्या थोड्या सुरकुत्या पडू लागतात, त्याच्यानंतर डोळ्याखाली काळं होऊ लागतं, त्याच्यानंतर असं वाटू लागतं की नवऱ्याचा आपल्या मधला इंटरेस्ट कमी झालेला आहे हे पण लक्षात येत असतं. मुलांना फोन केलं की मुलं उचलत नाही, आई मग बोलतो वगैरे असं सांगितलं जातं. त्यामुळे कसं होतं की एक घरची महिला जी असते किंवा जी आई जी असते ती थोड्या फार प्रमाणात स्ट्रेस मधून जात असते आणि त्यावेळी तिचं मेनोपॉजल पण सुरू झालेलं असतं, त्यामुळे तिच्या शरीरात पण बदल होत असतात. अगदी सांगू तर असं होतं की काय कंट्रोल करू आणि काय सोडू, आणि काहीच कंट्रोल होत नाही.
1: खरंच खरंच.
0: पण

0: समजतात ना, वन ऍट अ टाइम, एक एक गोष्टवर कॉन्सन्ट्रेट केलं तर ती व्यवस्थित हाताळल्या जाते आणि आपलं जे मानसिक स्थैर्य असतं ते पण आपल्याला बनवून ठेवतात.
1: खरंच खूप छान. सीमाताई, वाढत्या वयामध्ये साधारण कोणकोणत्या वयांच्या टप्प्यांविषयी आपण बोलू शकतो? म्हणजे आताच आपण वाढत्या वयाबद्दल तर बोलतोय, पण कोणकोणत्या टप्प्यांबद्दल बोलू शकतो?
0: हा, मला खूप एक सांगावं असं वाटतं, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं ते म्हणजे कसं होतं की साधारणतः जेव्हा आई वडील मुलांना वाढवतात तेव्हा तुम्हाला आश्चर्य होईल की मुलाची जी पर्सनॅलिटी आहे ती 0 to 5 इयर्स मध्ये डेव्हलप होते.
1: बरोबर.
0: म्हणजे प्रश्न असा आहे की त्या 0 to 5 वर्षापर्यंत तो पूर्ण डेव्हलप झालेला असतो त्याचा ब्रेन, आणि आपण कसं म्हणतो की अरे याला काय समजतो.
1: बरोबर.
0: आणि तिसरं वर्ष, तिसरं कधी नका विसरू वगैरे असं काही काही म्हणी आहे, पण तिसऱ्यामध्ये काय असतो, तो जे काही बघतो त्याचं तो आकलन पण करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे त्या वयात मुलांना दुर्लक्षित केल्या जातं. मग प्रश्न असा येतो की 3 to 5 वर्षात तर मुलाचं ब्रेन पूर्ण डेव्हलप झालंय, मी म्हणते पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे अशी आमच्या सायकोलॉजिस्टची स्टडी आहे. मग त्याच्यानंतर डेव्हलप नाही होत का? होतो. 15व्या वर्षी पासून 18व्या वर्षापर्यंत पण त्यांचं मेंदूची डेव्हलपमेंट होते, म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट होते. तोपर्यंत ते लोक थोडेसे अनिर्णायक राहतात, डिसिसिव्ह राहतात आपण असं म्हणू शकतो. तुम्हाला लक्षात येईल की मुलांना मत देण्याचा अधिकार केव्हा आहे? 18व्या वर्षी. म्हणजे तोपर्यंत ते आपलं निर्णय स्वतः घेऊ शकतात. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक टप्प्यावर मुलांची पण आव्हाने वेगळी आहे आणि पेरेंट्सची पण आव्हाने वेगळी आहे. जशी जशी मुलं मोठी होतात, बाहेर जातात, 12वी नंतर मुलगा बाहेर शिकायला जातो, मग पीजी करतो, नोकरी करतो, लग्न करतो, 12वी झालं की मूल बाहेर जातं आणि तेव्हापासून आई वडिलांना हे सुरू होतं. म्हणजे मला अगदी कळकळून असं वाटतं की जर खरोखर आपल्याला मुलांना व्यवस्थित डेव्हलप करायचं असेल तर 0 to 5 इयर्स आईनी ब्रेक घ्यावा. नाही तर घरी कोणीतरी मोठं असावं त्या मुलांना बघायला, आणि तुम्ही मग नंतर पहा की त्या मुलांमध्ये आणि दुसऱ्या मुलांमध्ये काय फरक आहे. तुम्हाला त्यांच्या म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये बराच फरक दिसेल, त्यांच्या इमोशन्स मध्ये भावनामध्ये खूप फरक दिसेल, असे बरेचसे तुम्हाला फरक दिसू शकतात.
1: खरंच, म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपलं मानसिक संतुलन सांभाळणं म्हणा किंवा मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काही ना काही प्रयत्न करावेच लागतात. सीमाताई, आपण आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं गीत ऐकूया. तर आज आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: ते गाणं असं आहे की त्याच्यामुळे आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं, आजकल पाव जमी पर पडते नाही मेरे.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. आरोग्य संवाद या मालिकेमध्ये वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी सीमा पागे यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर सीमाताई, यानंतर मला असं विचारायचं आहे की वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर आपलं मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी कुटुंबाचा आणि समाजाची काय भूमिका असू शकते?
1: कुटुंबाची भूमिका जर आपण म्हटलं तर ती प्राथमिक आहे, आणि समाजाची म्हटलं तर ती दुसऱ्या नंबरवर येणार आहे, म्हणजे सेकंडरी आहे. कुटुंबाची भूमिका याच्यावर अवलंबून असते की घरातली जी मेन धूर आहे म्हणजे आई, तिचं कसं काय रोल आहे, ती कसं सगळं सांभाळते, तिचं मानसिक संतुलन कसं आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगते की कसं असतं की आपला समोरचा जो कपाळ आहे हा आहे आपला फ्रंटल लोब. हा आपल्याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनालिटिकल अनालिसिस करू शकतो, आणि जो मागचा आपला ब्रेन आहे तो आपला भावनाशील आहे. आणि गंमत म्हणजे की जेव्हा आपला समोरचा मेंदू ऍक्टिव्ह होतो तेव्हा मागचा मेंदू मंद होतो, आणि मागचा मेंदू जेव्हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा समोरचा मंद होतो. म्हणजे समोर आणि मागच्या मेंदू मध्ये सीसॉ सारखी रिलेशनशिप आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण असं मुद्द्यासहित सांगतो तेव्हा भावना चुप बसतात, आणि भावनाच्या आवेशात एखादी गोष्ट केल्या जाते तेव्हा आपण मुद्द्यासहित सांगणारी गोष्टवाला जो ब्रेन असतो तो कमी होतो. आता असं होतं की जी घरची स्त्री आहे, घरामध्ये वातावरणाची तिने निर्मिती कशी केलेली आहे त्याच्यामध्ये मी नेहमी सांगते एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही पण त्याला होकार द्याल, ते म्हणजे आपला सुसंवाद.
0: बरोबर.
1: कधी पण आपल्या घरी जेव्हा आपण कोणाशी पण संवाद साधतो तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हो तो विसंवाद होणारच आहे. जसं साऊथ मध्ये म्हणतात की हर इडली में छेद होता है, आपण म्हणतो भांड्याला भांडा लागत, तशी वाली गोष्ट आहे. पण तो पराकोटीला जाऊ देऊ नका, म्हणजे तिथल्या तिथे आपण संवाद संपवायला पाहिजे. संवाद कसा संपवायचा, तो सुसंवाद होईल तर ठीक आहे, पण जर तो स्ट्रेच होतो आहे तर आपल्याला कधी ना कधी माघार घेता आली पाहिजे. त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी. आता ही फ्लेक्सिबिलिटी काय असते, त्याला एक नवीन शब्द आहे, ब्रेन प्लॅस्टिसिटी. म्हणजे कसं असतं की आपला मेंदू तर आहे पण तो प्लॅस्टिसिटी म्हणजे तो फ्लेक्झिबल आहे का? जर घरच्या बाईचा मेंदूची रचना प्लॅस्टिसिटीकडे असेल, म्हणजे प्लॅस्टिसिटी म्हणजे ती जर मोल्ड होत असेल तर ती घरामध्ये सगळ्यांशी कनेक्टेड राहील, आणि जर ती गडबड असेल तर कोणाचाच पाय कोणाच्याच जोड्यात राहत नाही. हे आपण पुष्कळदा पाहतो पण आपण असं म्हणू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली मानसिक जो तुमचा बॅलन्स आहे किंवा मानसिक स्थैर्य आहे त्याच्यावर खूप काम करायला पाहिजे, आणि पुन्हा पुन्हा पाहायला पाहिजे. मला खूप आश्चर्य होतो, आपण बीपी चेक करतो, थोडस आपल्याला चेस्ट पेन झालं की आपण जातो कार्डिओलॉजिस्ट कडे आणि इको करतो, ईसीजी करतो, पण कधीतरी आपण हा विचार करतो का की माझं मेंदूचं स्थैर्य कसं राहील?
0: हो ना,
1: मेंदूचं स्थैर्य ठेवणं काही खूप कठीण नाही आहे, फक्त तेवढी मानसिकता आपल्याला पाहिजे.
0: खरच आहे, आणि तीच तयार करायची तर त्यात कुटुंबाचा खूप मोठा हातभार आहे, हो ना.
1: समाज ऍक्च्युली कसं असतं की आपण ज्या कुटुंबातून बाहेर पडतो तर आपण समाजाशी कनेक्टेड होतो, म्हणजे समाजाशी आपला संबंध होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की समाजाशी जर आपला संबंध आहे तर आपलं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं आहे. मी खूप लोकांना हे सांगते की जर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, तुमचा वेळ जात नसेल, तर तुम्ही कुठे ना कुठे लोकांच्या याच्यामध्ये जा. खूप सारे मंडळी असतात जे लोक फ्री असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरेचदा मी असं ऑब्झर्व केलंय की आपल्याकडे खूप गार्डन्स आहेत, आणि आपले गार्डन्स खूप छान आहेत नागपुरातले,

0: वेल इक्विप्ड गार्डन्स आहे आणि तिकडे खूप सारे साठीच्या वरची लोक बसतात बरोबर. आणि तेव्हा आम्ही एक प्रोग्राम घेतला होता की हे लोक काय करतात इथे बसून, पण आम्ही त्यांच्यासाठी एक प्रोग्राम केला की आपण त्यांच्याकडनं डान्स करू, गाणं म्हणू, काहीतरी गेम्स खेळू. त्या लोकांनी मला अक्षरशः काही नाही, ते लोक काही नाही करत, नुसते बसून सुनांच्या चुगल्या करतात. म्हटलं नाही असं काही नाही, प्रत्येकामध्ये टॅलेंट असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही नागपूरचे एक 40 गार्डन्स घेतले होते आणि 40 गार्डन मध्ये आम्ही घेतल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांच्याशी म्हणजे संवाद साधला तेव्हा आम्हाला दिसलं लोक सुंदर गात होते, नाच करत होते, कोणी गाणं म्हणणारं होतं, कोणी छान एखादं लिहिणारं होतं, कोणी वाचून दाखवणारं होतं. पण कसं होतं की जेव्हा आपण अशा लोकांमध्ये जातो, समाजात जातो, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात. आणि जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी कळू लागतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्यासारखा आनंदित आहे जगात कोणी नाही आहे. जेव्हा तुम्ही जग पाहाल तेव्हा आपल्याला आपली किंमत कळते, आणि जोपर्यंत आपण आपल्या घरी असतो तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही.
1: अगदी बरोबर आहे सीमाती. तसंच बघा ना, आता आधुनिक युगात बरेच असे गॅझेट्स असतात की वाढत्या वयाबरोबर त्या लवकर आपल्याला आत्मसात केल्या जात नाही, आणि मग एक तर दुसऱ्यांचा आधार घेणं असतं किंवा ती गोष्ट पूर्णपणे निग्लेक्ट करणं असतं, असं होतं बरेचदा. आणि केव्हा केव्हा अशी वेळ येते की मला हे आता काही जमणार नाही म्हणून मग त्यातनं मन काढलं जातं, कारण काही काही नवीन गोष्टी लवकर आपल्याला समजत नाही. त्याचे दुष्परिणाम पण असे होतात की कधी कधी यामध्ये फसगत पण होण्याची शक्यता असते, आणि त्याचा सुद्धा मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतो असं मला वाटतं. तर त्या गोष्टी कशा हाताळायच्या?
0: खूपच म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे ही. म्हणजे कसं आपण म्हणतो नीड ऑफ द आर आहे, म्हणजे प्रत्येकाला याच्यामधून जावं लागतं. कारण की आज सगळ्यांजवळ गॅझेट्स आहे आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आता जसा मोबाईल आहे तर मोबाईल वरूनच आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, आणि बरेचसे लोक म्हणतात आमच्या वयाचे की नाही नाही मला येत नाही, मी करत नाही, मी मोबाईलला हात लावत नाही, मी हिरवं बटन आणि लाल बटन दोनच वापरते, आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप खूप असा अभिमान वाटतो. पण माझं हे म्हणणं आहे की 2 मुलगा मोबाईल चालवतो तर आपण निश्चितच मोबाईल वापरू शकतो. आता ती टेक्नॉलॉजी कशी आहे, ती टेक्नॉलॉजी सोपी आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला कधी ना कधी शिरावं लागेल आणि ती टेक्नॉलॉजी पाहावी लागेल. आता त्याच्यासाठी सोपा उपाय मी सांगते. आपल्या घरी जर आपली नातवंड असतील तर त्यांना खूप आवडतं शिकवायला आजी आजोबांना की मी माझ्या आजीला हे शिकवलं, मी माझ्या आजोबांना हे शिकवलं, आणि त्यांच्याकडनं तुम्हाला शिकण्यात काही कमीपणा वाटत नाही. एखाद वेळ आपल्या मुलाशी किंवा मुलीशी शिकण्यामध्ये कमीपणा वाटेल, पण नातवंड म्हणजे दुधावरची साय असते. त्यामुळे एक ते आहे. दुसरी गोष्ट की जर आपण जसं जग चाललं आहे त्यांच्या बरोबर नाही जाणार तर आपण मागे राहू, आणि आपण जर मागे राहू तर आपण काही दिवसांनी असं होईल की डिजिटल जर आपल्याला नाही आलं तर आपल्याजवळ डिग्री असूनही आपण निरक्षर राहू. पण आपल्याला असं वाटतं की नाही मी शिकलेली आहे मला हे आलंच पाहिजे. हा म्हणजे मला असं वाटतं की आजच्या काळात असं चालणार नाही आणि शिकणं काही कठीण नाही. ऑलरेडी मी म्हटलंय की शिकणं चॅलेंजिंग असतं. जेव्हा आपण नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपलं काय म्हणतो आपण मोटिवेशन जे लेवल असतं ते तुमचं हाय होतं, आणि मोटिवेशन लेवल हाय होतं तर आपण अजून शिकायला आपल्याला असं वाटतं नाही नाही अजून प्रवृत्त होतो, आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण पण येऊ शकतं.
1: खरंच. आणखी मला असं विचारायचंय की वाढत्या वयात मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मक जीवनशैली किती महत्वाची ठरू शकते, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतः सकारात्मक असणं हे खूपच गरजेचं असतं हो ना. तर त्यासाठी काय करायला हवं मग?
0: सकारात्मक जीवनशैली त्याला आजकाल खूप भर आहे पॉझिटिव्हिटीवर. तुमची जीवनशैली कशी आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आता जीवनशैली कशी आहे, माझं हे म्हणणं आहे की आपल्या जुन्या काळात मी तुम्हाला नेते आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सकाळी लवकर उठतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तर आपण किती लवकर उठतो? जर मी वर्गात विचारलं, आमचं कॉलेज 7:30 असतं, मी मुलांना विचारलं की का तुला उठायला काय मोटिवेशन असतं, की तो म्हणतो मॅडम 7:30 कॉलेज आहे म्हणून उठतो.
1: अच्छा,
0: बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा

0: तुम्ही 5 ला उठू शकता, 6 ला उठू शकता. उठल्यानंतर एक लक्षात घेऊ की आपल्याला खूप शांत आणि चांगलं वाटायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो अल्फा वेव्स. अल्फा वेव्सचा अर्थ असा असतो की आपल्याला त्यावेळी काहीही करायचं नाही आहे. तर आपल्याला शांतपणे सकाळी उठायचं आहे, आपल्या अंगणात जायचं आहे किंवा बाहेर जाऊ शकता. आपल्याला संस्कृतीचा जे देणगी आहे किंवा देण आहे की आपण सूर्याला नमस्कार करतो. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो तेवढ्या सकाळी लाल झालेला सूर्योदयाचा सूर्य तुमच्या डोळ्यासाठी आणि तुमच्या ब्रेनसाठी उत्तम आहे. आणि तुम्ही ते बघत असताना आणि त्याचे सूर्याचे दर्शन घेत असताना त्याच्यानंतर तुम्ही जर तिथे एखादं गवत असेल किंवा काही नसेल तर माती असेल, वाळू असेल, त्याच्यावर जरी तुम्ही चालता तरी तुम्हाला खूप रिलॅक्स्ड फील होतो. जर असा तुम्ही वेळ तुमचा वाटून घेतला 10-10 मिनिटं, त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचं जे काही करत असाल, एक्सरसाइज करत असाल, 45 मिनिटं तुम्ही नका घेऊ चहा आणि फक्त आणि फक्त स्वतः बरोबर राहा आणि मग तुम्ही पहा की तुमची दिवसाची सुरुवात किती सुंदर होते.
1: खरंच
0: आपला विचारच बदलतो कारण की आपण एक वेगळा अनुभव सकाळी घेतलेला असतो. त्यांना एक सिग्निफिकन्स आहे. प्रश्न असा आहे की आपण नुसतं पॉझिटिव्हिटी म्हणतो पण आपल्याला त्याची सुरुवात करायला पाहिजे. जेव्हा आपण अल्फा मोड मध्ये राहतो आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता, तुम्हाला जशी हवी असेल सुरुवात करा. आणि जेव्हा तुमचा दिवस मावळतो आणि आता मला जायचंय बेडवर, मला झोपायला जायचंय, त्याच्या 1 तास आधी पण तुम्ही स्वतःच्या बरोबर राहा आणि मग तुम्ही पहा जे आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन वगैरे जे काही म्हणत असतो, तुम्ही विचार करून पहा की आता मला आज हे करायचंय, उद्या हे करायचंय, माझं हे काम राहून गेलं, आणि बघा तुमचं 8 दिवसात काम नाही झालं तर निश्चित तुमचे काम होते.
1: खरंच खूप छान. तर सीमा पागे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आरोग्य संवाद या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर सीमा पागे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. विषय होता वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो, आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर हा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. रुग्णांच्या सुरक्षेमध्ये सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी आणि रुग्णांच्या हानीच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृती करण्याच्या योजना या दिवशी तयार करण्यात येतात. मैत्रिणींनो, रुग्णांना उत्तम सेवा देणं, रुग्णांच्या कल्याणाला प्राधान्य देणं या दृष्टीने महत्वपूर्ण पावलं उचलली जातात. होणारे आजार, वेळेवर निदान आणि उपचार याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन या दिवसाचं महत्व अधोरेखित केलं जातं. मैत्रिणींनो, दिनविशेष याविषयीच असतात, त्या दिवसाचं महत्व ओळखून त्याविषयीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं. आता गणेशाचं आगमन झाल्यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, त्यातून अनेक महत्वपूर्ण विषय हाताळले जातात. मैत्रिणींनो, सण उत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि आनंदाचे क्षण नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीसोबत समाजाला काहीतरी चांगलं देण्याची संधीही देतात. ह्या आपल्या विविध उपक्रमातून आपल्याला नक्कीच समजलं असेल. तेव्हा परंपरेचा सुगंध जपत आधुनिक विचारांची ज्योत पेटवूया. स्त्री सन्मानाचा स्वीकार, अंधश्रद्धेला विरोध, पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक एकतेचा संकल्प अशा सकारात्मक विचारांनी यावेळचा गणेशोत्सव साजरा करूया आणि ऐकूया कार्यक्रमात हे सुंदरसं गीत.

मैत्रिणींनो, सध्या आल्हाददायक वातावरण आहे. छान हिरवीगार झाडी, रंगीबिरंगी फुलं पाहताना मनाला आनंद होतो. हाच आनंद, प्रसन्नता मिळवण्यासाठी आपल्या घरात सुद्धा एक छोटी बाग आपण तयार करतो, त्याची काळजी घेतो, आणि जेव्हा त्या झाडांना फुलं फळं लागतात ना, तो आनंद शब्दात सांगू शकत नाही. मातीशी नातं जोडताना मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. अंगणातील हिरवाई, पानावरचे दवबिंदू आणि आपल्या हाताने लावलेल्या रोपट्यांची वाढ, हीच तर परसबागेची खरी श्रीमंती म्हणावी ना. अनेक मैत्रिणी घरातील एका कोपऱ्यात छान झाडी लावतात, अंगणात बाग तयार करतात. अशा निसर्गप्रेमी मैत्रिणींशी गप्पा मारायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. चला तर ही इच्छाही पूर्ण करूया. निसर्गप्रेमी मैत्रीण जयश्री राठोड यांच्याशी स्वाती तुपकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. विषय आहे माझी परसबाग.

0: आरोग्यदायी परसबाग. मैत्रिणींनो, आज याविषयी मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जयश्री राठोड. परस म्हणजे अंगण आणि या अंगणात फुलवलेली भाजीपाल्याची बाग म्हणजे परसबाग. आपल्या बागेत झाडं, फुलझाडं, फळझाडं, कधी शोची झाडं असतात, कधी आयुर्वेदिक वनस्पती असतात आणि या सगळ्या प्रकारच्या झाडांचा आपल्या परसबागेत आपण समावेश करायलाच हवा. आणि आज ही परसबाग जयश्री त्यांनी खूप छान अशी फुलवलेली आहे, ती त्यांच्या गच्चीमध्ये, आणि त्यातून त्यांनी आरोग्य संपन्न असा त्यांचा परिवार तयार केलेला आहे. आणि याविषयीच आपल्याला माहिती देण्याकरता त्या आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांनी आपल्या घरची परसबाग फुलवण्यासाठी काय काय केलं आणि आपणही त्याविषयी काही करू शकतो याचं मार्गदर्शन ते आपल्याला आज करणार आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि यातून आपण सुद्धा आपली परसबाग तशीच फुलवू शकणार आहेत. तर सुरू करूया. जयश्रीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार. नमस्कार.
0: तर जयश्रीताई, हे सांगा की तुमची परसबाग खूप छान अशी आहे असं आम्ही ऐकलेलं आहे, तर तिथे कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत?
1: हा, आम्ही मनीषनगर मध्ये राहतो, एअरपोर्ट पासून फक्त 5 मिनिटं अंतर आहोत.
0: हा.
1: आणि तिथे जमिनीवर नाहीये, जमिनीपासून 50 फुटावर आहे, स्लॅबवर आहे आमच्या टेरेस गार्डनिंग.
0: अच्छा.
1: आणि फक्त 1150 स्क्वेअर फूट जागा आहे, त्यामध्ये जिना आला, लिफ्टची जागा पण आली. त्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं कसं लावता येईल

0: हाच आमचा हेतू होता. आणि हे परसबाग करताना आम्ही आमच्या कुटुंबातल्या सगळेजण सहभागी होतो. माझे मिस्टर, दोन मुली आहेत, एक 11वीला आहे, एक 12वीला आहे, त्यांचा पण खूप सहभाग चांगला असतो. तसं ते 6वी 7वी पासूनच आमच्या सोबत काम करतात परसबागेत. तसं जवळपास 10 वर्षापासून झालं आम्ही ती फुलवत असतो. तिथं आता जवळपास 130 प्रकारचे झाडं आहेत. त्यात फळभाज्या आल्या, फुलांचे आले, शोचे आले, फळांचे आले, वेलवर्गीय आले, रूटवर्गीय आले, असे सर्व प्रकारचे आमचे कमीत कमी वर्षभरात 10 महिने जेवढं पुरेल आम्हाला भाजीपाला, हा सगळं भाजीपाला आम्ही तिथेच घेतो.
1: अरे वा, पण एवढ्या कमी जागेत हे कसं काय शक्य झालं?
0: आम्ही त्या जागेचं तसं नियोजन केलं.
1: अच्छा.
0: फक्त झाडच आहेत असं नाही, 4 लोकांना एकाच वेळेस फिरता येईल असे वॉकिंग ट्रॅक बनवलेले आहे, आणि तिथं 4 लोकांना एकाच वेळेस योगा करता येईल हे पण बनवलेलं आहे. आणि त्याच जागेमध्ये आम्ही वांगे, टमाटर, फुलगोबी, पत्तागोबी, मिरची ह्या सगळ्या व्हरायटीज लावलेल्या आहेत. आलू आहे, हळद आहे, 3 प्रकारची हळद आहे आमच्याकडे, काळी हळद, पिवळी हळद, पांढरी हळद. तिथे ज्वारी आहे, ज्वारीचा हुरडा बनवतो आम्ही.
1: अरे वा.
0: आणि हंगामी पिकं पण घेतो आम्ही. आता खरीप हंगाम आहे, खरीप हंगाम जे जे पिकं येतात ते पूर्ण लावतो आम्ही. आणि रब्बी हंगामात जे येतात, गहू, हरभरा, मका, टाळगी ज्वारी, बळी ज्वारी म्हणतात तिकडे, या सर्व प्रकारची आम्ही पिकं घेतो. आणि उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यावर येणारे, गर्मी सहन करणारे, म्हणजे मेथी आहे, पालक आहे, चवळीची भाजी आहे, हा सर्व प्रकार आम्ही तिथे वर्षभरात जवळपास 3 वेळेस पीक घेतो.
1: खूप छान.
0: आणि आम्हाला मार्केटमधून काही विकत आणायची गरज नाही 10 महिने कमीत कमी. आणि उन्हाळ्याचे जे 2 महिने उरलेले आहेत त्यामध्ये मिक्स डाळी खातो आम्ही, म्हणून आमच्या हेल्थचा काही प्रॉब्लेम नाही. आणि सर्व प्रकार ते जैविक करतो आम्ही.
1: अच्छा.
0: तिथं पेस्टिसाइड बिलकुल नाही. तिथल्या जो वेस्टेज निघतो, पालापाचोळा आहे, काळी कचरा आहे त्याचा, त्याचा आम्ही तिथेच खत बनवतो, मटका खत म्हणून. आणि वर्षात एकदा आम्ही पाणी प्यायसाठी उन्हाळ्यात मटका घेतोच, तर उन्हाळा संपल्यानंतर ते मटका खतासाठी वर उपयोगी आणतो आम्ही. आणि तो तेच खत आम्ही झाडांना वापरतो. तिथे सर्व प्रकारचा भाजीपाला आहे.
1: खूप छान.
0: आणि फळं पण आहे तिथे, चिकू आहे, सीताफळ आहे, पपई आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, निंबू आहे. जवळपास आम्ही 5 वर्षापासून झालं निंबू खातो तिथले. आणि निंबू इतके लागतात की आम्हाला घरी लोणचं होते, खायला होते, आम्ही आजूबाजूच्या लोकांना पण देत होते.
1: खूप छान. जयश्रीताई, तुम्ही इतकं छान सांगितलं की असं डोळ्यासमोर तर अशी मोठी शेती आली माझ्या. पण तुम्ही फक्त 1100 स्क्वेअर फीट मध्ये इतकं छान परसबाग तुमची फुलवलेली आहे. पण तुम्हाला ही आवड कशी काय निर्माण झाली? तुम्ही कधीपासून करायला लागला ही गोष्ट?
0: हे आवड तर आम्हाला जवळपास अगोदरपासूनच आहे. यापूर्वी आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पल्लेझरीला राहायचं, ज्योती तालुक्यामध्ये, आदिवासी दुर्गम भाग आहे. तिथे आम्ही जमिनीवर करायचं, घराच्या अवतीभोवती जी जागा आहे तिथे जमिनीवर करायचं. पण आता तिथून इथं आम्ही आलो, यानंतर आता इथे जमीन नाही, तसंही आम्ही भूमिहीन आहोत. त्याच्यामुळे आता इथे त्यातल्या त्यात दररोज वेगवेगळ्या आजाराचे जे प्रकार पाहायला मिळत आहेत, आपण टीव्ही बातमीत ऐकतो, न्यूज मध्ये ऐकतो, किंवा हेल्थचे इतके प्रॉब्लेम आहेत, दररोज गच्च भरून चाललेत दवाखाने.
1: हो ना,
0: म्हणजे इतके हेल्थचे प्रॉब्लेम असताना हे सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यापिण्यात, आजूबाजूच्या वातावरणामुळं जे हेल्थचं जे प्रॉब्लेम आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की आपण काय करायला पाहिजे हेल्थसाठी. मग दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा, उपदेश देण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही वर गच्चीवर आमच्या त्याचं नियोजन करायचं ठरवलं सगळ्यांनी, 2 मुली आणि आमचे मिस्टर. सगळ्यात जास्त आमच्या मिस्टरचा वाटा आहे त्यात. आम्ही त्यांना खूप म्हणजे सहकार्य करतोच. तर तिथे आम्ही भाजीपाला लावायचं ठरवलं, वांगे, टमाटर, गोबी, जे आपल्याला आवश्यक आहेत, चोळीच्या शेंगा, चोळीची भाजी, हे सगळं प्रकार आम्ही लावायला सुरुवात केलं. मग त्याचसोबत तिथे पेस्टिसाइड मारायचं नाही आणि किंवा खत वापरायचं नाही हे ठरवलं, आणि जैविक करायचं ठरवलं. तेव्हा मग आम्ही कीटनाशक म्हणून निंबोळी अर्क मिळतो मार्केटमध्ये, ते टाकायचं ठरवलं. आणि जुन्या काळामध्ये शेतीत वाडी लावायची मिरचीची वगैरे, मिरची किंवा टमाटर, वांगे थोडेसे लावायचे, अजूनही लावतात गावामध्ये. तर त्या वाडीच्या भोवती झेंडूचे फुलं लावतात. झेंडूचे फुलं कीटकांना आकर्षण करतात, पिकांपर्यंत जाऊ देत नाहीत.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं आम्ही खूप सारे झेंडूचे फुलं लावायचं.

0: म्हणून आमच्या पिकावर कीट यायचं नाही, कीट नियंत्रण व्हायचं आणि ते हेल्दी पीक राहायचं. हेल्दी पीक आहे म्हणजे त्यांना कीट येणं शक्यच नाही. आणि आजही तुम्ही पाहिलं, त्या दिवशी आले होते आमच्याकडे आकाशवाणीची टीम, तर प्रत्येक प्लांट, जवळपास आमच्याकडे 130 व्हरायटी आहे, 800 वर प्लांट आहेत तेवढ्या जागेत, तर प्रत्येक प्लांट हेल्दी आहे. झाड हेल्दी कसं राहील याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तिथून भाजीपाला जी मिळतो तो आम्हाला हेल्दीच मिळेल.
1: अगदी खूप छान. बघा ना, तुम्ही सांगितलं की तुमचे मिस्टर मुली पण तुम्हाला सहकार्य करतात, की तुम्ही सगळ्या एकमेकांना सहकार्य करता, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुमचं कुटुंब रंगलाय परसबागेमध्ये. खूप छान जयश्री.
0: एवढंच नाही, आमच्या दोन मुली ज्या कॉलेजमध्ये आहेत, ज्या शाळेत आहेत, तिथे अगदी अभ्यासात टॉपर आहेत. दोघींना पण ट्युशन नाही, पण बिना ट्युशन 88% मार्क आहेत 10th मध्ये, 100 पैकी 99 आहेत. छोट्या मुलींना 100 पैकी 100 आहेत, त्या शाळेमध्ये टॉपर आहेत. आणि आमच्यासोबत जेव्हा परसबागेत ते राहतात, ते सर्व त्यांना अनुभव आला, त्यातून त्यांनी वसंत बहार नावाची पुस्तक लिहिली परसबागेवर आणि त्याचं प्रकाशन पण झालेलं आहे. आणि एवढंच नाही, त्या पुस्तक लिहून थांबले असं नाही, त्यांनी स्टेट लेवलवर त्याचं सादरीकरण पण केलं.
1: अच्छा.
0: आणि अग्रोविजन होते तिथं जवळपास त्यांनी 4 वर्षापासून स्पीकर म्हणून पण जातात आमच्या मुली, आणि ह्या परसबागेवरच तिथं प्रेझेंटेशन करतात.
1: खूप छान जयश्रीताई. म्हणजे तुम्ही बघा, जसं एखाद्या बाळाला आपण वाढवतो तसंच तुम्ही झाडांना वाढवलं आणि तुमच्या मुलींना पण तेवढंच छान पद्धतीने तुम्ही तयार केलेलं आहे आज. बरं, आता थोडंसं आपण परसबागेकडे वळूया की सीझनप्रमाणे जर भाज्या फळभाज्या असतील तर त्या तुम्ही कशा पद्धतीने घेता मग?
0: आता घरी पिकामध्ये जे आहे, आता पावसाळ्यामध्ये पालक जास्त येत नाही, त्याला पाणी खूप कमी पाहिजे, म्हणून आता पालक आम्ही थोडं घेतो.
1: अच्छा.
0: बिलकुल थोडं. पण आता टमाटर आहे, वांगे आहे, मिरची आहे, गोबी आहे, पत्तागोबी आणि फुलगोबी, 3 प्रकारची मिरची आहे आमच्याकडे. शिमला मिरची आहे आणि भजे करायची जी ढबोळी मिरची म्हणतो ते पण आहे. मका आहे, काकडी आहे आमच्याकडे, कारली आहे, दोडकी आहे, दुधी आहे, भोपळा आहे, आता आलू आहे आता लावलेले आमच्याकडे, गाजर आहेत लावलेले, फळं पण भरपूर आहेत. आणि एवढंच नाही तर वनौषधी पण आमच्याकडे आहेत. शतावरी आहे, गुंज आहे, कोरपड आहे, गुळवेल आहे, हे पण आहे आमच्याकडे.
1: भरपूर प्रकारच्या वनस्पती आहेत तुमच्याकडे. आणि बघा, आपण जसं घरामध्ये प्रत्येक वस्तूचं नियोजन करतो की ही वस्तू तिथेच ठेवायची, तर तुम्ही तुमच्या परसबागेमध्ये असं करता का की हे झाड कोणत्या ठिकाणी ठेवायचं हे पण नियोजन असेल काहीतरी त्याचं?
0: हा, तसं नियोजन केलंय. पण काही झाडांना सूर्यप्रकाश कमी लागतो, काही झाडांना जास्त लागतो, त्याप्रमाणे आम्ही झाडांचं नियोजन केलेलं आहे. खूप ज्याला सूर्यप्रकाश लागते ते जास्त उन्हाकडल्या साईडला आहेत, म्हणजे त्याला सकाळी सकाळचं कोवळं ऊन सफिशियंट आहे, ते झाडाचं पण आम्ही तसं नियोजन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही घरात पण तसं नियोजन करतो. आमच्याकडे अल्युमिनियमचे भांडे बिलकुल मिळणार नाहीत, ना बनवण्यासाठी, ना खाण्यासाठी, ना साठवणुकीसाठी. अल्युमिनियम प्रकार आमच्या घरात नाहीच. फ्रीज मध्ये कधीच पाणी ठेवत नाही आम्ही, उन्हाळ्यामध्ये मडक्यामधलं पाणी पितो आणि बाकीचे जे दिवस आहेत ते रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवतो आणि दिवसभर ते पाणी पितो. रेग्युलर मीठ आम्ही घेत नाहीत. आयोडीनसाठी वर्षातून 2 वेळेस फक्त 2 महिने घेतो आम्ही आयोडीनचं मीठ, नाहीतर सेंद्रिय नमक घेतो आम्ही.
1: अच्छा.
0: असे म्हणजे घरात पण आम्ही त्याचे वेगवेगळे हे केलेले आहेत, नियोजन केलेलं आहे.
1: म्हणजे तुमचं घर, तुमचं कुटुंब म्हणजे एक आरोग्यपूर्ण असं कुटुंब आहे ज्यातून सगळ्यांनी असं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, तर असं तुमचं कुटुंब आहे. खरंच खूप छान जयश्रीताई. तुम्ही म्हणता पेस्टिसाइड वापरत नाही किंवा खतं पण तुम्ही वापरत नाही, मग तुम्ही फवारणी कशी करता? तुम्ही घरगुती फवारणी कशी काय तयार करता हे पण सांगू शकता?
0: हा, आम्ही फवारणी शक्यतोवर करत नाही.
1: हा,
0: जेव्हा झाडाचं जेव्हा लावतो आम्ही तेव्हा त्याला एकतर बीज प्रक्रिया करतो.
1: हा,
0: जेव्हा छोटे झाड असतात तेव्हा आम्ही निंबोळीचा अर्क फवारतो.
1: अच्छा.
0: त्याही अगोदर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आम्ही माती खालीवरी करतो त्यात गांडूळ खत, शेण खत आणि आमचं जे तयार केलेलं पालापाचोळ्याचं खत आहे ते सर्व मिक्स करून टाकतो, त्यामुळे झाड हेल्दी होतं, त्याच्यावर कीट शक्यतोवर येत नाही. जर चुकून येण्याचा प्रकार दिसला असता ते निंबोळी अर्क फवारतो.
1: अच्छा.
0: तिथं औषधीचा प्रकारच नाही.
1: अच्छा. आणि जे घरी आपल्या निघतं, कधी भाज्यांचं देठं निघतात, फळांचे सालं निघतात, त्याचा पण उपयोग करतात?
0: हो हो, आम्ही ते मटका खत जे म्हणतो ना, त्यामध्ये आम्ही ते सगळं वेस्टेज टाकतो आणि जवळपास त्याचे एक प्रकार आहे करण्याचा, तर तसं केल्यानंतर जवळपास ते 45 ते 50 दिवसाच्या आत ते एकदम व्यवस्थित खत तयार होतं आणि तेच टाकतो आम्ही झाड.
1: अच्छा. आणि जयश्री, ते आणखी एक विचारायचं म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की गच्चीवर परसबाग कशी काय तयार करायची, कारण की पाणी मुरू शकतं स्लॅबमध्ये किंवा मग पाणी खाली झिरपू शकतं, तर अशा वेळी मग काय सांगाल तुम्ही?
0: हा, तो प्रकार आहेच. शक्यतो आम्ही काय

0: करतो दरवर्षी जेव्हा पावसाळा येतो त्या अगोदर, म्हणजे मे च्या शेवटी लाल कलरचा एक कलर मिळतो, त्यामध्ये आम्ही फिक्सिट टाकतो, बाकी सगळ्या कुंड्या थोडंफार इकडे तिकडे हलवून एक वेळेस पेंट करून घेतो.
1: अच्छा.
0: आणि हे परसबाग तयार करण्याच्या अगदी पूर्वी आम्ही ते पूर्ण वॉटरप्रूफिंग करून घेतलेलं आहे.
1: अच्छा.
0: तर आता दरवर्षी थोडं थोडं ते लाल कलर मध्ये वॉटरप्रूफिंग टाकतो आणि पेंटिंग करून घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंड्या ज्या असतात त्या कुंड्यातलं पाणी झाडाला आवश्यक आहे तेवढंच राहील आणि बाकीचं निघून जाईल असं पण करतो आम्ही. कुंड्यांना खालून छिद्र पाडलेले आहेत आणि ते आवश्यक आहे झाडांच्या मुळींसाठी ऑक्सिजनसाठी. आणि त्या कुंड्यांमध्ये विटांचे तुकडे टाकतो आम्ही बुडाला, एक छोटासा थर तुकडे टाकल्यानंतर मग माती भरतो, मग झाडाची लागवड करतो. म्हणजे आवश्यक जेवढं पाणी आहे तेवढं झाडाजवळ मातीत राहील आणि बाकी सगळं निघून जाईल. आणि स्लॅपवर आमच्या दोन ठिकाणी पाणी जाण्याची व्यवस्था केलेली आहे. अनावश्यक पाणी पूर्ण निघून जातो, त्याच्यामुळे पाणी थांबून राहण्याचा प्रकारच होत नाही.
1: म्हणजे
0: असं नियोजन करावं लागेल.
1: खरं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इच्छा तिथे मार्ग. जर आपल्याला इच्छा असेलच करायची तर आपण काही ना काही मार्ग शोधतोच. नाहीतर असंच म्हणतात प्रत्येक जण, नाही बाबा गच्छीत नाही लावू शकत झाडं कारण पाणी खाली जातं. तर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं.
0: गच्चीवरच केलं पाहिजे असंही नाही, काही लोकांकडे गच्ची पण कमी असते, कोणाच्या घरी बाल्कनी असते. बाल्कनीत आपण दोन चार झाडं लावू शकतो, दोन तीन वांग्याची झाडं लावू शकतो, टमाटरचे लावू शकतो, वेलवर्गीय लावू शकतो, बाल्कनीत पण लावू शकतो आपण.
1: कुठेही लावू शकतो,
0: कुठेही लावता येईल, फक्त इच्छा पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मला महिलांना हे सांगायचं आहे की घरात जर महिला सक्रिय राहिली ना, कुटुंब अगदी हेल्दी आणि सक्रिय राहते.
1: खूप छान. कारण की जर आपल्या बागेमध्ये फळं असतील, भाज्या असतील, तर लगेच आपण जाऊन तोडू शकतो आणि ताजी ताजी भाजी आपण खाऊ शकतो. खरंच त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
0: आणि त्यातल्या त्यात आम्ही परसबागेत जेव्हा फिरतो तेव्हा माझे मिस्टर आणि आम्ही फिरताना एक गाणं तयार झालं आमचं.
1: अरे वा.
0: ते एक गाणं मी म्हणून दाखवते, त्याचे एक कडवं म्हणून दाखवते.

0: वा वा, खूप छान असं आरोग्य गीत आपण याला म्हणू शकतो.
1: नक्कीच.
0: खूप छान जयश्रीताई, खूप छान गाणं लिहिलं तुम्ही. आणि खरंच तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहता आणि ऑर्गॅनिक भाज्या खाता, ऑर्गॅनिक फळं खाता, ते सुद्धा घरचं सगळं, त्याच्यामुळे खरंच आरोग्य चांगलं राहतं. आणि यातून आपल्या मैत्रिणी नक्कीच प्रेरणा घेतील, त्या सुद्धा आपल्या बागेमध्ये आपली परसबाग तयार करतील. जागा नसेल तरी सुद्धा थोड्याशा जागेत का होईना ते आपण लावू शकतात. बरं जयश्रीताई, तुम्ही इतकं छान तुमची परसबाग तयार केलीत, पण आणखी तिला वाढवण्याचा तुमचा काही विचार आहे का?
1: हा, आमचा विचार आहे तसा. आमच्या परसबागेचं टॅगलाईनच आहे, परसबाग ज्यांच्या घरी आरोग्य तेथे वास करी. आता आम्ही तर सुरुवात केलीच आहे, छोट्या का प्रमाणात होईना ते आमचं विश्व आहे. कारण वर गेल्यानंतर आम्हाला निसर्गाशी संवाद साधता येतो. आता शहरामध्ये चांदण्या दिसणं मुश्किल आहे लाईटिंगमध्ये, पण आम्ही रात्री जेव्हा परसबागेत जातो वर, तेव्हा अगदी चांदण्या पाहायला मिळतात. आम्ही कोजागिरी वरच तयार करतो. कोजागिरीच नाही, कधी एखाद्या वेळेस आम्हाला वाटलं की वर भाजीपाला जेवण करायचं, स्वयंपाक करायचा, वरच झोपायचं, वरच जेवण करतो, वरच झोपतो. अगदी परसबागेत खूप आनंद घेतो. ह्या धक्काधकीच्या काळामध्ये एकदम म्हणजे रिलॅक्स राहण्याचं जे आमचं ठिकाण आहे परसबाग आहे. तसं आमच्या भगिनी करू शकतात जर त्यांनी मनावर घेतले ना, तर सगळ्यांना करता येऊ शकते. थोडासा प्रयत्न करायची आवश्यकता आणि थोडासा वेळ द्यायची. सुरुवातीला वेळ द्यावा लागेल, नंतर काही खूप त्याला फक्त मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे आणि अपेक्षा पण आहे की काही लोकांनी हे करायला पाहिजे. काही लोकांना पाहण्याची इच्छा असेल तर अवश्य आहे, स्वागत आहे आमच्या परसबागेत, त्यांचं पाहू पण शकतात. आणि यानंतर आमची ही पण अपेक्षा आहे की वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांच्या सोबतीनं काय करता येईल, झाडं लावणे म्हणा, परसबाग वाढवणे आहे, शाळा शाळांमध्ये, अंगणवाडीमध्ये.

0: गावांमध्ये परसबाग वाढवल्यानंतर हेल्थ कसं चांगलं राहील मुलांचं महिलांचं एकंदरीत कुटुंबाचं याबद्दल पण आम्ही नियोजन करत आहोत आणि पण ते करण्याची पण इच्छा आहे. तर एवढीच अपेक्षा आहे की सर्वांनी जर सहकार्याने ते केलं तर व्यवस्थित होऊ शकतो.
1: खूप छान जयश्रीताई, म्हणजे तुमची संकल्पना जी आहे तुम्ही तुमच्या घरापर्यंत मर्यादित न ठेवता ती तुम्ही समाजामध्ये सुद्धा नेलीत आणि इतरांसाठी सुद्धा त्यांनी त्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्ही सुद्धा करून बघा आणि जयश्रीताईंनी जी परसबाग त्यांच्या घरात फुलवलेली आहे ती बघायला सुद्धा आपण नक्की जायचं आहे बरं का. चला तर जयश्रीताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही इथे आलात आणि तुमच्या परसबागेविषयी खूप छान अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: जयश्रीताई तुम्ही तर खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहताच आणि आरोग्यदायी असं जीवन जगता, तर तुम्हाला संगीताची पण आवड असेलच कारण संगीत म्हणजे पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, तर कोणतं गाणं तुम्हाला आवडत आहे सांगा.
0: मला मराठी गाणं म्हणजे हृदयी वसंत फुलताना हे गाणं आवडतं.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण माझी परसबाग याविषयी जयश्री राठोड यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सण उत्सवांचा आनंद घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपली इथेच रजा घेते.

अगं बाई, अरेच्या या चित्रपटातील हे गीत गायलं होतं शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी. शब्द होते शाहीर साबळे यांचे आणि संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

गीता बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बाई पण भारी देवा या चित्रपटातून सावनी रवींद्र यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत अदिती द्रविड आणि संगीतबद्ध केलं आहे साई आणि पियुष यांनी.

0: श्रोते हो, या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यातून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
2: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
1: या यशात उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्या असून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
2: मैं आज युवाओं से भी आवाहन करूंगा, जो यंग टैलेंट्स भारत में रिसर्च कर रहे हैं वे आगे आएं, जो युवा विदेशों में रिसर्च कर रहे हैं वे भी भारत में एडवांस टेक्नोलॉजीज के डेवलपमेंट से जुड़े. मैं इंडस्ट्री लीडर से आग्रह करता हूं, आप देश में R&D को लीड करें. इसमें इंडस्ट्री का भी फायदा है और भारत की युवा शक्ति को भी इससे ताकत मिलेगी.
1: डेटा सेंटर्समुळे निर्माण झालेली विजेची मोठी गरज लक्षात घेऊन याही क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे असंही मोदी यांनी नमूद केलं. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या संदेशांमधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर प्रधानमंत्री म्हणून गेल्या 25 वर्षांमध्ये देशाच्या उभारणीत मोदी यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत असून सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्याराज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावा शेवा अटल सेतूविषयी माहिती.
3: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतूक

0: वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
1: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू झालं. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत विकसित भारत अशी आहे. या काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. 79वा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबादमधला मराठवाडा प्रांत मुक्त होऊन भाषावार प्रांत रचनेत तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात सिकंदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली, तसंच केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात हैदराबादच्या मुक्तीसाठी झालेला संघर्ष, बलिदान आणि विलीनीकरणाचा ऐतिहासिक प्रवास याची माहिती मांडण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2023 नंतर पहिल्यांदाच आपल्या मुख्य व्याजदरात 0.25% वाढ केली आहे. यामुळे बँकेचा मुख्य व्याजदर आता सुमारे 3.9% पोहोचला आहे. व्याजदर वाढीमुळे आगामी काळात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डवरच्या कर्जाचा भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू वर्षात व्याजदरात आणखी एकदा वाढ करून तो 4.1% जाईल अशी शक्यता बँकेच्या तिमाही अंदाजात वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाईवरच्या उपाययोजनांनी जोर धरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयांवरून 20 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयांवरून 15 रुपये प्रति लिटर इतकं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रति लिटर करण्यात आलं आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयानं अनुसूची H, H1 आणि X अंतर्गत समाविष्ट असलेल्या औषधांची नियामक चौकट बळकट करण्यासाठी ड्रग्ज रूल्स अर्थात औषध नियम 1945 सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या औषधांची खरेदी करता येणार नाही. प्रस्तावित सुधारणांमधून या औषधांची अनधिकृत उपलब्धता आणि विक्रीशी संबंधित त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असून अतिरिक्त नियामक उपाय म्हणून वैद्यकीय दुकानांमध्ये CCTV देखरेख अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रस्तावित सुधारणेबाबत संबंधित घटक आणि नागरिकांकडून येत्या 30 दिवसांमध्ये हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घेतलं असून त्यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबत कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हिंदी पखवाड्यानिमित्त देशभरात कालपासून हिंदी भाषेच्या प्रोत्साहनार्थ विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारण भवनात तसंच केंद्रीय विक्रय एकांशातर्फे काल हिंदी दिवस आणि हिंदी पखवाडा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये टी20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण

0: जेटली मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे प्रसारित करीत आहोत पुणे जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. वरदविनायक गणेशाचं भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पुण्यातल्या वैभवशाली गणेशोत्सवात अनुक्रमे कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या 5 मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीनं प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व गणेशांचं ढोल ताशांच्या गजरात आणि सनईच्या सुरात आगमन झालं. पुण्यातील गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शहरात 7,500 अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याबरोबरच मेट्रो सेवेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक शहरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 11 या नियमित वेळेत मेट्रो सेवा सुरू होती. सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय तसंच संशोधन केंद्र आणि सिम्बायोसिस वैद्यकीय महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माहेर वाशिण मातृत्व सेवेची नवी संकल्पना या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ लवळे इथं करण्यात आला. गर्भवती मातांसाठी तयार करण्यात आलेल्या माहेर वाशिण या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं. मातेला सुरक्षित सन्मानपूर्वक आणि आपुलकीची प्रसूती सेवा मिळणं आवश्यक असल्याचं सांगताना त्यांनी वैद्यकीय उपचारांसोबतच मानसिक आधार सन्मान आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 127वा पदवी प्रदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलांच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून विद्यार्थ्यांनी आजीवन विद्यार्थी राहून सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करावीत. ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचा हा महत्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन वर्मा यांनी यावेळी केलं. विकसित भारत 2047च्या निर्मितीत युवा पिढीची भूमिका निर्णायक असून त्यासाठी विद्यापीठांनी परवडणारं आणि उत्कृष्ट शिक्षण हे प्रमुख सूत्र ठेवावं. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत, मात्र त्यासाठी कठोर परिश्रम शिस्त आणि कृतीची जोड द्यावी. विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांशी बांधील राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ज्ञान केवळ प्रयोगशाळेत किंवा कागदावर मर्यादित न राहता ते शेतात गावात उद्योगात आणि रुग्णालयात पोहोचून समाजाच्या समस्या सोडवणारं असावं असं विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी सांगितलं. या पदवी प्रदान सोहळ्यात 6 सुवर्णपदकं 1,07,357 पदवी प्रमाणपत्र 446 PhD 2 MPhil प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या लाजाळू या एकांकिकेनं 61व्या पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरर ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार या एकांकिकेला दुसरं, तर मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं. ऋषिकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं. अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा आणि गुणवत्तेला वाव देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि आयुका यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून 100 विद्यार्थ्यांची नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे ESA या संस्थांना भेट देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये नासा भेटीसाठी 25, ESA साठी 25 तर इस्रो भेटीसाठी 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेनं गेल्या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्रो भेटीचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमासाठी 23,600

0: 62 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुण्याची सायकलपटू नेहा भावसार हिनं श्रीनगर ते लेह लडाख असा 840 किलोमीटरचा साहसी सायकल प्रवास पूर्ण केला. या प्रवासात तिनं 9000 मीटरपेक्षा अधिक उंचीची चढाई सायकलवरून पार केली. भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी हा प्रवास केल्याचं नेहा हिनं सांगितलं. कमी ऑक्सिजन आणि प्रतिकूल हवामानातही सैनिक देशासाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही मोहीम असल्याचं ती म्हणाली. तर श्रोते हो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि निवेदन होतं वेदांगी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: पुणे जिल्हा वार्तापत्र आताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 328.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 22 सेकंद झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया पद्मजा बर्वे यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर जोग यांनी.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 आणि 10 सेकंद झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, कोकणात नमन खेळे हा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार असून साधारणतः रायगड रत्नागिरी जिल्ह्यात हा प्रकार अतिशय आवडीने खेळला जातो. यामध्ये गणपतीच्या नाचाच्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. ढोलकी, झांजा, पेटी आणि हातातली दोन्ही बाजूला घुंगरं लावलेली काठीची किंवा पितळेची झांज याच्यासह नमन सादर होतं. नमन इतकं लोकप्रिय झालं आहे की हल्ली मुंबईमध्ये वेगवेगळ्या रंगमंदिरातून त्याचे व्यावसायिक कार्यक्रम व्हायला लागलेले आहेत. रत्नागिरी चिपळूण भागात रत्नाकर महांकाळ आणि त्याच्या साथीदारांची नमनं अतिशय प्रसिद्ध आहेत. नमनामध्ये सुरुवातीला शंकर पार्वतीचा धावा आणि त्यानंतर गणपतीची पदं सादर होतात. त्याला चक्क चित्रपटातील चाली लावल्या जातात. त्यामुळे नमन खेळे अतिशय लोकमान्य झाले आहेत. नमन दिवाळीनंतर पुढे सुरू होतं. त्यात गणपतीच्या लीळा दाखवल्या जातात. गणपतीच्या लीलानंतर गवळणी सादर होतात. त्यामध्ये मथुरीच्या बाजाराला जाणाऱ्या आणि त्यांची वाट अडवणाऱ्या कृष्ण आणि पेंद्या तसंच त्यांच्या सवंगड्याच्या लीला दाखवल्या जातात. नमनाप्रमाणे जाखणी नृत्य श्रावणात सुरू होतं आणि दिवाळीपर्यंत चालतं. यामध्ये गणपती, रिद्धी, सिद्धी, सरस्वती यांच्यासोबत शंखासुराचं सोंग नाचवलं जातं. जाखणी हा प्रामुख्याने नृत्य प्रकार असून शिमग्यामध्ये घरोघर जी सोंग त्यामध्ये शंखासुराचं सोंग हमखास असतं, त्याची घरोघर पूजा केली जाते, सोंगांना ओवाळलं जातं. नमन खेळाची परंपरा ही 500 वर्षापूर्वीची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका गुहागर येथील तोडवली गावात याची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. 20 वर्षापूर्वी नमन खेळाने मुंबईमध्ये पाय रोवले. नमन खेळातील स्त्री पात्र ही पुरुष मंडळी सादर करतात. गण, गवळण, पार्ट, वगनाट्य अशा पद्धतीने नमन खेळ सादर केले जातात. कृष्ण, हिरण्यकशिपू, राम, लक्ष्मण, रावण अशी सोंगल लाकडी मुखवटे लावून सादर केली जातात. नमनाची सुरुवात 10-12 जण झगे घालून करतात. मृदंग वादकाच्या मदतीनं कोळीण आणि शंखासुराची थेरं सादर होतात. नमन खेळ देवाचे म्हणून समजले जातात. त्यामुळे प्रेक्षक वर्गातील अनेक जण शंखासुराच्या पायावर पडतात. त्यानंतर गण, गवळण हा कार्यक्रम सादर होत असतो. गावच्या ठिकाणी हा खेळ रात्रभर चालतो, मात्र मुंबईसारख्या ठिकाणी हा खेळ 3 तासातच संपवला जातो. कोकणात TV सारखी साधनं पोहोचलेली असली तरी या कलेची आवड तीळ मात्रही कमी झालेली नाही. नमन खेळे यामध्ये गणपतीची पदं अशी असतात. गण 1. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचा उत्सव मांडी येला, नरनारी त्या होऊनी गोळा गणपती आणती पूजनाला, केशर कस्तुरी सर्व अंगाला मोदक त्याच्या हाती शोभला, घागऱ्या वाजती पायाला नाचते येती समारंभाला, रंग देवुनी तारी भक्ताला ऐसा गण अमी नमिला, त्याच्या मागुनी माता गौरीला जन आणती पूजनाला, 3 दिवस उत्सव मांडीला सर्व जनाला आनंद झाला, हरी विठ्ठल अड्डरवाला गाणे रचिले गौरी नाचाला, नमन करुन गणेश गौरीला आनंद नाचू आपल्या मिळाला. गण 2. आधी नमन त्या गणरायाला विघ्नहर त्या शिवतनयाला, पडतो सारे तुझी या पाया रंग तू देई आम्हा नाचाया, गजानना तू आमच्या कार्या विघ्न न आणि तू प्रभू.

0: आया, प्रसाद देवुनी करी कृपेची छाया, हेची मागणे तुझी या पाया।
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख। वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे।
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प।
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। आजच्या कार्यक्रमात जमिनीच्या सुपीकतेसाठी

0: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात जमिनीच्या सुपीकतेसाठी बायोडायनॅमिक कंपोस्टिंग याविषयीची माहिती वाचन केले ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, जमिनीचं घट्ट आरोग्य ही सर्वच शेतकऱ्यांसमोरील मोठी आव्हानं आहेत. त्यातच गेल्या काही वर्षामध्ये पशुधन वेगाने कमी होत असून शेतासाठी पुरेसं शेणखत उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत शेतामध्येच उपलब्ध होणाऱ्या पिकांचे उर्वरित अवशेष कुजवणं शक्य आहे. त्यात बायोडायनॅमिक कंपोस्टिंग पद्धत उपयोगी ठरू शकते. कंपोस्ट खतामध्ये नत्र, स्फुरद, पाला स्थिरीकरणासाठी आवश्यक जीवाणू मिसळता येतात, त्यामुळे त्यांचं पोषण मूल्य अधिक वाढतं. त्यात बायोडायनॅमिक कंपोस्ट ही सोपी, स्वस्त आणि परिणामकारक पद्धत आहे. या पद्धतीने कमी वेळेत आणि कमी खर्चात खत तयार होतं. आपल्या शेतातील पीक अवशेषांचं पुनर्चक्रीकरण करून जमिनीचा पोत सुधारता येतो. फक्त 2 ते 2.5 महिन्यात दर्जेदार कंपोस्ट खत तयार होतं. हे खत त्वरित वापरणं किंवा काही काळासाठी सावलीत साठवणं शक्य आहे. 1 टन बायोडायनॅमिक कंपोस्ट खतातून साधारणपणे नत्र किमान 15 किलो, स्फुरद 15 किलो आणि पालाश 10 किलो आणि झिंक, मॅग्नेशियम, लोह, तांबं इत्यादी बहुतांश सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होऊ शकतात. मंडई ओलसर, सोयाबीन काड, गव्हांडा, हरभरा काड, ऊसाचे पाचड, भाजीपाला पिकांचे अवशेष, हिरवा पाला, कोणत्याही वनस्पतीचा ताजा हिरवा पाला, हिरवं गाजर गवत, झाडपाला इत्यादी बायोडायनॅमिक कंपोस्टिंगसाठी वापरलं जातं. एका ढिगासाठी 100 किलो ताजं शेण आणि पाणी लागतं. 1 किलो बायोडायनॅमिक कंपोस्ट कल्चर CPP हे 13 लिटर पाण्यात 1 तास सरळ उलटं फिरवत ढवळून घ्यावं. हे एका ड्रममध्ये घेऊन 50 ते 60 लिटर पाणी आणि साधारण तेवढंच शेण एकत्र ढवळून शेणकाला तयार करावा. शेतामध्ये उंचवट्याच्या जागी पूर्वपश्चिम दिशेनं 15 फूट लांब आणि 5 फूट रुंद आणि 1.5 फूट उंचीचा पिकांच्या अवशेषांचा थर रचावा. या थरावर S9 असलेला शेणकाला 10 ते 15 लिटर प्रमाणात शिंपडावा. या कुटाराच्या थरावर तेवढ्याच जाडीचा हिरवा वनस्पतींचा थर लावावा. त्यावर तयार केलेला शेणकाला शिंपडावा. तसंच शेतातील 4 ते 5 घमेली माती टाकावी. हा एक थर गृहीत धरून असे थरावर थर 5 फूट उंचीपर्यंत लावावेत. S9 युक्त सर्व शेणकाला ढिगावर टाकावा. ढिगाला सर्व बाजूंनी साध्या शेणकाल्याने लिंपून घ्यावं. 1 महिन्यामध्ये साधारणतः 50% कंपोस्ट खत तयार होईल. ढिगाचा आकार लहान होत जातो. कुजलेले आणि न कुजलेले कंपोस्ट फावड्याने सरमिसळ करून पुरेसं साधं पाणी टाकून पुन्हा पूर्वीसारखा आकार द्यावा. पुन्हा शेणकाल्याने लिंपून घ्यावं. यावेळी कल्चर वापरण्याची गरज नाही. यानंतर पुढे 30 ते 40 दिवसांमध्ये दर्जेदार कंपोस्ट तयार होईल. हे कंपोस्ट शेतात ओल असताना वापरावं. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेल्या पद्धतीनुसार आपल्या शेतातच आपण बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार करू शकतो आणि हे खत वापरून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात जमिनीच्या सुपीकतेसाठी बायोडायनॅमिक कंपोस्टिंग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग पहिला.
1: नमस्कार. जसं आपल्या सर्वांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं तसंच मानसिक स्वास्थ्य देखील बिघडतं, पण त्याच्यात तीन तीव्रता असतात ज्याची लोकांना माहिती नाही आहे आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणं म्हणजे वेड लागणं असंच लोकांना वाटतं, जो चुकीचा समज आहे. आपल्या सर्वांचं मानसिक स्वास्थ्य कधी ना कधी बिघडतं, म्हणजे 100% माणसांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं ज्यावेळी आपल्यावरतील मानसिक तणाव खूप अधिक असतो, आणि असा मानसिक तणाव कधी ना कधी सर्वांवरच असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य 100% व्यक्तींचं बिघडणं म्हणजे मानसिक तणाव, त्रासदायक मानसिक तणाव असणं आहे. समाजातल्या 10-15% व्यक्तींना भावनिक त्रास असतात, ज्याला इंग्लिशमध्ये इमोशनल डिसऑर्डर्स असं म्हणतात, आणि त्यामध्ये हाच मानसिक तणाव खूप अधिक वेळ राहतो किंवा अधिक तीव्रतेचा होतो, आणि त्यामुळे सतत मनात चिंता राहते, मनात भीती वाटत राहते, ज्याला अँझायटी डिसऑर्डर असं म्हणतात, किंवा मनात उदासी राहते, काही करू नये, कुणालाही भेटू नये असं वाटतं, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. तर याचं देखील समाजात प्रमाण साधारण 10% आहे, आणि वेड लागणं म्हणजे पागलपण याचं समाजातील प्रमाण फक्त 1% आहे. आणि पागलपण, वेड लागणं हा देखील मेंदूतल्या रसायनांमध्ये काही ना काही लोचा होतो, गोंधळ होतो, आणि त्यामुळे होणारा आजार आहे, आणि त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. म्हणजेच काही भास होतात, आभास होतात, प्रत्यक्षात काही नसतं तरी देखील त्यांना काहीतरी आहे असं वाटतं, प्रत्यक्षात नसणारं बोलणं ऐकू येतं, एखादा विचार जो वास्तवाला धरून नसतो तोच सत्य आहे असं त्यांना वाटतं. तर हे समाजात फक्त 1% व्यक्तींना होत असतं, मात्र मानसिक ताणतणाव हे 100% व्यक्तींना होत असतात. आणि त्यामुळे यापुढे आपण मानसिक ताणतणाव हे केव्हा त्रासदायक होतात आणि ते त्रासदायक होऊ नयेत म्हणून काय करावं लागेल, आणि चिंता, औदासिन्य असे जर इमोशनल डिसऑर्डर्स असतील तर काय करावं लागेल याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर मानसिक ताणतणाव हे आत्ता आपण बघितलं तसं सर्वच माणसांवर असतात. परिस्थिती ज्यावेळी आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे, माझ्या क्षमतांपेक्षा परिस्थितीची गरज अधिक आहे असं ज्यावेळी माणसाला जाणवतं त्यावेळी त्याला ताण येतो. आता काही वेळा हा ताण चांगला असतो, कारण त्यामुळे माणूस स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू द्यायचा असेल आणि इंटरव्ह्यू देताना मला पुरेशी माहिती नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे असं त्याला वाटलं तर त्याच्यावर ताण आलेला आहे, जो उपयोगी ताण आहे जर इंटरव्ह्यू आणि असं वाटणं यामध्ये पुरेसा वेळ असेल तर. म्हणजे 4 दिवसापूर्वी जर त्याला असं वाटलं की माझी पुरेशी तयारी झालेली नाही आहे तर तो ते 4 दिवस तयारी करण्यासाठी देऊ शकतो आणि त्यामुळे हा तणाव त्याच्यासाठी उपयोगाचा असतो. मात्र असाच विचार जर त्याला इंटरव्ह्यूच्या वेळी आला तर तो मात्र त्रासदायक असतो, कारण आता त्याला तयारीला काहीच वेळ नसतो, आणि त्यामुळे ताणाचे आपण उपयोगी आणि निरुपयोगी असे 2 प्रकारात विभाजन करू शकतो. ज्यावेळी तो ताण आपल्या क्षमता विकसित करायला उपयोगी असेल, प्रेरणा देत असेल, तर तो उपयोगी तणाव आहे, पण जर असा तो आपल्याला प्रेरणा देत नसेल तर मात्र तो त्रासदायक आणि निरुपयोगी तणाव आहे.
0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकला तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. श्रोते, आत्ताचा आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात आरोग्यम धनसंपदा. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: Лариса?
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
2: श्रोतेहो, कपड्यांचा हव्यास म्हणजे गरजा नसतानाही कपड्यांची जास्त मागणी असणं, ज्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याचं मुख्य कारण म्हणजे कपड्यांच्या उत्पादनात होणारा प्रचंड पाणी वापर, रासायनिक पदार्थांचा वापर आणि त्यानंतर तयार होणारा कचरा, ज्यामुळं प्रदूषण वाढतं आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होत असतो. पूर्वी दिवाळी वाढदिवसाला कधीतरी नवीन कपडे घ्यायला आपल्याला मिळायचे, 2-3 ड्रेस म्हणजे चंगळच असायची. पण आता आपली आर्थिक परिस्थिती बदललीये, मनात येईल तेव्हा कपडे घेतले जातात. मात्र हा नवा चंगळवाद निसर्गाच्या पर्यावरणाच्या मुळावर येत आहे. जास्त कपडे घेण्याची हौस नकळत पर्यावरणाचं नुकसान करते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतच नाही. जादा कपडे खरेदी करणं हे पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. कपड्यांची साठवणूक ही तत्वानुसारच व्हायला हवी. तरी दिखाव्याच्या या जगात रोज आपल्या पोशाखात नवनवीन बदल करून प्रवाहात राहणं आणि फास्ट फॅशनच्या नावाखाली मिळणारे स्वस्त कपडे बदलणं हीच सर्वात सोपी गोष्ट झाली आहे. कपडे बनवताना प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाहीये. पूर्वी फक्त कापसाच्या धाग्याचा वापर कपडे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता. आज त्याची जागा कृत्रिम धाग्यांनी घेतलीये. सुती कपडे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दायित्वाशी संबंधित कोणताही कायदा लागू नाही. प्लास्टिकचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो, म्हणून प्लास्टिकच्या तंतूंनी बनवलेले प्रदूषित कपडे देखील नियमांच्या कक्षेत असले पाहिजेत. नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील झालीये. सुरुवातीच्या टप्प्यात नियम बनवून उत्पादन आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण स्थापित करणं योग्य ठरेल. त्याचबरोबर पर्यावरणाची थेट हानी होत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे. अन्यथा एकदा ही समस्या गंभीर झाली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड संसाधनं खर्च केली जातील. पण सवयीमुळं आपल्याला कपड्यांच्या आसक्तीपासून वेगळं करणं कठीण होईल. बाजारपेठा शहरी नियोजनाच्या कक्षेबाहेर जात आहेत.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोत्या, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याचा भाग पहिला ऐकलात. उद्या ऐकाल या मालेचा भाग दुसरा. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. न्यूज ऑन AIR या ॲपसही आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आनंद काशीकर यांचं बासरीवादन राग भीमपलास. त्यांना तबला साथ आहे स्वप्नील भिसे यांची. मध्यलय रूपक तालात आणि द्रुत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया आनंद काशीकर यांचं बासरीवादन राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आनंद काशीकर यांचं बासरीवादन ऐकलं. राग होता भीमपलास, त्यांना तबला साथ होती स्वप्नील भिसे यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 79व्या मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. 79वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होतोय. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये आज यानिमित्त ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये आज यानिमित्त ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यंदा वर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हुतात्मा स्मारक परिसरात राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाड्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांतर्फे मुक्तीदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिरं, प्रभात फेऱ्या, कार्यशाळा याचा समावेश होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलंय. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय जाहीर केला. मुंबई दौराही त्यांनी रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, पण तो देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये असं मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केलंय. ओबीसी समाजाचे हक्क कमी करून जर सरकार कोणताही निर्णय घेणार असेल तर त्याला विरोध करू अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठवाड्यात यंदाही पाऊस कमी झाल्यामुळे पिकं धोक्यात आहेत, चाऱ्याची समस्या गंभीर आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने जाहीर केलेल्या 66,000 कोटीच्या पॅकेजपैकी फक्त 13,000 कोटी रुपये आतापर्यंत दिलेत. दुष्काळ जाहीर करून निधी द्यायचा नाही ही मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल आहे अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्डधारक प्रवाशांना आता भीम ॲपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नसेल, तर मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येईल. या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या मागचा क्यूआर कोड भीम ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉपअप करता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारने मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांनीही मोदी यांचं अभिष्टचिंतन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालंय. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावाशेवा अटल सेतूविषयी माहिती.
2: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केलाय. नवीन दर लागू झालेत. पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयावरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आलाय. तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयावरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 79व्या मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
3: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 48 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा आता इथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा संध्याकाळी ठीक 5 वाजता सुरू होईल. दरम्यानच्या काळात

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकाल. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता.

श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 79वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये आज ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं आहे. पाटोदा इथं सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केला. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. 79व्या मराठा मुक्ती दिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वे गाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्डधारक प्रवाशांना कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर केंद्रावर न जाता आता भीम ऍपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. यासाठी कार्डच्या मागचा क्यूआर कोड या ऍपच्या माध्यमातून स्कॅन करून टॉपअप करता येईल. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन

0: केल्यानंतर बोलत होते. या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 5:02:32 झाली आहेत. गीत संध्या या कार्यक्रमात आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: गीत संध्या या कार्यक्रमात आता हाफ तिकीट या चित्रपटासाठी हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत.

0: पोस्टर गर्ल या चित्रपटातली अमित राज यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती वैभव जोशी यांची. गायक कलाकार होत्या कस्तुरी वावरे, मृण्मयी दाडके, प्रगती जोशी, रसिका गानू आणि पल्लवी तेलगावकर.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या

0: हाफ तिकीट या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं हे गीत जी व्ही प्रकाश कुमार यांनी संगीतबद्ध केलं.
1: श्रोते हो, स्वप्न मोठी असतील तर त्यांना दिशा देणारा हातही तितकाच महत्वाचा. ग्रामीण तरुणांना संधी, महिलांना स्वावलंबन आणि समाजाला विकासाची नवी दिशा देणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
2: जेव्हा इथल्या स्थानिक तरुणांना जागेवर रोजगार मिळेल, जर या मातीतून नोकरी लागली, प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे, त्यांना फक्त दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे काम सगळं बदलायचं आपल्याला. आपल्याला आपला माणूस आपल्याकडे काम करणारी लोक आली पाहिजे. त्या दृष्टीने व्यवसायामध्ये आपली माणसं कशी पुढे जातील, आपण एकमेकाचे हात पकडून पुढे घेतलं पाहिजे आणि यशाच्या दिशेने जायला पण आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे. आणि हे बदलायला वेळ लागणार नाही. आज 2026 आहे, 30 पर्यंत बऱ्यापैकी कोकण बदललेलं असेल.
1: श्रोते हो, ही मुलाखत आपण ऐकणार आहोत शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. संवादिका आहेत अनघा योगेश मगदूम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: कार्यक्रमात यानंतर मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातली स्पृहा जोशी यांची गीतरचना.

मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातलं स्पृहा जोशी यांचं हे गीत अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलं. या गीताचे गायक कलाकार होते बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर. श्रोते हो, गीतसंध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: अभिजीत कोसंबी, अमृता दहिवेलकर आणि अनिल वाघेला यांनी गायलेलं हे गीत होतं चाहतो मी तुला या चित्रपटातलं. या गीताचे गीतकार होते अभिजीत कोसंबी तर संगीतकार होते मिलिंद एन मोरे. गीतसंध्या या कार्यक्रमात शेवटी अगबाई अरेच्या दोन या चित्रपटातलं निषाद यांनी संगीतबद्ध केलेलं ओमकार मंगेश दत्त यांचं गीत ऐकूया मनोहर गोलांबरे यांच्या आवाजात.
1: चढवा तुझो बापूस लेख विसाय गो येता दाता तुझ्या मागे तुझी आई साय गो माका मातुरी तुरी.

अगं बाई अरेच्या 2 या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषाहार महिना म्हणून साजरा केला जातो. सुंदर दिसण्याबरोबरच तंदुरुस्त राहणंही तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठीच जगभरात राष्ट्रीय पोषाहार महिना या अभियानाद्वारे जनजागृती केली जाते, जनतेला शिक्षित केलं जातं. लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यातील कुपोषण, अॅनिमिया आणि वजन कमी असण्याची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने या अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानिक, ताज्या आणि पौष्टिक अन्नाचं जीवनातील महत्व लोकांपर्यंत पोहोचावं हाही एक महत्वाचा उद्देश. आणि म्हणूनच 1982 साली तत्कालीन केंद्रीय सरकारद्वारे पहिल्यांदा या अभियानाला सुरुवात झाली. आणि इतकंच नाही तर हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून खाद्य आणि पोषण बोर्डच्या जवळजवळ 43 महिला आणि बाल विभाग, स्वास्थ्य आणि विविध एनजीओ पूर्ण देशभर सक्रिय कार्यरत आहेत. मित्रांनो, या अंतर्गत बऱ्याच वेगवेगळ्या प्रतियोगितांद्वारे, सेमिनार्सद्वारे पोषक आहाराविषयी जनजागृती केली जाते. आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे कोणती आहेत किंवा काय खाल्ल्यामुळे आपल्याला कुठले व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स मिळतात या सगळ्याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. सकस आहार आणि निरोगी जीवन हेच समृद्ध भारताचं समर्पण असं म्हटलं तर ते वावगा ठरणार नाही. तेव्हा या पोषण महिन्यात आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि आपल्या कुटुंबाला आरोग्यदायी आहाराची भेट देऊयात.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवा कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका समृद्धी शेंडमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनही आणलाय हा नजराणा ज्ञानाचा सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी समृद्धी शिनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, वेध घेऊया तर लक्षवेधक घडामोडींचा आणि जाणून घेऊया घडामोडी जगभरातल्या. भारतानं आता स्वतःच अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. भारत 2035 पर्यंत स्वतःच अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी अलीकडेच अहमदाबाद इथं आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या सोहळ्यात ही महत्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे या प्रस्तावित अंतराळ स्थानकाच्या पहिल्या मॉड्यूलला म्हणजेच पहिल्या भागाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे. हे केवळ भारतासाठी अंतराळ क्षेत्रातील आणखी एक यश नाही तर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमांच्या भविष्यासाठी एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. मित्रांनो, या स्वदेशी अंतराळ स्थानकामुळे भारताला अंतराळात दीर्घकाळ संशोधन करण्याची संधी मिळेल. नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेता येईल. मानवी शरीरावर अंतराळातील वातावरणाचा होणारा परिणाम अभ्यासता येईल आणि भविष्यातील दीर्घकालीन मानवी अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक अनुभव मिळवता येईल. भारताचीही अंतराळ झेप केवळ वैज्ञानिक प्रगतीची नाही तर देशाच्या आत्मविश्वासाची आणि भविष्यातील स्वप्नांचीही झेप आहे. मित्रांनो, अंतराळ क्षेत्राप्रमाणेच भारतानं सौंदर्य स्पर्धेतही अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे. कारण केरळची 19 वर्षीय काझिया लीझ मेजो हिनं मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब जिंकला आहे. अलीकडेच जयपूर येथील झी स्टुडिओ मध्ये झालेल्या शेवटच्या फेरीत तब्बल 52 स्पर्धकांमधून काझियाची विजेती म्हणून निवड करण्यात आली. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब पटकावणाऱ्या मनिका विश्वकर्मा यांनी काझिया लीझ मेजोला मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा मुकुट प्रदान केला. आता मिस युनिव्हर्स इंडिया 2026 म्हणून काझिया लीझ मेजो नोव्हेंबर 2026 मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या 75व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाचं लक्ष नोव्हेंबर मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेकडे लागले आहे. काझिया लीझ मेजोचा हा विजय केवळ तिच्या वैयक्तिक मेहनतीचं परिणाम नाही तर भारताच्या सौंदर्य आणि व्यक्तिमत्वाच्या क्षेत्रातील नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचेही प्रतीक आहे. मित्रांनो, यंदाच कर्नाटकातील म्हैसूर इथं राष्ट्रीय आदिवासी भाषा आणि संग्रहालय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. भारतीय आदिवासी भाषा आणि संस्कृतीचे जतन संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये धोरणकर्ते, भाषाशास्त्रज्ञ, अभ्यासक, तंत्रज्ञ तसंच आदिवासी समाजातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या संमेलनात आदिवासी भाषांच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला होता. संमेलनातील महत्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे सुधारित आदिवाणी प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. हा प्लॅटफॉर्म iOS ऍप सह उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामध्ये 5 नवीन भाषांचाही समावेश करण्यात आला होता. याच कार्यक्रमात आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा अधिकृत AI बॉट जागो देखील सुरू करण्यात आला होता. या AI बॉटच्या माध्यमातून आदिवासी कल्याणकारी योजना, विविध उपक्रम, संबंधित माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. म्हैसूर इथं आयोजित करण्यात आलेले हे संमेलन आदिवासी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्वाचे ठरले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील आदिवासी भाषांचे जतन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या दिशेनं या संमेलनातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं होतं. मित्रांनो, स्लोव्हाकियामध्ये पार पडलेल्या U20 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं 68 किलो वजने गटात रौप्य पदक पटकावले. शेवटच्या सामन्यात तिची चीनच्या चेनलिंग सॉंग सोबत अटीतटीची लढत झाली. हा सामना सॉंगनं

0: दोन एक अशा फरकाने जिंकला त्यामुळे मानसीला दुसऱ्या स्थानकावर समाधान मानावं लागलं आणि तिला रौप्य पदक मिळालं. तसंच महिलांच्या 57 किलो वजनी गटातील कांस्य पदकाच्या सामन्यात तन्वी गुंदेश मगदुमनं कॅनडाच्या अग्निया क्राकोटस्काचा 10-4 असा पराभव केला आणि या विजयासह तिनं कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. तर 59 किलो वजनी गटात कोमलनं हंगरीच्या एडा बालासचा 5-2 असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. भारताचा युवा बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं हंगेरीतील नागी कानिजा इथं झालेल्या कानिजा ओपन 2026 गट अ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रणेश सोबत इस्रायलचा ग्रँडमास्टर ओर ब्रान्स्टीन, युक्रेनचा ग्रँडमास्टर आंद्रेई वोलोकिटिन आणि भारताचा ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरामन यांनीही 7 गुण मिळवत पहिल्या स्थानासाठी बरोबरी साधली. पण प्रणेशचे टाय ब्रेकचे गुण सरस ठरले आणि त्याच्या नावावर कानिजा ओपन 2026 च्या विजेतेपदाची मोहर उमटली. आताच आपण वेध घेतलाय जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा. अशाच घडामोडी जाणून घेत राहण्यासाठी भेटूया मग पुढच्या भागात. तोपर्यंत आजच्या वेध विश्वाच्या या मालिकेतून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते. आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत समृद्धी शेणमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत ऐकूयात व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता अनुभवाचे बोल या मालेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा तरुण शिक्षण पूर्ण करतो, हातात पदवी येते, ज्ञान असतं, पण तरीही जेव्हा नोकरीच्या मुलाखतीची वेळ येते, ग्रुप डिस्कशन असो किंवा प्रत्यक्ष व्यवहारात स्वतःला सिद्ध करायचं असतं, तेव्हा बऱ्याचदा कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतो किंवा आपण मागे पडतो. असं का होतं? व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवा पिढीनं मुलाखतींना सामोरं जाताना कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि मोलाचं मार्गदर्शन देण्यासाठी आज आपण आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आदरणीय प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर आणि बांधकाम व्यावसायिक दिलीप भराडे सर यांना. सर, तुम्हा दोघांचंही अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
1: दीपक सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुण पिढीसाठी याचा नेमका अर्थ त्यांनी काय घेतला पाहिजे?
2: व्यक्तिमत्व विकास म्हणजे सर्वांगीण विकास. आता याच्यामध्ये व्यक्तिमत्वाशी संबंधित जी काही कौशल्य, जो काही डेव्हलपमेंटचा भाग पर्सनॅलिटीशी जुळलेला असतो, तो सर्व विकसित करणे म्हणजे त्याला बाह्य रूप असू शकतं. जे मी तुम्हाला कसा दिसतो, कसा मी स्वतःला सादर करतो, माझी देहबोली कशी आहे, आणि अंतर्बाह्य म्हणजे माझा वागणूक, माझी वर्तणूक, माझे परस्पर व्यक्ती संबंध इतरांशी कसे आहेत, याचा सारासार विचार करून प्रत्येक तरुणाने आपल्या या सगळ्या कौशल्यांचा विकास घडवण्यासाठी जो प्रयत्न होतो तो व्यक्तिमत्व विकास.
1: पण जर एखादा तरुण त्याला जर कुठे नाकारलं जातं किंवा त्याला म्हटलं जातं की तू अजून काहीतरी कमी पडतोयस, तर म्हणजे काय नेमकं त्यात होतंय?
2: मला तर वाटतं याचं उत्तर जे मी आता हळूहळू शोधत या निष्कर्षाला आलो आहे की तुमचं संवाद कौशल्य चांगलं असेल तर तुमची सुरुवात अर्धी झालेली समजा.
3: कम्युनिकेशन प्रॉपर व्हायला पाहिजे.
1: नक्कीच.
3: मुळात म्हणजे तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्ही कॉन्फिडेंटली प्लेस करू शकले पाहिजे समोर.
1: दिलीप सर, जसं तुम्ही आता म्हटलं की कम्युनिकेशन स्किल्स खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही एक स्वतःची तुमची एक फर्म आहे ज्याच्या तुमच्या अंडर पण बरेच तरुण मंडळी काम करतात, तर जेव्हा तुम्ही कुठल्या तरुणाला निवडता, जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेता, तेव्हा तुम्ही नेमकं कम्युनिकेशन स्किल्सवर भर देता की अजूनही काही मुद्दे आहे ज्याच्यावर तुम्ही भर देता?
3: बरेच मुद्दे असतात. बघा, एकतर त्याची कॉन्फिडन्स लेवल बघितली जाते, टेक्निकल क्वालिफिकेशन त्याचं काय ते बघितलं जातं, अनुभव काय तो बघितला जातो, आणि अनुभवानंतर सुद्धा बरेचदा काय असतं की 5 वर्षाचा अनुभव असं सांगते व्यक्ती इंटरव्ह्यूला आलेली, पण मुळात त्यांनी 5 वर्षच काढलेले असतात. 5 वर्षात त्याचं तुम्ही जर टेक्निकल अनुभव जर गेज कराल किंवा चेक करायला जाल

0: तर तो आपल्या लक्षात येते की एक दीड वर्षाचा सुद्धा नसतो. तर बेसिकली काय आहे की काम करताना माणसाचं मन त्या कामामध्ये किती आहे. मला जर 5 वर्षाचा अनुभव असेल तर मी 5 वर्ष खरंच त्या कामामध्ये मन लावून काम केलेलं आहे का. जर काम मन लावून काम केलेलं असेल तर निश्चितपणे तुमच्या अंगात त्या स्किल्स, म्हणजे मी त्याला ॲसिम्युलेशन म्हणतो की रक्तात कसं असतं ना, आपण म्हणतो की आमच्या रक्तात आहे ती गोष्ट, तर ते नॉलेज किंवा तो अनुभव जो आहे तो तुमच्या रक्तात असला पाहिजे. तर तो तुमचा इंटरव्ह्यूमध्ये ताबडतोब दिसतो. आता समजा एकदम फ्रेशर असेल तर कदाचित अनुभव नाही राहणार, पण ज्ञानाचं ॲसिम्युलेशन दिसेल, म्हणजे नॉलेज त्याला किती आहे. तर जर तो शिकताना मन लावून शिकला असेल तर त्याला निश्चित या गोष्टी येतील.
1: सर, तुम्ही आता फ्रेशर म्हणाले त्यावरनं मला एक प्रश्न आलाय की एखादा फ्रेशर असा असतो की ज्याला कदाचित ज्ञान कमी असेल पण त्याच्यात बोलण्यात कॉन्फिडन्स असतो, तर तो कामी येतो का?
0: कामी येतो ना, त्याला घडवावं लागतं. कसं असतं, मी नेहमीच म्हणतो की बा, जेव्हा एखादा नवीन मुलगा किंवा माणूस किंवा कोणी मुलगी म्हणा, आपण कामाला जेव्हा ठेवतो ती अपॉइंट होते आपल्याकडे, तर 60% इन्व्हॉल्वमेंट तिची असते किंवा त्याची असते आणि 40% एम्प्लॉयरची असते. तर त्याला आपल्या कंपनीनुरूप त्याला घडवावं लागतं. तर म्हणून म्हणजे एक्सपिरियन्स माणूस सोडून जाऊ नये असा प्रयत्न कंपन्यांचा का असतो, त्याच्या मागचं कारण ते असतं की एम्प्लॉयरची सुद्धा त्याच्यामध्ये तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असते की तो त्याच्यावर कष्ट करतो की हा माणूस व्यवस्थित घडावा, आपल्याला हवा तसा तो तयार झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. तर मी तुम्हाला एक महत्वाचं सांगत होतो की आता खास करून मला कोणावर टीका नाही करायची, पण आपण आता नवीन मुलं जेव्हा येतात तर त्यांना आपण हँड रिटन एक अप्लिकेशन करायला सांगितली तर ती सुद्धा नाही करतायत.
1: बरोबर,
0: इट इज सो पॅथेटिक. इंग्लिशमध्ये तर जाऊ, म्हणजे इंग्लिशमध्येही नाही आहेत, मराठीमध्ये सुद्धा नाही आहेत. तर मी माझ्याकडे, मी आय डोंट रिजेक्ट सच लॉट, पण त्यांना ठेवताना मी त्यांना रोज 10 वेळी शुद्धलेखन लिहायला लावतो.
1: अच्छा,
0: त्याच्याने त्यांचं एक तर लिखाण सुधरतं, अक्षरं सुधारतात आणि काहीतरी आपण वाचतो आहोत ते सुद्धा त्यांना कळत जातं. तर टेक्निकल सब्जेक्टवर ते रोज 10 वेळी आमच्याकडे लिहितात.
1: पण सर, हा झाला इंटरव्ह्यूचा भाग, पण इंटरव्ह्यूच्या आधी पण बरंच शिक्षण असतं. तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही हजारो मुलांना तुम्ही घडवलेलं आहे, तर तुम्ही सध्या तरुणांमध्ये असे काय गोष्टी दिसतात आहे ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल मी मुळात बोलते.
2: मुळात माझ्या मनात हा जो प्रश्न येतो आणि ते जे मी उत्तर शोधायचा प्रयत्न केला की व्यक्तिमत्व विकास शब्दानंतर येतो आत्मपरीक्षण, म्हणजे असं की माझी बलस्थानं काय आहेत, माझ्यामध्ये कमतरता काय आहेत आणि मला येणारी आव्हानं कोणती आणि अशा संधी माझ्यासाठी उपलब्ध आहेत का. त्याला अगदीच टेक्निकल भाषेमध्ये आम्ही त्याला SWOT म्हणजे स्वॉट अनालिसिस असं म्हणतो. त्याला आपण स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट, हे माझं मी करायचं असतं, हे कोणी मला सांगायचं नसतं. समजा याच्यामध्ये एखादा मुद्दा आहे की मला प्रभावीपणे समोरच्या समोर पुढे माझा मुद्दा मांडता येत नाही, तर त्या बाबतीमध्ये मला ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं करायचं कमीत कमी शब्दात यावर मला जोर द्यायला पाहिजे आणि हे आत्मपरीक्षणातनं कळतं. मग आपल्याला संधी उपलब्ध कुठे आहे अशी संधी कोणी आणून देत नसतं, ती संधी शोधायची असते. यामध्ये सध्याची तरुण पिढी कमी पडते आणि म्हणून त्यांना अशा कार्यक्रमातनं, अशा माध्यमातनं मार्गदर्शन मिळणं मला असं वाटतं अतिशय महत्वाचं
0: आहे. मुळात कसं आहे ना, म्हणजे जीवनाची फिलॉसॉफी आणि जीवनातली सायकॉलॉजी या दोन गोष्टी व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे आणि दॅट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईफ. म्हणजे जीवन जर तुम्हाला पुढे घडवायचं असेल तर माणसानी श्रद्धा त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, चांगुलपणा असायला पाहिजे, हार्डवर्क करायची तयारी असली पाहिजे, जाणीवा असल्या पाहिजे, जागृत जाणीवा असल्या पाहिजे. म्हणजे ती जाणीव मग तुमची कामाबद्दल असो, व्यक्तीबद्दल असो, घरच्यांबद्दल असो, आई वडिलांबद्दल असो, मुलांबद्दल असो, मुळात माणसाची जाणीव जागृत असणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे तरुण पिढीने खरंच लक्षात ठेवावं की आपण जिथे कुठे कामाला जात असू किंवा घरात राहत असू तर इथे आपण सगळ्यांप्रती आपली जाणीव ठेवायला पाहिजे. भाऊ असो, बहीण असो, आई वडील असतील, जे कोणी असतील, तर जाणीवा, जागृत जाणीवांची खरोखरच कमतरता आहे सध्या, जे दिसतं सध्या.
1: जाणीव पण म्हणू शकतो किंवा याला भावना पण म्हणू शकतो.
0: भावना पण म्हणू शकतो.
1: म्हणजे भावना कौशल्य असणं पण तितकंच महत्वाचं आहे असं
0: इमोशनल कोशंट ज्याला आपण म्हणतो.
1: येस येस. पण मग या सगळ्यात एक महत्वाचा शब्द आजकाल आपण ऐकतो आहे तरुण पिढीपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जीवनात तो शब्द असतो, तो म्हणजे स्ट्रेस. तर या शब्दाला कसं सामोरं जायचं?
0: स्ट्रेस वाढत जातो. मी तर म्हणेन की थोडासा जास्त बागुलबुवाच केला जातो स्ट्रेसपेक्षा. म्हणजे स्ट्रेस लेवल जर आपण म्हणू 1 असेल तर त्याचं कौतुक जे आहे ते 3-4 लेवलपर्यंत चाललं जातं. तर स्ट्रेस असतो ना माणसाला, नाही असं नाही, पण स्ट्रेस

0: ला ओव्हरकम करायची, पुन्हा मी जसं म्हणतो मानसिकताच असली पाहिजे की मला या गोष्टीतून बाहेर निघायचं आहे किंवा मी ठरवीन की मला हे असं करायचं आहे, मग त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. जसं आता दीपक म्हणाला की SWOT म्हणजे स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज आणि टास्क, याचं अनालिसिस करणं, दिस इज जस्ट ओव्हरकमिंग युअर स्ट्रेस. दुसरं काय, फक्त तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. मग शांत राहण्यासाठी काय करायचं, तर मग डीप ब्रिदिंग एक गोष्ट आहे की जी तुम्ही डीप ब्रिदिंग करू शकता, तुम्ही मेडिटेशन करू शकता, याच्याने तुमच्या स्ट्रेस कमी होतात. स्ट्रेस लेवल, तुम्ही स्ट्रेसचं कौतुक करून स्ट्रेस कमी नाही होणार. किंवा मला खूप स्ट्रेस आहे, आई वडील कौतुक करतात की नाही नाही मुलाला डिस्टर्ब नाही करायचं, तो खूप स्ट्रेस आहे त्याला, असं नाही राहत ऍक्च्युली. माहितीये का, म्हणजे मुलगा जर स्ट्रेसमध्ये असेल तर त्याच्याने पूर्ण फॅमिली स्ट्रेसमध्ये जाते. दिस इज व्हेरी डिट्रिमेंटल. म्हणजे अशा गोष्टी तर नकोच व्हायला ना. फेल्युअर हा काही स्ट्रेसचा विषय नाही होऊ शकत. फेल्युअर इज अ पार्ट ऑफ लाईफ.
1: ते झाल्याशिवाय आपण पुढे जाणार कसं,
0: तुम्ही पुढे कसे जाणार. तर स्ट्रेस येत असेल तर बेसिकली ते यायला नको, येत असेल तर तो ओव्हरकम कसा करायचा याच्यावरच विचार करायला.
2: आणि या स्ट्रेस मधनं बाहेर पडायचं असेल तर मला अत्यंत प्रकर्षाने तरुण पिढीमध्ये जे जाणवत आहे ते असं की समोरच्याला इतरांना ऐकण्याचीच वृत्ती नाही आहे. म्हणजे मी तर चांगली व्याख्यानं, चांगले मार्गदर्शक, चांगले भाषणं, मी याच्याबद्दल फक्त बोलत नाही आहे. म्हणजे जेव्हा संवाद साधायचा असेल तेव्हा संवाद साधायला तुम्हाला बोलावं लागतं आणि ऐकावं लागतं. ऐकण्याची म्हणजे लिसनिंग स्किल्स हळूहळू कमी होत चालले आणि ते जर लिसनिंग झालं नाही तर तुम्ही त्या कवचातून बाहेर कसे पडाल.
1: बरोबर.
2: तुम्ही जे स्वतःपुरतं वलय तयार करून गेलं त्याच्या पुढेकडे कसं जाल. आणि म्हणून ऍक्टिव्ह लिसनिंग हा एक त्याला सक्रिय श्रवण असं अगदी उपयोग.
1: सर, तुम्ही जसं पहिल्याच मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला होता की व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुणांसाठी काय महत्वाचा आहे, तेव्हा तुम्ही देहबोलीबद्दल बोलला होतात. तर देहबोली ही मुळातच कुठल्याही ठिकाणी कामी येते. बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो की आपण जेव्हा इम्प्रेस करत असतो तेव्हाही कामी येते, इंटरव्ह्यू देत असतो तेव्हाही कामी येते, आणि प्रत्येक ठिकाणीच कामी येते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल.
2: असं एका तज्ञाने म्हटलेलं आहे की संवादाच्या प्रक्रियेमध्ये देहबोली ही 60% अधिक संवाद साधते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की शब्द वाचून कळले सारे, किंवा अजून दुसरा, तर शब्दांचं महत्व निश्चित आहे. मग त्याच्यानंतर त्याचा तो आवाज, त्याचा तो टोन, ते पण आहे. पण देहबोली न बोलता तुम्हाला जे सांगते तो माध्यमाचा अतिशय प्रकर्षाने प्रभुत्व मांडणारा तो भाग आहे. त्यामुळे देहबोली ही अगदी चेहऱ्यावरील हास्यापासून तर गंभीर स्वरूपापर्यंत. आणि मग तुम्ही एखाद्याशी हस्तांदोलन करा, एखाद्याशी बोलताना तुम्ही कसे चालता, वागता, बोलता, यातनं तुमचा आत्मविश्वास दिसतो. टक्केवारीत मी तुम्हाला सांगितलं की 60% ही फक्त देहबोलीच माध्यम आहे. म्हणजे त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. आणि ही देहबोली म्हणजे याच्यात काही जण असं म्हणतात तज्ज्ञ की तुम्ही जर एकमेकाला बघत असताना, डोळ्यात डोळे घालून बोलत असताना जर संवाद साधत असाल तर ती खरी संवाद प्रक्रिया. परंतु तुम्ही भिंतीकडे पाहताय, व्यक्ती समोर बसली आहे, त्यांच्याकडे न बघता तुम्ही बोलताय, तर हे आत्मविश्वास त्या व्यक्तीमध्ये नाही असं पण निष्कर्षाला येऊ शकतं. आणि देहबोलीमध्ये तुम्ही स्वतःला कसे सादर करताय, म्हणजे अगदी पेहरावापासून तर तुमच्या शारीरिक हालचालींपर्यंत, म्हणजे असं पण त्याच्यामध्ये म्हटलं गेलंय की चेहरा त्या 60% देहबोलीच्या टक्केवारीतला अजून महत्वाचा आहे. म्हणजे त्या 60 पैकी, कारण मी हातवारे काही करो, मी कसाही वेडा वाकडा चालो, परंतु माझ्या चेहऱ्याचे हावभाव जर तसे असतील जे त्या परिस्थितीशी जुळवून घेणार आहे किंवा लोकांना हव्यावेसे वाटणार आहे, तर निश्चित देहबोलीचा परिणाम हा सक्सेस रेट मध्ये तुम्हाला मदत करू शकतो.
1: सर, हा आता आपण कम्युनिकेशन स्किल्स विषयी बोललो, देहबोली विषयी बोललो, आणि इवन भावनिक कौशल्यांविषयी बोललो. आता मला वळायचंय सार्वजनिक कौशल्य, एक सोशल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, तर ते कितपत महत्वाचं आहे.
2: एक पहिला मुद्दा मी असा म्हणतो की एक आपण लहान असताना मी 9व्या वर्गात एक निबंध लिहिला होता, म्हणजे सगळ्यांनाच विचारलं होतं, मॅन इज अ सोशल ॲनिमल. मी कुठलाही मला त्यात रोष कोणावर नाही, पण सोशल ॲनिमल असा शब्द वापरल्यावर, सोशल तुम्ही जो शब्द वापरला सामाजिक, तर चार चौघांमध्ये कसे वागावे,
1: येस,
2: एटिकेट्स मॅनर्स व्यतिरिक्त तुम्ही कोणासमोर कितपत बोलावं, माझ्यापेक्षा जर वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांच्याशी माझी वागणूक कशी असायला पाहिजे,

0: माझे सबऑर्डिनेट असतील तर त्यांच्याकडनं काम करवून घेणं हे माझं कौशल्य आहे, तर त्यांच्याशी माझे परस्पर व्यक्तिसंबंध कसे असले पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या सोशल स्किल्समध्ये आणू शकतो.
1: दिलीप सर, मला अजून एक विचारायला आवडेल की कुठल्याही कुठले प्रोजेक्ट जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा ते एका टीमनी पूर्ण करणं अपेक्षित असतं, तेव्हा अख्खी टीम म्हणजे दोनच्या वर लोक, तर त्या ठिकाणी ही स्किल जी आहे ती कशी वापरता येते किंवा कसं भान ठेवता येतं?
2: कसं आहे बघा, म्हणजे एखादा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही करायला घेतो आणि तो प्रोजेक्ट आमचा 1.5-2 वर्ष, 2.5 वर्ष चालतो, तर त्याच्यात व्हेरियस एजन्सीज इन्व्हॉल्ड असतात, पण आमची एक टीम असते काम करणारी. तर कसं करतो आम्ही की प्रत्येकाला असाईन करतो एक एक काम की हे त्यांनी करायचं, पण त्याचं रिपोर्टिंग करणारा त्याच्यावर एक जण असतो, त्याच्यानंतर एक जण पुन्हा असतो, नंतर मी असतो. तर हे सगळे टीम म्हणूनच काम करत असतात आणि ते सोशली जेव्हा लोकांच्या संपर्कात येतात, म्हणजे आमच्याकडच्या फ्लॅट ओनर्सच्या संपर्कात येतात, तेव्हा ते बोलताना पॉझिटिव्ह असले पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्या गरजा समजून घेण्यामध्ये पॉझिटिव्ह असले पाहिजे. त्या आपण करू शकतो की नाही याचं अनालिसिस त्यांनी वेळेवर करायला पाहिजे, नसेल समजत तर मी नंतर सांगतो असं उत्तर द्यायला पाहिजे, आणि जर आपण करू शकत नसू तर ते सुद्धा एका चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करायचं. तर म्हणून अशा त्यांचा जो सोशल असण्याचा जो परिणाम आहे तो आपल्या एकंदर ऍक्टिव्हिटीवर होत असतो.
0: मला वाटतं हा जो मुद्दा आपला होता टीमचा, तर एखादा प्रकल्प जसं आता दिलीप सर म्हणाले की त्यांचं व्यावसायिक बांधकामाचे आहेत, तर किंवा एखादी क्रिकेटची टीम किंवा कुठलेही खेळाडू, आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मी त्या टीमचा एक घटक आहे आणि माझं केवळ माझं काम मी माझं पूर्ण करून ते चालणार नाही आहे, माझं आउटपुट म्हणजे मी जे काही काम करतोय ते दुसऱ्यांच्या सहकार्याने टीम वर्कमध्ये अल्टिमेट गोल अचीव करण्याकरता कशी एकमेकाला मदत करता येईल.
1: तुम्हा दोघांनाही जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजची जी तरुण पिढी आहे जो हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी सुरुवात अशी करीन की इंग्रजीमध्ये मी शाळेत असताना आम्हाला टीचरनी शिकवलं होतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.
1: येस,
0: आय अग्री. पण हल्ली मी जितके ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतोय तर मी म्हणतो की यू नेवर गेट ए सेकंड चान्स टू क्रिएट फर्स्ट इम्प्रेशन, म्हणजे यू हॅव टू गिव्ह फर्स्ट टाइम 100%. आणि त्याकरता जी तयारी मला करायला पाहिजे ती मी स्वतः केल्याशिवाय, त्या प्रकल्पाला हातात घेऊ नये, त्याचं नियोजन केल्याशिवाय त्याच्यात पुढे जाऊ नये, जेणेकरून मला ते यश मिळणार आणि ते यश मिळण्याचा जो पाया आहे तो हा माझ्या मानसिकतेचा, माझ्या कौशल्यांचा आणि माझ्या वागणुकीचा आहे.
1: नक्कीच. दिलीप सर, तुम्ही काय सांगाल?
2: मला असं वाटतं की म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन हा एक पार्ट झाला, पण म्हणजे आजच्या युवकांनी मुख्यतः स्वतःकडे लक्ष द्यावं. मी ही एखादी गोष्ट जर करायला घेतली तर मी चांगली कशी करू शकेन याच्याकडे त्यांनी स्वतः कॉन्सन्ट्रेट करावं, नक्की बाजूला काय करतोय, मागचा काय करतोय, पुढचा काय करतोय किंवा बाजूचा काय करतोय, आणि मी हे जर चांगल्या प्रकारे करू शकत असेन तर कसा करू शकेन याचा त्यांनी विचार करावा. हे करत असताना मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की आपल्या सुरुवात चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्या घरून करावी. आपल्या घरी एखादी गोष्ट जर नसेल तर ती आपण आपल्या घरी इम्प्लिमेंट करणं सुरू करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे संस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
2: तर तरुणांचं वय आज कदाचित संस्काराचं असेल किंवा नसेल, पण माझ्या म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की माणूस हा जन्मभर संस्कारक्षम असतो. चांगल्या गोष्टी ह्या तो कधी पण शिकू शकतो आणि इम्प्लिमेंट करू शकतो. तर माझं तरुणांना एवढंच सांगणं आहे की कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्याचा सारासार विचार करा, त्याचे होणाऱ्या परिणामांचा पूर्ण विचार करा आणि त्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतः कराल तर तुम्हाला बाकीचे 4 जण सहज फॉलो करतील.
1: खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतकी अमूल्य मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलंय तुम्ही आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्हा दोघांचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, आजच्या या भागातनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असणारच आहे, तेव्हा हे सगळे मुद्दे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आनंदी रहा, शिकत रहा, हसत रहा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
3: आताच आपण अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. मित्रांनो,

यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युवन कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडी वर मेलही करू शकता. तेव्हा आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आजच्या युवाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

0: आप आए बहार आई या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: गीत बहार या कार्यक्रमात आता आनंद बक्षी यांची आणखी एक गीतरचना. अनुराग या चित्रपटासाठी SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

0: स्थितः। हरीशवर्येण पाकिस्ताने स्थितानाम् आतंकवादी सुरक्षित शरणस्थलानां तथा च संयुक्तराज्यामेरिकायां संजातस्य भीषण आतंकी आक्रमणस्य उत्तरदायिनां अलकायदा नेतॄणां मध्ये हेतुसाध्यभावः रेखांकितः। न्यूयॉर्क नगरे स्मारकस्य सुरक्षा परिषदः सम्प्रति निवृत्तं भ्रमणं स्मरयन् तेन जागतिक समुदायः आहूतः यत् न केवलम् आतंकवादिनः प्रत्युत तेभ्यः साहाय्य वित्त आश्रय प्रदातारः अपि दण्डनीयाः। मन्त्रिणा प्रतिपादितं यत् वातावरणम् आक्रमणस्य सूत्रधारान् अशिश्रियत् तदेव अद्यत्वे अपि लश्करे तैयब्बा जैश ए मोहम्मद इत्येतादृशानाम् अलकायदा सम्बद्धानाम् आतंकी संघटनानां निरुपाधिकं पोषणं करोति। पुरुष क्रिकेट क्रीडायां भारत अफगानिस्तान देशयोर्मध्ये प्रवृत्तायाः त्रिस्पर्धा मालिकायाः विंशति प्रतिविंशति अन्ताराष्ट्रिय श्रृङ्खलायाः अन्तिमस्पर्धा अद्य नवदिल्ल्याः अरुण जेटली क्रीडाङ्गणे आयोजयिष्यते। इयं हि स्पर्धा तावत् भारतीय समयानुगुणं सायं सार्धसप्तवादने समारप्स्यते। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेचच मावळ तिचे रंग हा कौटुंबिक संवाद, निवेदन केलंय ऋचा गद्रे यांनी, लेखन केले राजेंद्र कुमार घाग यांनी, यामध्ये सहभाग आहे रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांचा। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम, 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम आणि रात्री 8:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी चिअर भारत हा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। रात्री 10:00 रजनीगंधा हा कार्यक्रम, तर शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:30 आपण ऐकाल पंडित विश्वमोहन भट्ट यांनी गिटारवर सादर केलेला राग हेमंत। श्रोते हो, उद्या आहे शुक्रवार 18 सप्टेंबर 2026। आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय या विषयीची माहिती, याचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी। 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, दरम्यान 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 7:40 आपण ऐकू शकाल। उद्या सकाळी 8:40 कोकण दर्शन हा कार्यक्रम, याचं लेखन केलंय सोनाली सावंत यांनी। कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं। सादरकर्ते विवेक वानखडे। सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल कोकणासह महाराष्ट्रात शैक्षणिक सामाजिक कार्य करणारे जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश सांबरे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत, या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। सकाळी 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा, 10:30 NCERT यांचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम, 11:05 गाता रहे मेरा दिल, दुपारी 12:00 पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत, 12:00 वनित

0: मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लढा मुक्तीचा या विषयावर भाषण आपण ऐकाल. संकलन आणि वाचन केलंय लीना पांडे यांनी. याच कार्यक्रमात यानंतर आठवणीतलं गाव या कार्यक्रमात नाशिकमधील निफाड गावाची माहिती आपण ऐकू शकाल. याचं लेखन आणि निवेदन केलंय कल्याणी विटेकर यांनी. दुपारी 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दुपारी 2:30 आपण ऐकाल शांतनू माळी यांचं तबला वादन. आमच्या उद्याच्या सायंकालीन सभेमध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत, तर गीत बहार या कार्यक्रमात 6:10 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 5:30 युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल आणि त्यानंतर लगेचच लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 सेंद्रिय शेतीत नवनवीन प्रयोग करणारे राजाराम शिगवण यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत उद्या आपण ऐकू शकाल. 8:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने उद्घाटन समारोहाचं सहक्षेपण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून केलं जाईल. 10:00 रजनीगंधा हा कार्यक्रम आणि शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 आपण ऐकाल पंडित अजय पोहनकर यांनी गायलेले राग बागेश्री आणि राग सिंध भैरवी. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कौटुंबिक संवाद मावळतीचे रंग.
1: नमस्कार श्रोते हो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केले राजेंद्र कुमार घाग यांनी आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला आहे.

0: अहो अहो ऐका ना, अहो मी काय म्हणते, तुम्ही सदूला फोन करून लक्ष्मीला मी बोलावलंय, असा निरोप द्यायला तुम्हाला सांगितलं होतं, ते कळवलं का सदूला तुम्ही?
1: हो कळवलं.
0: येतो म्हणाली ना.
1: ते काही माहिती नाही.
0: म्हणजे
1: मी तुझा निरोप सदूला दिला,
0: हा,
1: पण सदूने तो लक्ष्मीला दिला की नाही हे मी कसं सांगणार?
0: अण्णा अहो, तुमचं नक्की काय चाललंय? अशी उडवाउडवीची उत्तरं का देताय?
1: असं काही नाही.
0: अगं बाई, पुन्हा तेच.
1: मी मौनात राहण्याचा प्रयत्न करतोय आणि तू प्रश्नांचा भडीमार करून पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा माझं मौन तोडून टाकतेस.
0: अगं बाई, हो का? अहो मग मला तसं सांगायचं, मी पाटीवर लिहून प्रश्न विचारले असते.
1: याला काय अर्थ आहे? म्हणजे तू लिहून प्रश्न विचारणार आणि मी त्याला लिहून उत्तर द्यायचं?
0: अर्थात त्याशिवाय मला हवी ती माहिती कशी मिळणार सांगा?
1: छे छे, मी त्या विक्रमादित्यासारखा मौन ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण तू मात्र माझ्यावरती प्रश्नांचा भडीमार सुरू केलेला आहेस.
0: अगं बाई, तुम्ही विक्रमादित्य, मग प्रश्न विचारणारी मी वेताळ, असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना?
2: माई, अहो सूर्य मावलाय गेला, आता तिन्ही सांजा होतील आणि तुम्ही घरात वेतालाची कसली आठवण काढता?
0: काही नाही ग, आमची आपली रोजचीच चेष्टा मस्करी. बरं झालं बाई तू आलीस ते.
2: होय होय, तुमचा निरोप मिळाला तशी हातातली कामं आवरून निघाले. अण्णा तुम्ही गपगप का?
0: अगं त्यांचं मौन सुरू आहे.
1: लक्ष्मी, तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस.
0: म्हणजे सुटलं वाटतं तुमचं मौन?
2: अण्णा
1: ओ
2: अहो सणा सुदीला आहे तुमचं मौन की काय ते कशाला?
0: बघ बाई, आज घराघरातून गौराई आली, सगळीकडे आनंदी आनंद आहे,

0: आणि यांचं हे अचानक मौन.
1: बस झालं माई, आता किती वेळा खिजवत राहशील.
2: म्हणजे अण्णा मौन बिन तसं काय नाही ना.
1: शेगल एक ना मौन कसं पाळावं याच्याबद्दलचा लेख वाचत होतो, इतक्यात ना माईचे प्रश्न सुरू झाले. तिने गप्प बसावं म्हणून मी माझं मौन आहे असं म्हणालो, तर ही मात्र
0: तर मौन तुटलं.
2: बरं झालं. पण अण्णा काय असतं या मौन बिन.
0: हो बाई, आमच्या पण ज्ञानात भर पडू दे.
1: हा आता तू चेष्टा करणार असशील ना तर मला ह्याच्यावर काहीच बोलायचं नाहीये. हा
2: माई आता तुम्ही जरा गप्प राहावा बघू.
0: झाले मी गप्प, बोला हो तुम्ही.
1: हा मौन म्हणजे माणसानं शांत राहणं.
2: अगो बाय.
1: हा त्याचे खूप फायदे आहेत.
2: काय सांगताव का अण्णा.
1: होय लक्ष्मी, म्हणजे त्यासाठी प्रत्येकाने दिवसातून काही काळ ठरवून शांत राहिलं पाहिजे. हा
2: अण्णा आपण पोरा बाळांना गप राहावा शांत बसा म्हणतो तेवढंच मला माहिती आहे. बघा तर त्याच्या पलीकडे जाऊन मोठ्या माणसांनी शांत बसायला पाहिजे हे काय मला कळलेलं नाही.
0: आपल्या आजूबाजूच्या माणसांबरोबर न बोलता त्यांच्यापासून अलिप्त राहून शांत राहणं म्हणजे मौन ग.
1: हा आणि इतकंच नाही हा, तर मौनामध्ये माणूस स्वतःच्या विचारांशी जोडला जातो. इतरांशी संवाद बंद करून स्वतःशी संवाद साधणं म्हणजे मौन. अर्थात अशा मौनामध्ये ना सामर्थ्य असतं.
2: अण्णा पण हे सगळं का करायचं.
0: अगं लक्ष्मी, त्याचे मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत ग.
1: एकदम बरोबर. ऊर्जा बचत हा मुख्य फायदा आहे याचा.
2: म्हणजे
0: आता तिला समजावून सांगा.
1: हा सांगतो. हा लक्ष्मी, ऊर्जा बचत म्हणजे आपण सतत बोलत राहिल्यानं आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती वाया जाते. कळलं का? मौनामुळे ती वाचते.
2: गप राहिल्यावर ती वाचणार.
0: आणि आपल्या घरात संसारात काही ना काही समस्या असतात ना.
1: हो, एक ना अनेक असंख्य समस्यांना तोंड देता आलं पाहिजे आपल्याला आणि त्यावेळेला आपली दमछाक होते.
2: होय तर, अव संसार म्हटल्यावर ऊन पावसाचा खेळ हा आलाच, कधी सुख तर कधी दुःख.
1: हा
0: पण दोन्ही न पचवताना माणसाच्या मनावर ताण येतो. हा
1: हा आणि अशा वेळेला काय होतं माहितीये का, मौनातून मेंदू शांत होतो आणि मानसिक ताण जो आलेला असतो ना तो लवकर कमी व्हायला मदत होते.
2: वा वा, बिना औषध पाण्याचा हा चांगला उपाय आहे.
1: कसं असतं माहितीये का, आपल्या मनामध्ये ना एकाच वेळी अनेक विचारांची गर्दी झालेली असते.
2: जल्लाड ओसका कामात न जाते.
1: मौन स्वीकारल्यानं ती गर्दी थांबते आणि काय होतं माहितीये लक्ष्मी, मनाची एकाग्रता वाढते.
0: एखाद्या महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणं माणसाला सोपं जातं.
1: त्यामुळे आपल्याला अचूक निर्णय घेता येतो.
2: बरोबर, डोकं शांत असल्यावर कामात चुका होत नाही.
0: बरोबर, मौन पाळल्यामुळे आपण ना इतरांचं म्हणणं अगदी काळजीपूर्वक ऐकू शकतो.
1: अनेक धर्मांमध्ये मौनाला खूप महत्व दिलंय. हा
2: गप राहण्यानं भांडण तंटे आधी होत नाहीत बघा. हे आधी मला पटलं.
0: अगदी बरोबर बोललीस. समाजात वावरताना जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत गप्प राहण्यातच आपलं हित असतं.
1: याचा अर्थ काय आहे की आपल्या बोलण्यावरती आपला संयम हवा.
0: समोरच्याचं ना पहिल्यांदा पूर्ण ऐकावं आणि नंतरच आपली प्रतिक्रिया द्यावी हा जो नियम आहे ना तो पाळावा.
2: खरं आहे तुमचं माईनू आणि अण्णानू.
1: हा आपण मोजकेच आणि उद्देशपूर्ण बोलावं असं बौद्ध तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा तुमच्या शब्दांमध्ये प्रेम आणि सत्याचा अभाव असेल तेव्हा मौन हा शहाणपणाचा मार्ग असतो.
0: एकूण काय तर आपल्याला शांत आणि स्थिर मन हवं असेल ना तर मौन पाळणं उत्तम.
1: बर झाला तूच हे बोललीस माई.
2: हे सगळं जरी खरं असलं अण्णा तरी पण सणासुदीला घरात गप्पा रंगायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं माई?
0: अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ.
1: मी पण तुमच्या मताशी सहमत आहे कारण आता 2 दिवसांमध्ये ना बप्पांचं विसर्जन होईल. गणेशोत्सवाचे हे राहिलेले 3 दिवस पोरटोर लहान मोठ्यांची गणपती बघायला रीग लागेल. हा तेव्हा गप्पांचे फड रंगतील. तो आनंद वर्षातून एकदाच या दिवसांमध्ये मिळतो हा आपल्याला.
2: आता कसं? अहो ते मौन तर सवडी न करा. बरं माई तुम्ही मला का बोलावलं होतं? गप्पांच्या गडबडीत मी विसरूनच जाय.
0: अगं मी नाही विसरणार पण. अगं गौरी पूजनाची काय तयारी केलीस ते विचारायचं होतं. उद्या गौरीपूजन आहे ना, कोणकोणत्या भाज्या आणल्यास? 16 भाज्या कराव्या लागतील आहे ना लक्षात तुझ्या?
2: होय तर. अव ते कसं मी विसरेन, गवार वाली दोडका दुधी पालेभाजी भोपळा अशा बऱ्याच भाज्या आहेत.

0: पण तरी 2-3 कमी पडतील असं वाटतंय बघा मला.
1: मग तर आमच्याकडनं घेऊन जा, पण गौरीची हौस मौस सागर संगीत होऊ दे हो.
0: होय माई, काय पण लागलं तरी तुमच्याकडून हक्काने नेणार, पण गौराईला काय कमी पडून देणार नाही.
2: लक्ष्मी, गौरीचा सण हा माहेरवाशिणीचा सण मानला जातो हा, त्यामुळे गौरीला नैवेद्य दाखवताना तिच्या आवडीचे पदार्थ त्यामध्ये भरपूर असू देत हा. त्यानिमित्तानं आम्हालाही छान छान पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
1: हा ग बाई, नाहीतर तुमच्या आवडीचे पदार्थ घरात होत नाहीत का?
2: असं नाही माई.
1: मग
2: आता बघ हा, गौरीसाठी उद्या 16 भाज्या कराल तुम्ही, बरोबर आहे? पण रोज आपण एकाच वेळेला इतक्या भाज्या करतो का?
0: हे बाकी अण्णा बरोबर बोलला.
2: हा,
0: इतका स्वयंपाक आपण सण म्हणूनच करतो
2: आणि त्या स्वयंपाकाचा वास इतका खमंग येतो की कधी एकदा जेवणाची वेळ होते असं होऊन जातं बघा.
1: हे मात्र अगदी खरं बोललात हा, त्या प्रसाद रूपी जेवणाला ना काही वेगळीच चव येते.
2: खरंय
0: माई, आज गौरीसाठी पालेभाजी आणि तांदळाची भाकरी केली बघा.
1: बरोबर, गौरी आवाहनाच्या दिवशी आपल्याकडे गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे हो.
0: आपल्याकडे म्हणजे बाकीच्या भागीतून तसं नाही की काय?
2: कसं आहे लक्ष्मी, गौरी पूजनाच्या नैवेद्याची प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी परंपरा असते हा.
1: आता तळ कोकणात काही भागात गौरीला शाकाहारासोबतच मांसाहाराचा म्हणजे तिखटाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
0: अगं बाय, खरंच की काय?
1: तसंच गौरीच्या शृंगाराची पण एक वेगळी परंपरा तिकडे पाहायला मिळते.
2: त्या भागामध्ये ना काकडीच्या फुलांचा हाराला विशेष महत्व आहे हा. जंगलातील पानं फुलंही तिथे वापरली जातात.
0: अहो तिकडे औसा भरतात ना?
1: अगं त्याबाबतीत जवळजवळ परंपरा सारखीच आहे, म्हणजे ओसा भरणं, बायकांनी एकत्र येऊन फुगडी झिम्मा खेळण्याची परंपरा आहे.
2: तिकडे ना मराठवाड्यामध्ये गौरीच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळी, भाज्या, आंबील असे पदार्थ केले जातात हा.
0: काय बाय ऐकायचं एक एक?
2: अगं हे तर काहीच नाही लक्ष्मी, या दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये गाठी पाडण्याचा एक खास आणि महत्वाचा विधी असतो असं मी कुठेतरी वाचलं होतं.
1: अगं बाई, आता ही कोणती वेगळी पद्धत?
0: अण्णा आम्हाला पण ऐकू दे.
2: हा सांगतो. गौरी आगमनाच्या दिवशी घरातील समृद्धीसाठी आणि घरात बरकत येण्यासाठी घरातील कपाट, खलबत्ता, पाटा, वरवंटा अशा वस्तूंना 8 किंवा 16 पदरी पौत आणि गाठी बांधल्या जातात.
0: अण्णा
2: हा,
0: पौत म्हणजे काय?
1: पौत म्हणजे दोरा.
2: हे झालं मराठवाड्याबाबत. तिकडे विदर्भामध्ये गौरीला महालक्ष्मी मानलं जातं. तिकडे काही ठिकाणी कुळाचाराप्रमाणे ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गौरी आणतात हा.
1: पण मग तिकडे नैवेद्याची कोणती परंपरा आहे, काही खास आहे का तिकडे?
0: हा, गोडा धोडाचं करतात की तिखटाचं?
2: तिकडे ना सगळं सागर संगीत असतं. तिथे गौरीला पंचपक्वान्नाचा महानैवेद्य दाखवतात, पण तो बंद पडद्याआड दाखवला जातो हा.
1: अण्णा हा, या सगळ्या परंपरा बघितल्या की आपल्या देशात विविधतेत कशी एकता आहे ना ते लक्षात येतं.
2: खरंय.
0: म्हणजे मी नाही समजलंय.
2: म्हणजे बघा, आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून गणेशोत्सव आणि गौरी पूजन केलं जातं हा. म्हणजे आपल्या सगळ्यांची श्रद्धा एकच आहे, पण त्या व्यक्त करण्याच्या किंवा तो उत्सव साजरा करताना प्रत्येक ठिकाणच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत.
1: म्हणजे जसं सण विविध तसे पेहराव पण विविध, खाण्यातले पदार्थ विविध, भाषा वेगवेगळ्या, राहणीमान वेगळं.
2: पण आपल्या सगळ्यांची राष्ट्रीय भावना एकच आहे, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.
1: वाह अहो अण्णा, नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला. आपण सगळे भारतीय आहोत ही कल्पनाच अभिमानास्पद आहे.
0: होय माई, अण्णा सांगत होते तेव्हा मला ऐकून खूप बरं वाटत होतं.
2: आपला देश, आपली मातृभूमी, आपली भारत माता हे आपल्या आयुष्यामध्ये ना अग्रस्थानी असायला हवेत.
1: तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे.
2: हा,
1: पण आता सगळं बदललंय असं मला आजूबाजूची परिस्थिती बघून वाटत.
0: आता म्हणजे चांगलं की वाईट?
2: तुला कसला बदल जाणवतोय सांग बघू स्पष्टपणे.
1: हेच म्हणजे ते आताची नवी पिढी म्हणजे जेन्झी की काय म्हणतात ती.
2: हा, त्यांचं काय म्हणायचंय?
0: अण्णा आधी मला सांगा की हे जेन्झी म्हणजे काय प्रकरण आहे?
2: अगं लक्ष्मी, प्रकरण वगैरे काही नाहीये हा.
1: अहो तिला समजावून सांगा.
2: सांगतो. जेन्झी म्हणजे जनरेशन झेड, म्हणजेच 1997 ते 2012 या कालावधीमध्ये जन्मलेली तरुण पिढी.
1: ही पहिली अशी पिढी आहे जी तंत्रज्ञान, इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात लहानाची मोठी झाली.
0: म्हणजे ह्या पिढीवर सोशल

0: सोशल मीडियाचा प्रभाव हाय म्हणायचा.
1: एकदम बरोबर. आणि लक्ष्मी, विशेष म्हणजे ही पिढी जागरूक आणि स्पष्टवक्ती समजली जाते. हा
2: म्हणजे ही पिढी सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर आपली मतं उघडपणे मांडताना दिसते बघ.
0: बरोबर मांडणारच, कारण त्यांना जगात काय चाललंय, काय व्हायला पाहिजे ह्याची माहिती हातातल्या मोबाईलवर एका क्षणात मिळते.
1: हुशार आहे सा लक्ष्मी तू.
0: जल्ली आमची कसली हुशारी, रांदा वाडा आणि उष्टी काढा, नाहीतर शेतात राब राब राबा.
2: नाही हा लक्ष्मी, असं नाही. या सगळ्यालाही हुशारी, समय सूचकता, संयम, सहनशीलता असे सगळे गुण असावे लागतात आणि ते तुझ्यात आहेत.
1: आणि लक्ष्मी, प्रत्येक पिढी मागच्या पिढीपेक्षा हुशार असते असं म्हणतात. हा
2: कारण माणूस आपलं आयुष्य अधिक सोपं आणि सुकर व्हावं म्हणून नवनवीन संशोधन करून शोध लावत असतो.
1: म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं ना तर असं सांगता येतं, फार पूर्वी रेडिओ नव्हता, म्हणजे एक पिढी अशी होती की त्यांनी रेडिओ पाहिलाच नव्हता.
0: अगं बाय, काय म्हणताय काय?
1: हो.
2: अगं, रेडिओचा शोध इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी 1895 मध्ये लावला.
1: म्हणजे मार्कोनी यांना रेडिओचे जनक मानलं जातं. हा पुढे जाऊन निकोला टेस्ला आणि भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी महत्वाचे प्रयोग करून त्याच्यामध्ये योगदान दिलं.
2: हा तर सांगायचा मुद्दा काय,
1: 1895
2: नंतरच्या पिढीला रेडिओ माहीत झाला आणि मागच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीला जगात काय घडतंय हे घर बसल्या कळू लागलं. साहजिकच त्यांची हुशारी वाढली.
1: आणि त्यानंतरच्या पिढीनं दूरदर्शन म्हणजेच आपला टीव्ही पाहायला सुरुवात केली. हा
2: आणि त्या पुढच्या पिढीच्या समोर संगणक आले, स्मार्टफोन आले, इंटरनेट आलं.
1: जसजसं हे शोध माणसाच्या नित्य जगण्याचे अविभाज्य घटक बनले तस तशी माणसाच्या माहितीमध्ये भर पडत गेली आणि सगळं जग त्याच्या मुठीत आलं.
0: एकदम बरोबर बोललात अण्णा.
2: म्हणूनच म्हणतात ना, पुढची पिढी मागच्या पिढीच्या खांद्यावरून पुढे बघते.
1: एकदम बरोबर.
0: मग मला अण्णा सांगा,
1: काय
0: ह्या पिढीच्या मागच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला काय म्हणायचं?
2: वा, अगदी मार्मिक शंका विचारलीस बघ.
0: तसं नाही हो माई, आपलं सहज विचारलं, जाता जाता जे ज्ञान मिळेल ते घ्यायचं.
2: बरोबर.
1: हा काही हरकत नाही, सांगतो हा मी. पण एक लक्षात ठेव, मी प्रत्येक पिढीला काय म्हणतात ते सांगतो, पण त्याच्यावरती सविस्तर मात्र आपण कधीतरी बोलू. हा
2: हो. नाहीतर लक्ष्मी, तुझ्या शंका काही संपणार नाही.
0: नाही हो माये, तर कळलंय मला, सांगा तुम्ही अण्णा.
1: हा, जन्माच्या कालावधीनुसार आणि समाजशास्त्र आणि संशोधनाच्या आधारे पिढ्यांचं वर्गीकरण केलं जातं. 1901 ते 1927 या दरम्यान जन्मलेली पिढी तिला ग्रेटेस्ट जनरेशन असं म्हणतात. 1928 ते 1945 या दरम्यान जन्मलेली पिढी तिला नाव सायलेंट जनरेशन असं आहे. त्यापुढची पिढी म्हणजे 1946 ते 1964 या दरम्यान जन्मलेली, हा त्यांना बेबी बूमर्स असं म्हणतात. तर 1965 ते 1980 या दरम्यान जन्मलेल्या पिढीला जनरेशन एक्स असं म्हटलं जातं.
0: म्हणजे एवढी नाव आहेत तर.
1: हो ऐक, त्या पुढची पिढी म्हणजे 1981 ते 1996 या पिढीला मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय असं म्हटलं जातं.
0: थांबा थांबा अण्णा.
1: हा
0: म्हणजे माझी पिढी आहे ती जनरेशन एक्स, काय माई?
2: बरोबर.
1: त्यानंतर मगाशी उल्लेख केला ती 1997 ते 2012 या दरम्यान जन्मलेली पिढी जेन झेड. आणि त्या पुढची पिढी म्हणजे काळजीपूर्वक 2013 ते 2024 त्यांना म्हटलं जातं जनरेशन अल्फा.
0: म्हणजे आमची नातवंडा तीच असायची.
1: अजून एक राहिलं, 2025 पासून जन्मलेली आणि 2039 पर्यंत जन्मणारी पिढी त्यांना म्हटलं जाईल जनरेशन बीटा. हा असा एवढा सगळा प्रकार आहे.
0: थोडा डोचक्यात शिरतोय
1: ना,
0: थोडासा डोचक्याच्या वरनं गेल. पण हे काय माझ्या लक्षात राहणार नाहीये, कानावर पडलं तर बरं झालं. काय हो माई, बरोबर ना?
2: अगदी बरोबर. अगं, कोणतीही माहिती किंवा ज्ञान कधीच पाया जात नाही.
1: पण माई, मूळ विषय आला तो म्हणजे तुला आजूबाजूची परिस्थिती खटकते याच्यावरनं.
0: बरोबर बोललात अण्णा.
2: हा म्हणजे मला म्हणायचं होतं, ही पिढी एखादी गोष्ट पटली नाही की लगेच त्यावरती भाष्य करते.
1: त्यांच्या हाताला ना काम हवंय, उत्तम शिक्षण व्यवस्था हवीये, उत्तम आरोग्य व्यवस्था हवीये.
0: हो, पण त्यासाठी सबुरी धरायला हवी ना.
2: अगदी बरोबर बोललीस बघ. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या मागच्या दोन पिढ्यांनी अनेक

0: आंदोलनं केली, सत्याग्रह केले, अनेक मोर्चे, प्रभात फेऱ्या काढल्या, सगळ्या स्तरावर जनजागृती निर्माण केली, तरी काय झालं? स्वातंत्र्य मिळायला 150 वर्ष लागली आणि हे संयम असल्याशिवाय होत नाही.
1: तुझा मुद्दा ना चुकीचा वाटत नाहीये मला, पण त्यावेळी ना ब्रिटिश शासन होतं. ते म्हणतील तो कायदा, ते म्हणतील तो नियम, इथल्या जनतेचा त्यात विचार केलेला होताच असं नाहीये. आज जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आहे, आपलं स्वतंत्र संविधान आहे आणि आपल्या भारताच्या संविधानाला अनन्यसाधारण महत्व आहे.
2: मी काय म्हणते, पण त्यांना आपल्या देशाचा सुद्धा अभिमान हायच की.
0: अगदी बरोबर बोललीस बघ.
1: हे तुमचं म्हणणं दोघींचंही मला पटलेलं आहे आणि ते बरोबर पण वाटतं. हा, म्हणजे प्रत्येक नवीन पिढी घडवण्यामध्ये मागच्या पिढीचा पण एक सहभाग असतो,
2: मुळेच पुढची पिढी घडत असते आणि त्याच्यामध्ये बदल पण होत असतात.
0: हे तुमचं म्हणणं पटलं मला, कारण मागच्या पिढीने भविष्यातील पिढीसमोर उभी राहणाऱ्या आव्हानांचा विचार करून ध्येय धोरण आखायला हवी होती.
2: माई, आता ही ध्येय धोरण कशाबाबत?
0: अगं म्हणजे शिक्षण, खेळ, पर्यावरण, सण उत्सव वगैरे वगैरे.
1: तशी ती आखली गेली, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही, त्यामुळे पुढे जाऊन या सगळ्या क्षेत्रामध्ये असंख्य अडचणी निर्माण होऊ लागल्या. कसं आहे माई माहितीये का, तसं पाहिलं ना तर आपली पिढी आणि आपल्या मागची पिढी भाग्यवान होती असं मला वाटतं.
0: अगं बाई, ते का?
2: होय अण्णा, तुम्ही असं का म्हणतात ते आधी आम्हाला कळून दे.
1: अगं लक्ष्मी, आमच्या पिढीला उत्तम संगीत ऐकायला मिळालं असं आपलं माझं मत आहे. हो
0: हो, खरं आहे हा तुमचं म्हणणं. आम्हाला उत्तम गाणं ऐकायला मिळालं, मोठमोठे गायक आमच्या पिढीने पाहिले आणि ऐकले सुद्धा.
1: खरंय,
0: त्या गाण्याने आमच्यावर गाणं कसं ऐकावं आणि का ऐकावं याचे संस्कार केले.
2: अहो, आता रील्सचा जमाना आला नाही काय, आणि जुनी गाणी रेडिओवर लागली की अजून ऐकत राहावं असं वाटतं बघा.
1: हा, आणि त्याचप्रमाणे आम्हाला कसदार साहित्य वाचायला पण मिळालं.
0: 1950 ते 1970 काळ साहित्याच्या बाबतीत सुवर्ण काळ मानला जातो ना, तो आम्हाला अनुभवता आला.
2: अगं बाय, खरं की काय,
1: तू अगदी बरोबर बोललीस. हा, म्हणजे याच काळात नवकाव्य, नवकथा आणि दलित साहित्य चळवळींचा उदय झाला. या काळातील प्रतिभावान लेखकांची नावं घ्यायची म्हटलं ना तर वि स खांडेकर, अण्णाभाऊ साठे, जी ए कुलकर्णी, रणजित देसाई, भालचंद्र नेमाडे अशी असंख्य नावं सांगता येतील.
0: त्यात पु ल देशपांडे, प्र के अत्रे.
1: नाटककारांनी सुद्धा विपुल प्रमाणामध्ये लेखन केलंय.
2: रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक मी पण बघितलंय. 2 वर्षापूर्वी रामेश्वराच्या उत्सवात मुंबईतल्या चाकरमान्यांनी बसवलेलं होतं बघा.
1: आपल्या कोकणामध्ये ना उत्सवामध्ये पारावर नाटकं करायची जुनी परंपरा आहे, त्यामुळे काही जुनी नाटकं बघण्याचा योग पुन्हा एकदा येतो.
0: आजच्या बदलत्या काळात पारावरच्या नाटकांची परंपरा आपल्या कोकणात मात्र अजूनही सुरू आहे. म्हणजे ही एक मनाला सुखावणारी गोष्ट आहे हो.
2: आणि अण्णा, त्यात नवी पिढी सुद्धा तयार होते.
1: एकदम बरोबर बोललीस लक्ष्मी, हे मी मान्य करेनच. त्याचबरोबर कोकणामध्ये ना संगीत नाटकांची पण परंपरा राखली जाते. हा, ही विशेष गोष्ट मला या ठिकाणी तुला सांगायची आहे.
0: खरं आहे हो,
2: पण या गणेशोत्सवात जाकड्या, भजनाच्या बाऱ्या होतात नाही काय?
1: होय होय, अगं ते शक्तीवाले, तुरेवाले, जाकडीचे जंगी सामने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडे भरवले जातात. हा,
0: तेच खाली सिंधुदुर्गात भजनाच्या डबल बाऱ्या रात्र गाजवतात. ही जुनी परंपरा तिथली नवी पिढी आवडीने जपताना दिसते. हा,
2: म्हणजे माई, संस्कृती की काय म्हणतात ते काय सगळं संपलेलं
1: अजिबात संपलेलं नाहीये लक्ष्मी. पुढच्या पिढीवरती होणारे सण उत्सवाचे पारंपरिक संस्कार होणंही थांबलेलं नाहीये.
2: अण्णा, आता याच्यावर एक एक कप चहा व्हायला हवा.
1: म्हणजे काय प्रश्न आहे तुझा?
2: अहो, तुम्ही काहीतरी बोला तरी.
0: अगं बाई, आता तुम्ही गप्प का?
1: मौनम सर्वार्थ साधनम.
0: हो का?

0: मावळतीचे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं राजेंद्र कुमार घाग यांनी आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला होता. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज दरांगे यांचं आंदोलन मागे. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची CBSEला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. या प्रकल्पासाठीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचं सांगून ते म्हणाले की पुढच्या 7 वर्षात उल्हास नदीतून 70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आलं की मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, शासन त्याच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. NDRFची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: मुक्तीसंग्रामात प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना त्यांनी अभिवादन केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात मराठवाड्यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री या नात्यानं बीड इथं तिरंगा फडकावला. नांदेड इथं अतुल सावे, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक, हिंगोलीत नरहरी झिरवळ, परभणीत मेघना साकोरे बोर्डीकर या पालकमंत्र्यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. 79व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वेगाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. लातूरमध्ये पाणी टंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, सिंचन प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी विशेष पथकं गठीत करून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मराठा आरक्षण आंदोलक मनोज दरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे

घेतलं. दरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस यांचा समावेश होता. त्यानंतर झालेल्या चर्चांती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू केलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे, तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी

वर्षापासून दोन भारतीय भाषांसह तीन भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू केलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे, तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3 सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्तानं मुंबईत लोकभवनात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. रत्नागिरीत आज आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं, तसंच वृक्षारोपण झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधल्या महिला आणि बालरुग्णालयात पोषण आणि अनिमिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पोषण आहाराचं महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात आज रॅली आयोजित करण्यात आली होती. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसंच मंजुरीचे आदेश देण्यात आले. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांचा मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टूल किट वाटप तसंच बँक कर्ज मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं. धुळ्यात सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच आरोग्य, बालविवाह प्रतिबंध आणि व्यसनमुक्ती याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हा परिषद सभागृहात सेवा संकल्प तसंच स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात झाली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवारात आज यानिमित्तानं स्वच्छ भारत अभियानाचं बोधचिन्ह साकारणारी भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली.
1: एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का, अशी विचारणा न्यायमूर्ती जयमल्य बागची यांनी केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी सुरू झाली.

0: सेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का अशी विचारणा न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बागची यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यावर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखर यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. भारताविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या 3रा आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. UGC नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट CSIR UGC नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची JEE मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेतली जाईल. 31 जानेवारी ही तारीख राखीव दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातल्या शाळांना भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी कोसा, आलेंगा, कोहका आणि डुम्मी इथल्या जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. त्यानंतर या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी दिपके यांनी केली. जळगाव जिल्ह्यात शिरपूर चोपडा महामार्गावर सावेर गावात भरधाव ट्रकनं दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या चौघांचा मृत्यू झाला. मृत चौघेही मध्य प्रदेशातले रहिवासी असून रोजगारासाठी शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची CBSEला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:13 आणि 22 सेकंद झाली आहेत.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
5: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
4: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
4: अटी लागू.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: यानंतर 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आणि 7:30 किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. 7:15 वृत्त विशेष.
5: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा व्रताला 7 ऑक्टोबरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज त्यांच्या जन्मदिवसापासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान देशभर राबवलं जाणार आहे. त्यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीच्या एकेका पैलूचा आढावा आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. या मालिकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा, सुशासन आणि विकासाच्या विविध योजना आणि धोरणांचा आढावा, त्यांचं सिंहावलोकन आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण करणार आहोत. देशातल्या या बदलांचा प्रवास नेमका कसा झाला, त्यामागची धोरणं, त्याचा देशाच्या विकासावर झालेला परिणाम याबद्दल माजी राज्यसभा खासदार आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर.
6: नमस्कार. नमस्कार
5: सर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ आणि दळणवळणाच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालाय. त्याचबरोबर भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्यही समोर आहेत. या आर्थिक परिवर्तनाबाबत आपण कसं पाहता?
6: 1991 मध्ये भारत सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं. ती एक प्रकारे खुल्या अर्थव्यवस्थेला आपण निमंत्रण दिलं. पण या खुल्या अर्थव्यवस्थेचे फायदे जे सर्वांपर्यंत पोचायला हवे होते, ते फायदे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचू शकले नाहीत. तसे ते पोचू न शकल्यामुळे जी एक कोंडी झाली होती, त्या कोंडीवरती काही ना काही उपाय करण्याची गरज होती. आणि मला असं वाटतं की 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हातात घेतल्यापासून एक महत्वाची दिशा ठरवली की लोकांना मोठी स्वप्न बघायला शिकवलं पाहिजे. आणि म्हणून खूप झालं आता विकसनशील भारत, विकसनशील भारत. त्यांनी एक मंत्र घेतला की सुशासन आणि विकास आणि त्याच्या आधारे विकसित भारत. आता विकसित भारत याचा अर्थ काय? तर त्याची सांगड त्यांनी घातली की आपलं जीवन अधिक सुखकर होणं, छोट्या छोट्या गोष्टींकरता संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष संपुष्टात आणणं. आणि म्हणून पायाभूत सुविधांकडे त्यांनी प्रकर्षाने लक्ष दिलं. आपण पाहतो की रस्त्यांचं जाळं तर विणलं गेलंच, पण रेल्वे अधिक कार्यक्षम झाली, स्वच्छतेबद्दलची जागरूकता निर्माण झाली, आपली स्टेशनं आधुनिक दिसायला लागली, बंदरांचा विकास झाला. आता आपण पाहतोय महाराष्ट्रात वाढवण बंदर येणार आहे, विमानतळ आणि विमानतळांचा लाभ घेण्याची एक प्रकारची सुविधा ही सामान्य नागरिकांना मिळावी, विमान प्रवासाचा लाभ घेण्यासाठी याच्यासाठी उडान सारखी योजना, तर या सगळ्यातून अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना मिळते. ती मिळताना आज आपण पाहतो आहोत.
5: मोदी सरकारच्या काळात GST, इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोड आणि बँकिंग क्षेत्रात सुद्धा सुधारणा झालेल्या आपण पाहतो. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कोणते बदल झाले सांगता येते?
6: एक काळ असा होता की बँकांमध्ये कोणी फोन करायचा आणि कोणाच्या फोनमुळे कर्ज वाटप अधिक सुकर व्हायचं याची काही गणितं झाली होती. आणि आपण पाहतो की लोन मिळे किंवा तत्सम गोष्टी देखील एका काळात घडल्या. इन्सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड तर आलाच, पण बँकांनी नफा मिळवला पाहिजे यावर सरकारने आग्रह धरला. आणि आज आपण पाहतो की बँकिंग सेवेचं जाळं विणलं गेलं. आज आपण पाहतो की झिरो बॅलन्स अकाउंट सारख्या संकल्पना आल्या. जनधन योजनेमुळे आर्थिक समावेशनाचा परीघ जो आहे तो अधिक विस्तृत झाला. एक प्रकारची आर्थिक लोकशाही आली. हे GST मुळे देखील झालं. आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही कमीत कमी कॉम्प्लिकेटेड म्हणजे अधिकाधिक सहजगत्या समजण्याजोगी आणि सुलभपणे वापरता येण्याजोगी

0: करण्यामध्ये हे GST, IBC कोड किंवा बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा यामुळे खूप वाव मिळाला. आज आपण पाहतो की देशात प्रथमच केंद्रीय स्तरावर सहकार नावाचं एक खातं निर्माण झालं. त्यामुळे सहकारी बँकिंग, सहकारी पतपेढ्या एकूण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्थेत घेऊन जाण्याकरता आवश्यक असलेलं सहकाराचं योगदान हे अधिक प्रभावीपणे निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली.
1: अगदी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनधन असेल, आधार, मोबाईल, जॅम ज्याला आपण म्हणू, DBT, UPI आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. सामान्य नागरिकांच्या जीवनात आणि शासन पद्धतीमध्ये सुद्धा काय बदल झाले यामुळे? याशिवाय अंतराळ क्षेत्रात सुद्धा नव्या संधी, या सगळ्याकडे कसं पाहिलं पाहिजे?
0: यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ज्याला आपण वेल्थ क्रिएशन म्हणतो, संपदा निर्माण, संपत्ती निर्माण, याच्याकडे पूर्वी पंडित नेहरूंच्या काळापासून चालत आलेल्या समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे एका संशयास्पद दृष्टीने बघितलं जायचं. आज ते वातावरण नाही आणि त्यामुळे डिजिटल इंडिया, UPI, तुम्ही ज्यांचा ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्या योजनांमुळे पैसे निर्माण करणं, देशाच्या संपत्तीत भर घालणं आणि ती बाजारात असताना स्वतःचा आर्थिक विकास देखील चांगल्या पद्धतीने करणं, त्याच्यामध्ये आवश्यक असलेली पारदर्शिता निर्माण करणं, आज आपण पाहतो UPI, DBT या सगळ्यांमुळे एक पारदर्शिता निर्माण झाली. आणि जनधन, आधार आणि मोबाईल ही जी जॅम ट्रिनिटी आहे त्यामुळे अनेक चुकीच्या लोकांना मिळणारा सरकारी योजनांचा लाभ हा बंद झाला. कारण जनधन खात्याला आधारशी जोडलं गेलं आणि आधारला मोबाईल नंबरशी जोडलं गेलं आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचा लोकांच्या जीवनाच्या सुलभीकरणाकरता म्हणजे सुखकर जीवनाकरता उपयोग कसा करून घ्यावा याचा एक वस्तुपाठ मला असं वाटतं की भारताने घालून दिला. तुम्ही अंतराळ क्षेत्राचा देखील उल्लेख केला, म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी प्रयत्न म्हणजे शांतम पापम अशा प्रकारची परिस्थिती होती. असं काही कारण नाही, देशाचा विकास केवळ सरकारच करेल हा एक अहंकार आहे. सरकारच्या बाहेर देखील देशाच्या विकासाला हातभार लावणारी, मोठ्या पद्धतीने काम करणारी अनेक उद्योगाच्या क्षेत्रातली माणसं आहेत, उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, कारखानदार आहेत आणि त्यामुळे त्यांना देखील नव्या नव्या संधी आवश्यक असतात. त्यामुळे अंतराळ क्षेत्र हे एक नवीन उगवतं क्षेत्र आहे, एक इमर्जिंग सेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये देखील खासगी लोकांना संधी दिल्यामुळे आपला व्यापक अशा प्रकारचा प्रभाव निर्माण झाला आहे. आज अनेक छोटे छोटे देश भारतातून त्यांना आवश्यक असलेल्या उपग्रहांचं उड्डाण करतात आणि त्यात खासगी संस्थांचा, संघटनांचा देखील आता समावेश होतो.
1: तर मोदी सरकारनं ग्रीन एनर्जी, नव्या तंत्रज्ञानावर एकूणच भर दिलेला दिसतोय. विकासाचा, पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या मोदीजींच्या या प्रयत्नांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे?
0: असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण या विषयाकडे अतिशय डोळसपणे बघण्याची एक दृष्टी अंगीकारली आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की धरणं तर देशात सगळीकडेच आहेत आणि अनेक वर्षांपासून आहेत, नेहरूंच्या काळापासून आहेत, त्याच्याही आधीपासून आहेत. धरणांपासून कालवे काढले जाणं हे देखील काही विशेष नाही, ते सगळेच जण करतात. पण धरणाच्या कालव्याला सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या पत्र्यांनी झाकावं, त्यामुळे पाण्याचं अनावश्यक बाष्पीभवन टळावं आणि सौर ऊर्जा देखील निर्माण व्हावी, यामागे जी कल्पकता आहे ती मोदीच दाखवू शकले ना, ते देखील आपण मान्य केलं पाहिजे. आणि शेवटी अशी सौर ऊर्जा ही हरित विकासाचं एक फार महत्वाचं असं गमक आहे असं मी म्हणेन.
1: डॉक्टर विनयजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, शिक्षण, पोषण असेल, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी सुद्धा अनेकविध योजना राबवल्या जात आहेत.
0: मोदींनी खूप सुरुवातीपासून एक सूत्र मांडलं होतं गुजरातमध्ये, त्याचा अनेक वेळा त्यांनी उच्चार केला होता की विकास हा केवळ सरकारचा कार्यक्रम असून चालणार नाही, विकास हे एक जन आंदोलन झालं पाहिजे. आता जन आंदोलन व्हायचं असेल तर महिला, युवक, शेतकरी या सगळ्यांचा त्यात समावेश असला पाहिजे. मग तो समावेश करण्याकरता काय केलं पाहिजे? तर त्यांना संधी दिल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण पाहतो की मोदींच्या काळामध्ये पहिल्या आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावरती विराजमान होण्याची संधी मिळाली. युवकांच्या बाबतीतही तेच आहे की युवकांना देखील रोजगाराच्या दृष्टीने सिद्ध करायचं असेल तर कौशल्य प्रशिक्षण फार आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय मोदींच्या काळामध्ये निर्माण केलं गेलं. नुसतं तेवढंच नाही तर युवकांना उद्यमितेकडे वळवण्याकरता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मंत्र होता त्याचा पुनरुच्चार केला की तुम्ही नोकरी मागणारे राहू नका, नोकरी देणारे बना. आणि त्या दृष्टीने आपण पाहतो मुद्रा योजना असेल, स्टार्टअप इंडिया इंडिया असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून उद्यमितेला उद्योजकतेला खूप प्रोत्साहन मिळालं. आज कृषी उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये किंवा ग्रामीण उद्यमितेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आज प्रविष्ट होत आहेत. म्हणजे पूर्वी जे आपण म्हणायचो की नोकरी सगळ्यात चांगली शेती सगळ्यात वाईट, ती परिस्थिती आता बदलते आहे आणि

0: उद्यमिता हा देखील लोकांच्या समोर एक अतिशय प्रभावी असा पर्याय म्हणून विकसित झाला आहे. बालकांच्या बाबतीतही मी तेच म्हणेन की बालकांनी म्हणजे ज्या पद्धतीने गुजरातमध्ये त्यांनी वाचे गुजरात नावाचं अभियान राबवलं आणि मंत्री महोदय वेगवेगळ्या खात्यांचे हे 15 ऑक्टोबरला जो वाचन प्रेरणा दिवस आहे त्या दिवशी वेगवेगळ्या लोकांच्या शाळांमध्ये जाऊन ते एक एक पुस्तक वाचायचे, तर हे जे होतं की याच्यातनं बालकांच्या चौफेर विकासाला संधी मिळावी. नुसतं तेवढंच नाही त्यांना प्रेरणा मिळावी. म्हणून आपण पाहतो की वीर बाल दिवस म्हणजे शीख धर्मगुरूंच्या अतिशय कोवळ्या मुलांची ज्या पद्धतीने त्या काळामध्ये परकीय राजवटीच्या लोकांनी हत्या केली, भिंतीत चिरून मारलं, त्यांच्याविषयी देशाने कृतज्ञ असणं, त्यांचं स्मरण ठेवणं, कारण देशाचं स्वत्व राखून ठेवण्यामध्ये या बालकांच्या बलिदानाचं मोठं योगदान आहे. आणि त्या दृष्टीने तो वीर बाल दिवस हा इन्स्टिट्यूशनलाइज केला गेला आणि 26 डिसेंबर या दिवशी आपण तो पाळतो आणि त्या अशा अश्राप बालकांचं स्मरण करतो. त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते मला असं वाटतं की युवक महिला बालविकास या दृष्टीने महत्वाचे आहेतच आणि त्यातूनच आरोग्य शिक्षण पोषण या सगळ्या विषयांना एक प्रकारची गती मिळाली आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्या अतिशय उल्लेखनीय पद्धतीने
1: अगदी खरं आहे सर. खूप मोठं काम आहे गेल्या 25 वर्षातलं. शेवटी विकासाबरोबरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच भारतीय ज्ञान परंपरा असेल, भाषा, संस्कृती, वारसा याबाबत सातत्यानं भूमिका मांडली आहे आणि डिकॉलनायझेशन ऑफ द माइंड आणि सांस्कृतिक आत्मविश्वास यांचा आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये कसा संबंध आहे?
0: आपल्याला आपल्या भूतकाळाविषयीची योग्य जाण असणं, आपल्या परंपरांचं भान असणं, शेवटी भारत भारत आहे तो का आहे? कारण आपण भारतीय भाषा बोलतो म्हणून आहे, आपण भारतीय पद्धतीची खाद्य पदार्थांची सगळी रचना करतो म्हणून आहे, आपण भारतीय पद्धतीचे कपडे वापरतो म्हणून आहे. पण या भारतपणावर जर आक्रमण होत असेल विशेषतः पाश्चात्य देशांकडून, कारण जे जे पाश्चात्य आहे ते आधुनिक आहे अशा प्रकारचा एक चुकीचा समज आपल्याकडे पसरवला गेला, तर ते रोखण्याकरता स्वदेशीचा विचार, स्वभाषेचा विचार, स्वाभिमानाचा विचार हा सगळा विचार महत्वाचा आहे. पूर्वी काय होतं, पूर्वीच्या सरकारांनी काही विशिष्ट समाज घटकांची भावना दुखावली तर जाणार नाही ना, अशा काल्पनिक भयातून अनेक गोष्टी केल्या नाहीत. आज आपण पाहतो वंदे मातरमला पूर्ण वंदे मातरम हे घटनेने स्वीकृत केल्यानंतर संविधान संसदेने आज फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे चिरंजीव देखील असं म्हणतात की वंदे मातरमचा अपमान होता कामा नाही, वंदे मातरम पूर्ण गायलं पाहिजे, जर संसदेने ठरवलंय तर आपल्याला ते पूर्णांशाने गाणं आवश्यक आहे. हे काय आहे, हे डिकॉलोनायझेशन ऑफ द माइंडच आहे. ब्रिटिशांनी एक संस्कार केला, थोडा झोडा राज्य करा अशा प्रकारची एक धोरणाची चौकट त्यांनी अवलंबली आणि आपल्या समाजाला एक प्रकारे जातीपातींच्या आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं. यातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळातल्या आपल्या ज्ञान परंपरांचं भान व्यापक स्वरूपात निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून विकास भी और विरासत भी हाही पंतप्रधानांचा जो मंत्र आहे मला असं वाटतं की तो विशेष उल्लेखनीय आहे.
1: आत्मनिर्भर संरक्षण उत्पादन आणि दहशतवाद विरोधासाठी उचललेली पावलं आणि विविध देशांशी असलेले संबंध, परराष्ट्र धोरण याबद्दल भाष्य
0: असेल की आत्मनिर्भरता हा पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळात देशाला दिलेला मंत्र होता आणि तो त्या काळापुरता मर्यादित नव्हता, तर प्रत्येक क्षेत्रात आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे ही भावना होती. आणि म्हणून आपण पाहतो की धोरण चौकटीत त्यांनी जे बदल केले, ज्या पद्धतीच्या सुधारणा आणल्या, त्यामुळे भारत आज जवळजवळ 50% अधिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे. आणि नुसतं तेवढंच नाही तर ब्राह्मोस सारखं आपलं क्षेपणास्त्र आपण आता फिलिपिन्सला निर्यात करू लागलेलो आहोत. संरक्षण क्षेत्राच्या बरोबरीने परराष्ट्र क्षेत्रात देखील आता आपण बघितलं जी ब्रिक्सची परिषद झाली त्यात भारतीय मुत्सद्यांनी जो मसुदा तयार केला होता तो सगळ्या देशांनी मान्य केला. पंतप्रधान म्हणाले युक्रेन रशिया किंवा मध्य पूर्वेतल्या युद्धाबद्दल की हा काळ युद्धाचा नाही, दिस इज नॉट द इरा ऑफ वॉर. आणि ती भूमिका जवळजवळ सगळ्या देशांनी घेतली आणि सांगितलं की या प्रकारे संघर्ष करण्याचा हा काळ नाही, हा समन्वयाचा काळ. आणि त्यामुळे वसुधैव कुटुंबकम ही आपली जी भूमिका आहे, आपण G20 मध्ये देखील वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हा मंत्र जपला तो सर्वमान्य होतो, याला कोणाचा विरोध असू शकत नाही. इतकी आपल्या तत्वज्ञानाने आपल्याला दिलेली विश्वदृष्टी आहे, पंतप्रधान त्याच विश्वदृष्टीच्या प्रकाशात वाटचाल करताय.
1: श्रोते हो, इन्फ्रास्ट्रक्चर पासून डिजिटल क्रांतीपर्यंत, हरित विकासापासून ते मानवी विकासापर्यंत, राष्ट्रीय सुरक्षेपासून जागतिक कूटनीतीपर्यंत आणि विकासासोबत सांस्कृतिक आत्मविश्वासापर्यंत विविध पैलूंमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक सेवेचा आणि त्यानिमित्त झालेल्या देशातल्या परिवर्तनाच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा आज आपण जाणून घेतला. हा प्रवास भारताला विकसित

0: महासत्ता बनवण्याच्या दिशेनं असाच अविरत पुढे चालत राहणार यात शंका नाही.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहा,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, खरीप हंगामात काकडी वर्गीय भाज्यांची लागवड केली जाते, पण या पिकांची लागवड केल्यानंतर वेगवेगळे कीटक या दिवसांमध्ये येत असतात आणि त्यांचा प्रतिबंध कसा करायचा याबद्दल आज आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली सावंत। मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: धन्यवाद मॅडम।
4: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की कोणकोणती पिकं या हंगामात घेतली जातात?
5: काकडी वर्गीय किंवा त्याला आपण वेलवर्गीय पिकं असं देखील म्हणतो। तर या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत याच्यामध्ये काकडी, पडवळ, दोडका, कारली, घुसाळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, चिबूड आणि कलिंगड या प्रकारच्या पिकांचा समावेश होतो। तर याच्यापैकी खरीप हंगामात जर आपण म्हटलं तर साधारणतः काकडी, दुधी भोपळा, घोसाळी ही जी पिकं आहेत यांची लागवड ही खरीप मध्ये पण केली जाते, त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा केली जाते। त्याच्यानंतर पडवळ आहे, दोडका, कारली, लाल भोपळा यांची लागवड जी आहे ही खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात केली जाते। चिबुडाची लागवड जी आहे ही फक्त खरीपामध्ये केली जाते आणि कलिंगडाची लागवड जी आहे ही शेतकरी जनरली रब्बी हंगामात करतात।
4: बरं, कोणकोणत्या किडींचा या पिकांवर प्रादुर्भाव होत असतो?
5: जर आपण बघितलं तर हे काकडी वर्गीय किंवा ह्या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत यांच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला जाणवतो आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसतं त्याचं म्हणजे फळमाशी, फळमाशांचा प्रादुर्भाव जो आहे हा इथे दिसतो।

0: त्यानंतर तांबडे भुंगे जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आहे, त्याचबरोबर मावा, फुलकिडी, तुडतुडे या ज्या किडी आहेत या प्रादुर्भाव आपल्याला करताना दिसून येतात. आणि काही ठिकाणी आपल्याला काही पिकांमध्ये आपल्याला सूत्रकृमी जे आहेत हे सुद्धा प्रादुर्भाव करताना दिसून येतात.
1: बरं, यातली सगळ्यात महत्वाची कीड जी आहे ती कोणती आहे जी पिकाला जास्त नुकसान करते?
0: ऍक्च्युली आपण जर आता बघितलं तर सगळ्यात महत्वाची जर आपण कीड म्हणू तर ती फळमाशी आहे. फळमाशी ही महत्वाची काय, कारण ती डायरेक्टली फळाला अटॅक करते, म्हणजे तिच्यामुळे डायरेक्ट जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे जी फळ, त्या फळांवरच किंवा त्या फळभाज्यांवरच डायरेक्ट अटॅक करत असल्यामुळे ही कीड आपण म्हणू की सगळ्यात महत्वाची कीड आहे.
1: तिचा जीवनक्रम कसा असतो?
0: ही जी फळमाशी आहे ना, हिचा प्रादुर्भाव हा आपल्याला, म्हणजे जेव्हा आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये या वेगवेगळ्या भाज्यांचं जेव्हा लागवड करतो तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्याचं कारण म्हणजे याची जी मादी माशी आहे, ही मादी जनरली फळ जे आहे हे तयार व्हायला लागलं की त्याच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते आणि मग अंडी उबल्यानंतर त्याच्यातून अळ्या बाहेर पडतात आणि त्या अळ्या त्या फळाच्या गरामध्ये शिरतात आणि आतला जो गर आहे हा गर खाण्याचं काम त्या करतात. आणि त्या ठिकाणी त्यांची अळी अवस्था पूर्ण झाली की त्या फळातून बाहेर पडतात आणि जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून पुन्हा प्रौढ बाहेर पडतात आणि ते पुन्हा फळांना नुकसान करण्याचं जे काम आहे ते करत असतात. तर अशा प्रकारे त्यांचं हे जीवनक्रम आहे, याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याची कोशावस्था असते. खरीप हंगामामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
1: बरं, मग आता यावर उपाययोजना काय आहेत?
0: ऍक्च्युली ही जी कीड आहे, तर याच्या आधी तुम्हाला थोडक्यात मी त्याचं नुकसान कशा प्रकारे करते त्याबद्दल सांगते. ऍक्च्युली मी तुम्हाला आता सांगितलं की ती माशी आहे, तिने अंडी घातल्यानंतर अळ्या आतमध्ये घरामध्ये शिरतात. आता घरामध्ये शिरल्यामुळे काय होतं की जी फळं आहेत ना आतमध्ये कुजतात आणि फळं कुजल्यामुळे बऱ्याचदा प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो आहे हा होतो, म्हणजे फळं लहान असतानाच फळगळ आपल्याला तिथे दिसून येते. त्यानंतर जर ह्या प्रादुर्भावाकडे आपण लक्ष दिलं नाही तर 100% सुद्धा नुकसान होतं. त्यामुळे त्याच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला असंही आढळून येतं की ज्या ठिकाणाहून अंडी घातलेली आहेत तर त्या ठिकाणी किंवा जिथे होल्स आहेत त्या भोकामधून आपल्याला थोडंसं ब्राउनिश कलरचं गमी फ्लुइड जे आहे हे आपल्याला त्याच्यातून बाहेर पण येताना आपल्याला फळामधून दिसतं. इव्हन फळं वेडीवाकडी होतात, त्या लहान राहतात, हा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि ती फळं जेव्हा जमिनीवरती पडतात आणि ती जर उघडून बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात आणि एंट्री होल्स किंवा कधी कधी त्या अळ्या मी म्हटलं कोशावस्थेत जातात, त्याच्यामुळे तिथे जे काही ओपनिंग्स आहेत त्याच्यातून बॅक्टेरियल इन्फेक्शन आतमध्ये जातं आणि त्यामुळे अतिशय खराब वास त्याला येतो. म्हणजे आपल्याला इझिली हा प्रादुर्भाव ओळखू शकतो, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल करणं हे खूप जास्त गरजेचं.
1: कोणत्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो?
0: कसं असतं की जनरली पूर्ण तयार फळामध्ये तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल पण अंडी जी आहेत ही पूर्ण फळ तयार होण्याच्या आधी, म्हणजे साधारणतः फळ तयार होणार आहे आता त्यावेळेला ती जी मादी आहे ती अंडी घालते आणि त्याच्यानंतर जेव्हा फळ तयार होतं तेव्हा ती आतला गर जो आहे ते अळ्या खाण्याचं काम करत असतात.
1: बरं, याचं व्यवस्थापन मग कसं करायला हवं?
0: आता ही जी फळमाशी आहे याचं व्यवस्थापन हे आपण एकात्मिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण ही फळं आहेत, ही फळं आपण खातोय, भाज्या ज्या आहेत आपण, काकडी जी आहे ही आपण रेग्युलरली खातो किंवा इतर ज्या भाज्या आहेत ह्या आपण खातो, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याच्यावरती कीटकनाशकांचा वापर जो आहे हा टाळणं गरजेचं आहे. तर त्याच्याऐवजी आपण वेगवेगळ्या पद्धती तिथे अवलंबणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिली म्हणू की मशागतीय पद्धतीचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बागेची स्वच्छता हा एक खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याचदा काय होतं की मी आता तुम्हाला सांगितलं की फळगळ होते, फळं खाली पडतात, ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली असतात, त्याच्यामध्ये अळ्या असतात आणि तुम्हाला हेही म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या कोशावस्थेत तिथेच जातात, तर त्याच्यामुळे जेव्हा ही फळं गळलेली असतात तेव्हा ती कलेक्ट करणं आणि ती नष्ट करणं हे गरजेचं आहे. आता कलेक्शन आणि डिस्ट्रक्शनमध्ये आपण काय करू शकतो की शेतामध्ये किंवा एक बाहेर कुठेही एक चांगला 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा खाण्याचा आणि ही जी सगळी प्रादुर्भित फळं आहेत ती गोळा करायची आणि ती त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकायची.
1: पण मग आणखी एक माझा प्रश्न असा आहे की आता त्या फळांमध्ये तर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, तर ती मातीमध्ये कोशावस्थात जात आहे तर तिथूनही काही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते का?
0: बरोबर, अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं की 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा आपण जर वरचेवरच ते ठेवलं तर ते साहजिकच आहे की ते तिथेच कोशावस्थेत जातील. तर त्यामुळे 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल केल्यावरती जरी ते कोशावस्थेत गेले तरी त्या कोशातून जी अडल्ट आहे त्याला एवढ्या वरपर्यंत बाहेर येता येत नाही.
1: बरं,
0: म्हणून तो जास्त खोल खड्डा करणं गरजेचं आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना हेच सांगेन की जर आपल्याला शक्य आहे की 2 फूट किंवा त्यापेक्षा खोल खड्डा करू शकतोय तरच जमिनीमध्ये गाडा, अदरवाईज अजिबात नको.
1: कारण त्याला पर्याय
0: हा मग त्याला पर्याय हा

0: आहे की आपण कीटकनाशकांचं द्रावण करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यानंतर ही फळं जी आहेत ही त्याच्यामध्ये टाकायची, त्यामुळे ज्या आतल्या किडी ज्या आहेत त्या किडी नष्ट होतील. त्यानंतर दुसरं म्हणजे ज्या किडी आहेत कोशावस्था जमिनीमध्ये असते, तर जनरली जेव्हा पिकांची काढणी होते तर त्यानंतर जे शेत आहे त्याची नांगरणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की सुप्तावस्था आहेत किंवा कोशावस्था आहेत ह्या उघड्या पडतात आणि मग पक्षी ते वेचून त्या अळ्या ज्या आहेत त्या खातात आणि इव्हन सूर्यप्रकाशात सुद्धा तापून त्याच्या किडी आहेत त्या मरतात. तर हे सुद्धा एक आपल्याला आवश्यक आहे करणं.
1: नांगरणी करतोय म्हणजे ते उन्हाळ्यात करणं अपेक्षित आहे का?
0: नाही नाही, आता कसं आहे की ही पिकाची जेव्हा काढणी होणार त्यानंतरच, नांगरणी तुम्ही आधीच्या स्टेजला नाही करू शकत आहे. ही कशासाठी आहे नांगरणी, ही तुम्हाला त्यावेळेला नाही उपयोगी पडणार आहे, ही तुम्हाला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ती करतोय. अदरवाईज काय होईल, मी माझी पिकं काढली गेलेली आहे त्यानंतर जर मी ते तसंच ठेवलं तर त्या कोशावस्था किंवा त्या ज्या अवस्था आहेत त्या जमिनीमध्ये तशाच राहतात आणि जेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा पीक लावताय तर त्यावेळेला त्या पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि शेतामध्ये पुन्हा वाढतात. तर त्यासाठी हे जे आहे हे आपल्याला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. नांगरट आपण त्यासाठी करायची. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे कधी कधी काय होतं की समजा जर आपली परसबाग आहे तर त्या ठिकाणी आपण एक कापडी पिशवी आहे ते फळांच्या भोवती आपण लावू शकतो किंवा इव्हन पेपर आहे ते न्यूज पेपरने सुद्धा त्याला कव्हरिंग करू शकतो. त्यामुळे काय होतं की फळमाशीचा डायरेक्ट संबंध हा फळाशी येत नाही आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी साली खाली अंडी जी आहे ती अंडी ती घालू शकत नाही. पण हे कोण करू शकतं की ज्यांची फक्त परसबाग आहे आणि त्याच्यात त्यांनी एक दोन झाडं लावलेली आहेत त्यांना ते शक्य आहे. मोठ्या प्रमाणावरती जे शेती करतायत तर त्यांना हे शक्य होणार नाही. त्यानंतर अतिशय महत्वाचा वापर जो आहे फळमाशीच्या नियंत्रणासाठी तो रक्षक सापळ्याचा केला जातो. आता हे जे रक्षक सापळे आहेत याच्यामध्ये क्यू ल्युअर नावाचं फेरोमेन जे आहे ते वापरलं जातं आणि हे रक्षक सापळे हे आपण एका हेक्टरमध्ये चार या प्रमाणामध्ये त्याचं रेकमेंडेशन जे आहे की आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेली आहे तर त्याचा वापर हा आपण शेताच्या चारही बाजूंना जर आपलं क्षेत्र असेल त्याप्रमाणे आपण ते रक्षक सापळे लावावेत. यामध्ये नर त्याच्यात आकर्षित होतात आणि ते त्याच्यात पडतात आणि ते मरतात तर त्याच्यामुळे मेटिंग होत नाही आणि त्यामुळे प्रादुर्भाव जो आहे हा नक्कीच कमी होतो. तर हा अतिशय चांगला उपाय आहे.
1: फळमाशी व्यतिरिक्त अशा कोणत्या किडी आहेत ज्या पिकाला नुकसान करतात?
0: फळमाशी व्यतिरिक्त जर महत्वाची कीड आपण बघितली या काकडीवर्गीय पिकांमध्ये तर ती म्हणजे तांबडे भुंगे किंवा त्याला पम्पकिन बीटल असं म्हटलं जातं. आता हे जे पम्पकिन बीटल आहेत हे मोठ्या प्रमाणावरती या पिकांना नुकसान करतात. हा जो पम्पकिन बीटल आहे हा एक साधारणतः 8 mm लांबीचा असतो आणि वेगवेगळे रंग असतात, कधी नारिंगी कधी लाल कधी थोडासा काळसर अशा प्रकारचे हे पम्पकिन बीटल्स असतात आणि ह्याचे ऍडल्ट जे आहेत हे आपल्याला झाडाच्या वर म्हणजे पानं फुलं हे खाताना आपल्याला ते दिसतात आणि ज्या अळ्या आहेत त्या अळ्या आपल्याला जमिनीमध्ये दिसतात. म्हणजे जमिनीची जी मुळं आहेत किंवा जमिनीलगतचे जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम जे आहे ते ह्या अळ्या करत असतात.
1: फळावर त्या काही नुकसान करत नाहीत का?
0: याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे हा फळांवरती नसतो, फक्त फळमाशी जी आहे ही डायरेक्टली आपल्याला फळांना प्रादुर्भाव करताना दिसते. आता काय होतं की ही जी पम्पकिन बीटल्स आहेत यांचंही जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर आपण जर शेतामध्ये बघितलं तर ह्याचा प्रादुर्भाव म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि पानं गोल गोल होल्स करून ते खातात आणि त्याच्यामुळे पूर्ण पानं ही जाळीदार होतात, म्हणजे पानच शिल्लक राहत नाहीत. किंवा आता जसं मी म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या अळ्या मुळं खाण्याचं काम करतात. जर झाडं लहान असतील आणि जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर साहजिक आहे की मुळांवरती डायरेक्टली इफेक्ट झाल्यामुळे उत्पादनच कमी होणार आहे किंवा झाडं मरणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करणं किंवा या किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं
1: आणि यांचा जीवनक्रम कसा असतो.
0: हा आता याच्यामध्ये काय आहे की याची जी मादी आहे ही जमिनीमध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर 5 ते 15 दिवसामध्ये अळ्या बाहेर पडतात आणि अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या मुळं खाण्याचं किंवा जमिनीलगतचं जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम त्या करतात आणि साधारणतः 3 आठवड्यापर्यंत त्यांची अळी अवस्था असते आणि 3 आठवड्यापर्यंत त्या हे काम करतात आणि त्याच्यानंतर त्या कोशावस्थेत जातात. मग कोशावस्थेत जाताना त्या काय करतात, मातीचंच कव्हरिंग करतात, त्याच्या आतमध्ये त्या कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून जेव्हा अडल्ट बाहेर पडतात तेव्हा मग ते वरती येतात आणि वरती पानं जे आहेत फुलं कळ्या ते खाण्याचं काम ते करतात.
1: आणि मग यांचं व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेला याचे जे प्रौढ आहेत हे बसलेले असतात पानांवरती वगैरे तर त्यावेळेला त्यांना कलेक्ट करायचं आणि त्यांना नष्ट करायचंय. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की आपण पिकाची नांगरट करणं हे तर खूप गरजेचं आहे कारण ह्याची पण अंडी अवस्था किंवा अळी अवस्था जी आहे ह्या जमिनीमध्ये आहेत तर त्याच्यामुळे नांगरणी करणं, कोशावस्था सुद्धा जमिनीमध्ये आहे तर त्याच्यामुळे नांगरणी करणं गरजेचं आहे जेणेकरून कोश आहेत ह्याच्या अळी अवस्था आहेत ह्या नष्ट व्हाव्यात आणि पुढच्या वेळेला

0: त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याचशी जी ह्या किडी असतात ना, यांचं जेव्हा मुख्य पीक शेतात नसतं त्यावेळेला त्या काय करतात की आजूबाजूला जी रानटी काकडीवर्गीय झाडं आहेत तर त्याच्यावरती किंवा त्या तणांवरती त्या गवतांवरती त्या वाढतात काकडीवर्गीय झाडांवरती. तर त्याच्यामुळे आजूबाजूची काकडीवर्गीय किंवा तण आपण म्हणू शकतो तर त्यांचं नायनाट करणं, त्यांना नष्ट करणं हे एक गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा पर्याय म्हणजे आपण कीटकनाशकांचा जो आहे तो वापर आपण याच्यासाठी करू शकतो की आपण झाडांवरती साधारणतः डायमेथोएट एक 30% प्रवाही कीटकनाशक आहे हे 1.5 मिली किंवा मॅलॅथिओन 50% प्रवाही कीटकनाशक हे 2 मिली हे प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी जी आहे ही आपल्याला करता येते.
1: बरं.
0: आणि एक साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी जी आहे ही आपण करू शकतो.
1: आणखीन कोणकोणत्या किडी असतात काय सांगाल?
0: ह्या 2 तर महत्वाच्या किडी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मावा, तुडतुडे, पांढरी माशी या ज्या किडी आहेत ती आपल्याला या पिकांवरती प्रादुर्भाव करताना दिसून येतात. आता याबद्दल जर आपण म्हणायचं झालं तर ही जी मावा किंवा या ज्या किडी आहेत हे जनरली पानाच्या पाठच्या बाजूला असतात. पानाच्या पाठच्या बाजूला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती या किडी दिसून येतात. आता जर मावाच्या बद्दल बोलायचं झालं त्याला आपण अफिड्स असं म्हणतो तर हे अफिड्स आपल्याला पिवळ्या, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि ते छोटी छोटी असे मऊ त्यांचं शरीर असतं आणि त्यांची पिल्लावस्था म्हणजे त्यांची पिल्लं आणि प्रौढ ह्या दोन्हीही अवस्था आपल्याला पानाच्या पाठच्या बाजूला दिसतात आणि हे पानातून रस जो आहे तो रस शोषून घेण्याचं काम ते करत असतात. आता रस शोषल्यामुळे काय होतं की पानं पिवळी पडतात कारण पानातलं मेन हेच घेतलं मुळे आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पानं पिवळी पडतात आणि झाड जे आहे हे निस्तेज होतं. आणि या किडींचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की ते त्यांच्या जेव्हा ते हे रस शोषत असतात त्याच वेळेला ते त्यांच्या शरीरातून एक मधासारखा गोड पदार्थ जो आहे तो बाहेर टाकत असतात. आणि हा मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकत असल्यामुळे त्याच्यावरती काळ्या रंगाची बुरशी वाढते आणि ती बुरशी काळ्या रंगाची वाढल्यामुळे साहजिक आहे की प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे आपली फोटोसिंथेसिस त्याच्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट किंवा विपरीत परिणाम जो आहे हा होतो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटणं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपल्या उत्पन्नावर परिणाम होणं हे होत असतं. आणि या माव्यासारखंच जी पांढरी माशी आहे किंवा तुडतुडे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे झाडाला नुकसान करत असतात.
1: यांचा प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? कीटकनाशकं वापरायची की आणखीन काही करू शकतो आपण?
0: नाही, आपण याच्यासाठी कसं आहे की जनरली आपण सगळ्यांना शेतकऱ्यांनाही सांगतो की आपण फक्तच रासायनिक कीटकनाशक याकडे आपण वळायचं नाही आहे कारण साहजिक आहे की त्याचे खूप जास्त विपरीत परिणाम हे आपल्या शरीरावरती तसंच इव्हन आपल्या पूर्ण नेचरवरती होत असतात. तर त्यासाठी आपण एकात्मिक पद्धतीकडे जायचं आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धती जसं की मशागतीय पद्धत आहे किंवा कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन आहे त्याच्यानंतर ट्रॅप्सचा वेगवेगळा वापर आहे सापळ्यांचा वापर आहे ते करायचं आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून सुद्धा जर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तर त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा करायचा. आता ह्या ज्या किडी आहेत त्या जनरली सापळा पिवळ्या चिकट सापळे जे आहेत त्याचा वापर आपण या किडींच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो कारण हा जो मावा ह्या किडी आहेत या पिवळ्या रंगाकडे ते आकर्षित होतात. तर त्यामुळे आपण जर ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे जर आपल्या शेतामध्ये लावले तर ह्या त्याच्या तिकडे आकर्षित होतात आणि साहजिकच आहे की त्याच्यामुळे आपण त्यांचं कंट्रोल करू शकतो. ह्या ज्या रस शोषक किडी आहेत म्हणजे मावा आहे, पांढरी माशी, तुडतुडे, तर या रस शोषक किडी ज्या आहेत या बांधावरती किंवा बांधावरचं जे गवत आहे किंवा इतर तण आहे तर त्याच्यावरती सुद्धा वाढत असतात. तर त्यामुळे आपल्याला ते तण जे आहे हे काढून टाकणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा नत्र खताचा जर आपण अवाजवी वापर करू नये कारण काय होतं की नायट्रोजनयुक्त खतं जर आपण जास्त वापरली तर साहजिक आहे की झाड जे आहे हे जास्त हिरवंगार होतं आणि अति हिरव्यागार पानांकडे ह्या किडी जास्त आकर्षित होतात तर त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. तर त्यामुळे जेवढी शिफारस केलेली मात्रा असेल खतांची त्याप्रमाणेच आपण नत्र खताचा वापर करावा, त्यापेक्षा जास्त हा करू नये. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा फवारा जरी आहे आपण जर जोरदार फवारा हा पानाच्या पाठच्या बाजूला जर मारला तरी सुद्धा ह्या किडी ज्या आहेत ह्या खाली पडतात आणि त्या मरतात कारण हे सॉफ्ट बॉडीड किडी आहेत म्हणजे एकदम मऊ असतात. तर त्यामुळे फक्त पाण्याचा फवारा सुद्धा आपल्याला मारता येतो जर कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर. आणि जर प्रादुर्भाव हा जास्त असेल तर मग मात्र आपल्याला अशा वेळेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला लागतो. यामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे डायमेथोएट 1 मिली किंवा मॅलॅथिओन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळून त्याची फवारणी आपल्याला करता येते.
1: पाण्याचा फवारा मारून आपण या किडींचा नायनाट करू शकतो तर त्यामुळे पिकाला

0: वाजवी पाणी गेलंय
1: नाही
0: विपरीत परिणाम होत
1: नाही नाही असं होत नाही. पाण्याचा फवारा हा फक्त तुम्हाला जो स्ट्रॉंग फवारा मारल्यामुळे फक्त किडी खाली पडणार आहेत आणि त्या नष्ट होणार आहेत, त्याच्यामुळे इतर काही परिणाम होत नाही.
0: कलिंगड आणि काकडीमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो का?
1: हो, कलिंगड आणि काकडीमध्ये आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. तर ऍक्च्युली सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आपण त्याला म्हणतो, हे अतिशय सूक्ष्म असतात, आपल्याला डोळ्यांनी ते दिसत नाहीत, ते आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतात. त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव जो आहे हा ओळखणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला तर हे सूत्रकृमी जमिनीमध्ये असतात आणि जमिनीमधून ते मुळामध्ये शिरतात झाडाच्या आणि मुळामध्ये शिरून ते आतला रस म्हणजे मुळातून ते रस शोषण्याचं काम ते करतात. आणि जेव्हा हे सूत्रकृमी आतमध्ये शिरतात तेव्हा ते मुळांवरती गाठी तयार करतात. आपल्याला मुळांवरती गाठी ज्या आहेत त्या दिसून येतात. त्यामुळे काय होतं की जेव्हा खाली म्हणजे आता जमिनीखाली आपल्याला मुळांवरती गाठी दिसतील पण जमिनीच्या वरती आपल्याला कुठल्या प्रकारचा इफेक्ट दिसतो तर त्यांनी रस ते शोषत असल्यामुळे मुळातून पानं जी आहेत ही पिवळी पडतात, ती निस्तेज होतात, त्याच्यानंतर झाडांची वाढ जी आहे ही खुंटते. आणि इव्हन आपल्याला असंही दिसतं की जर उष्णता आहे म्हणजे दिवसा तर जर उष्णतेमध्ये ती पानं आहेत ना ती अशी कोमेजलेली दिसतात आणि जसं ऊन जे आहे ते कमी होतं तर ती पुन्हा नॉर्मल स्टेजला येतात. तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव पण आपल्याला दिसतो. आणि जर आपल्याला अगदीच ओळखायचं झालं हा वरती तुम्हाला आपल्याला हा इफेक्ट दिसणार कारण जर आपल्याला इतर कुठलाही रोग नाहीये त्याच्यावरती किंवा इतर जर पानं पिवळी मी आता म्हटलं की रसशोषक किडींमुळे पण होतात पण ती रसशोषक किडी आपल्याला दिसतात जर त्याचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाहीये त्या किडींचा किंवा कुठल्याही प्रकारचे डाग त्या पानांवर दिसत नाहीये म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाहीये तरीही जर ती पिवळी पडतायत तरीही ती जर निस्तेज दिसतायत तरीही जर वाढ खुंटते तर याचा अर्थ आपण समजू शकतो की या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला असू शकतो. आणि मग अशा वेळेला आपण जर एखादं झाड उपटून बघितलं आणि त्या मुळांवरती जर आपल्याला गाठी दिसून आल्या तर कन्फर्म आहे की या ठिकाणी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला आहे.
0: अच्छा, मग त्याचं व्यवस्थापन करण्याच्या काय पद्धती आहेत?
1: सूत्रकृमीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रॉप रोटेशन, म्हणजे ज्या शेतामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे तर तो त्या ठिकाणी रेग्युलरलीच असतो, त्या शेतामध्ये त्या जमिनीमध्येच निमॅटोड्स आहेत तर त्यामुळे जर त्या निमॅटोडला ज्या योग्य त्या ज्याच्यावरती प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या झीक पिकं आहेत तीच जर आपण रेग्युलरली घेत राहिलो तर साहजिक आहे की त्यांचं प्रमाण जे आहे शेतामध्ये वाढणार आहे. तर त्याच्याऐवजी जर आपण दुसरी पिकं घेतली म्हणजे जसं की ज्वारी घेतलं त्या ठिकाणी म्हणजे जेथे काकडीवर्गीय पिकं आहेत तर त्याच्याऐवजी पुढच्या सीझनला आपण ज्वारी मका किंवा झेंडू, झेंडू हे अतिशय चांगलं पीक आहे सूत्रकृमींना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी, तर या पिकांचा आपण वापर जो आहे तो करायचा आहे म्हणजे क्रॉप रोटेशन फेरपालट जी आहे पिकांची ती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जमिनीची खोल नांगरणी करायची. मी मघासपासून प्रत्येक वेळेला हेच सांगते की जमिनीची नांगरणी करायची आणि जमीन जी आहे किंवा शेत जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे तापून द्यायचे म्हणजे सॉइल सोलरायझेशन आपण म्हणतो की जर सूर्यप्रकाशाच्या उन्हात जर ती तापली ना तर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही सूत्रकृमी आहेत किंवा इतर कुठल्याही कोशावस्था आहेत सुप्तावस्था आहेत ह्या सगळ्या नष्ट होण्याचं काम जे आहे हे सॉइल सोलरायझेशनमुळे किंवा उन्हाच्या तापण्यामुळे जे आहे ते होत असतं. त्याच्यानंतर आजूबाजूचं शेताच्या आजूबाजूला जे तण आहेत तर त्यांचा नाश करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे कडुनिंबाची पेंड जी आहे त्याचा वापर करावा म्हणजे जिथे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण पिकाच्या अळ्यामध्ये कडुनिंबाची पेंड जी आहे ती टाकायची खत म्हणून. तर त्याच्यामुळे साहजिक आहे की सूत्रकृमींचं प्रमाण जे आहे हे सुद्धा कमी होतं. कडुनिंबाची पेंड जी आहे डायरेक्टली आपण शेतामध्ये जमिनीमध्ये मिक्स करायची आहे. आणि त्याच्यानंतर अजून जे बुरशी आहेत ना त्या सुद्धा याच्यावरती खूप इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे एक पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाची बुरशी आहे, तसंच एक व्हर्टिसिलियम क्लायमायडोस्पोरियम नावाची बुरशी आहे. तर ह्या ज्या दोन उपयुक्त बुरशी आहेत ह्या काय करतात की या सूत्रकृमींची अंडी जी आहेत ती अंडी पॅरासिटाईज करायचं काम करतात आणि त्यांचं जे एक शेल आहे त्या अंड्याचं एक शेल आहे ते डिग्रेड करण्याचं काम करतात. तर त्यामुळे अंडी अवस्थेमध्ये सूत्रकृमींचं नायनाट करण्याचं काम या ज्या दोन बुरशी आहेत त्या करतात. ऍक्च्युली याचा वापर जो आहे हा आपण बायोलॉजिकल नेमॅटिसाइड म्हणून सुद्धा करता येतो. तर याच्यातलं जे हे पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाचं जे बुरशी आहे ही आपल्याला ग्रीन निमॅगॉन नावाने सुद्धा अवेलेबल आहे बाजारामध्ये, तर याचा सुद्धा वापर जो आहे हा आपण करू शकतो.
0: श्रोते हो, कोणतंही पीक घेताना त्यावर येणार

0: असणारे कीटक आणि त्यामुळे होणारी उत्पादनात घट हे शेतकऱ्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि जर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण उपाययोजना केल्या तर साहजिकच आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तर मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंना पीक घेताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही कुठेही आणि केव्हाही.
6: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 99 877 98 747
6: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्ग

0: कोकणाची सफर, कोकण दर्शन, निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर.
1: सादर करते विवेक वानखडे. यानंतर रात्री 8 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी चिअर भारत हा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
2: स्पेशल प्रोग्राम चिअर फॉर भारत.

0: मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। UPI द्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या विशेष उपाययोजना। देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन। टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। टाटा ट्रस्टचा विरोध। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या 3rd T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी, अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक। UPI द्वारे 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वस्तू खरेदीसाठी व्यापाऱ्यांना दिल्यावर लागणाऱ्या शुल्काचा भुर्दंड ग्राहकांना द्यावा लागणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय विशेष उपाययोजना करणार आहे। याअंतर्गत UPI सुविधा पुरवणाऱ्या विविध कंपन्या आणि इतर संबंधितांसोबत अर्थ मंत्रालयानं चर्चा सुरू केली आहे। या शुल्काची वसुली ग्राहकांकडून करू नये असं NPCI नं यापूर्वी स्पष्ट केलंय। तसंच ही शुल्क वसुली ग्राहकांकडून होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आदेश केंद्र सरकारनं बँकांना दिले आहेत। UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर MDR लादल्यानं रोखीनं होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण वाढणार नाही असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयानं व्यक्त केला आहे। UPI द्वारे होणाऱ्या एकूण व्यवहारांमध्ये व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्याच्या व्यवहारांचं प्रमाण केवळ 4% आहे याकडे मंत्रालयानं लक्ष वेधलं आहे। MDR वर GST द्यावा लागल्यानं महागाई वाढेल ही शक्यताही मंत्रालयानं फेटाळली आहे। ही GST ची रक्कम व्यापाऱ्यांना इनपुट क्रेडिट टॅक्सच्या माध्यमातून परत मिळेल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगानं विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते।
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया। इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं, लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है।
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले। सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योग विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली। विकसित भारत जी रामजी योजना विकसित गावांच्या उभारणीत कसं योगदान देऊ शकते याचा संबंधित अधिकाऱ्यांनी शोध घ्यावा असे निर्देश केंद्रीय ग्रामविकास, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहेत। ते आज विकसित भारत जी रामजी योजनेवर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करत होते। CBSEच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे। CBSEच्या 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे, तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे। त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली कालच्या 3-सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं। राष्ट्रीय चाचणी संस्थेनं December 2026 ते March 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे। या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत। UGC नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील। जॉईंट CSIR UGC नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल। अभियांत्रिकी प्रवेशासाठीची JEE मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेण्यात येईल। तसंच 31 जानेवारी ही तारीख राखीव दिवस असेल। या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे।

0: एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का अशी विचारणा न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी यांनी केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बक्षी यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात यानिमित्त सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवनात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित केला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल परिसरात दीप प्रज्वलन सोहळ्यात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले,
1: जिस समर्पण भाव के साथ दिन रात प्रयास करके परिश्रम करके उन्होंने अपने हमारे सबके जीवन में आपके हमारे जीवन में सरलता सुविधा लाने का काम किया है उसके प्रति हमारा धन्यवाद भी शुभकामनाएं भी आशीर्वाद भी.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विकसित भारताचं स्वप्न लवकरच साकार करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातल्या कार्यक्रमानंतर म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातल्या मोठ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसिस, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्यू, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, विविध देशांचे राजदूत यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखरन यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. टाटा ट्रस्टनं मात्र चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा हा ठराव बेकायदेशीर असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलंय. टाटा सन्सच्या बैठकीत त्यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं, मात्र बहुमतानं हा ठराव मंजूर झाला. अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीच्या जोडीनं तडाखेबंद फलंदाजी करत 6 षटकात 100 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत शतक पूर्ण केलं. 108 धावा करून तो बाद झाला. त्यानं 11 षटकार आणि 9 चौकार लगावले. मात्र त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनही बाद झाला. त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 13 षटकात 2 बाद 164 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI द्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना. देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन. टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय. टाटा ट्रस्टचा विरोध आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी. अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. ऐकूया अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना.

अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली चंद्रशेखर सानेकर यांची ही गीतरचना आपण ऐकली वैशाली सामंत यांच्या आवाजात. यानंतर रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं जीवन में।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, गणपती बाप्पाच्या आगमनानंतर महाराष्ट्रातल्या घराघरांमध्ये वेध लागतात ते गौराईच्या आगमनाचे।

गौराई म्हणजे माहेरवाशीण लेक, आणि म्हणूनच तिचं स्वागतही अगदी लेकीच्या मायेने आणि लेकीच्या प्रेमाने केलं जातं. घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारी गौराई आज घराघरांमध्ये स्थापन झाली आहे. संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गणेशोत्सवामध्ये तुमच्याही घरामध्ये आनंद नांदू दे हीच प्रार्थना. आणि तुमच्या या आनंदामध्ये आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सदैव तुमच्यासोबत आहेच. चला तर मग वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमातलं पहिलं गीत आहे कोहिनूर या चित्रपटातलं. या गाण्यामध्ये वाजवली गेलेली सतार ही उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांनी वाजवली होती. हे गाणं अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर चित्रित होणार होतं. पडद्यावर सतार वाजवत असताना आपला हात आणि आपली बोटं अचूक दिसायला हवीत म्हणून दिलीप कुमार यांनी चित्रीकरणापूर्वी तब्बल 6 महिने उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्याकडून सतारीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. श्रोते हो, एखादं गाणं सुपरहिट होण्यामागे कलाकारांची किती मेहनत असते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं.

0: कोहिनूर या चित्रपटातलं नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं शकील बदायूनी यांचं. आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
1: श्रोते हो, स्वप्न मोठी असतील तर त्यांना दिशा देणारा हातही तितकाच महत्वाचा. ग्रामीण तरुणांना संधी, महिलांना स्वावलंबन आणि समाजाला विकासाची नवी दिशा देणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
2: जेव्हा इथल्या स्थानिक तरुणांना जागेवर रोजगार मिळेल, जर या मातीतून नोकरी लागली, प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे, त्यांना फक्त दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे काम सगळं बदलायचं आपल्याला. आपल्याला आपला माणूस आपल्याकडे काम करणारी लोक आली पाहिजे. त्या दृष्टीने व्यवसायामध्ये आपली माणसं कशी पुढे जातील, आपण एकमेकाचे हात पकडून पुढे घेतलं पाहिजे आणि यशाच्या दिशेने जायला पण आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे. आणि हे बदलायला वेळ लागणार नाही. आज 2026 आहे, 30 पर्यंत बऱ्यापैकी कोकण बदललेलं असेल.
1: श्रोते हो, ही मुलाखत आपण ऐकणार आहोत शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. संवादिका आहेत अनघा योगेश मगदूम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्स वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: यानंतरचं गीत आहे गाईड या चित्रपटातलं. गाईड हा चित्रपट 1965 सालचा, पण त्याआधी 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 1955 साली देवदास या चित्रपटासाठी संगीतकार SD बर्मन यांनी शैलेंद्र यांचं हे गीत निवडलं होतं. काही कारणामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच हे गाणं या चित्रपटामधून वगळण्यात आलं आणि या गोष्टीचं SD बर्मन यांना अतिशय वाईट वाटलं होतं. 10 वर्षांनी पुन्हा एकदा हे गीत गाईड या चित्रपटामधून त्यांनी जगासमोर आणलं आणि या गीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.

0: गाईड या चित्रपटासाठी एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गीत गणेश हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे दीप्ती आगाशे यांचं.
1: सर्व विद्यांचं दैवत, सर्व विघ्नांचं हरण करणारा हा देव, त्याला वक्रतुंड, सिद्धिविनायक, गणेश, गजानन, लंबोदर अशी अनेक नावं आहेत.
0: तेव्हा बालदोस्तांनो, ऐकायला विसरू नका रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात गीत गणेश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, रजनीगंधा या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

साहिर लुधियानवी यांची ही गीतरचना होती वक्त या चित्रपटातली. संगीत होतं रवी यांचं, तर गायक कलाकार होते आशा भोसले आणि महेंद्र कपूर. श्रोते हो, कश्मीर की कली या चित्रपटामधून अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. शर्मिला टागोर यांचं सौंदर्य, त्यांच्या गालावरच्या मनमोहक खळ्या आणि तितक्याच ताकदीचा अभिनय यामुळे अल्पावधीतच त्या लोकप्रिय ठरल्या. कश्मीर की कली याच चित्रपटातलं हे पुढचं गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली ही गीतरचना होती एस एच बिहारी यांची. या गीताला संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. श्रोते हो, 1950 दशकामध्ये भारतीय गाण्यांमध्ये पाश्चिमात्य शैलीचा वापर करणं किती आव्हानात्मक होत असेल. ओ पी नय्यर यांनी आरपार या चित्रपटातल्या एका गाण्यामध्ये ॲकॉर्डियन हे वाद्य अतिशय सुरेखरित्या वापरलंय. त्या काळातले प्रसिद्ध

संगीतकार आणि ॲकॉर्डियन वादक गुडी सिरवाई यांनी या गाण्यामध्ये ॲकॉर्डियन वाजवली आहे. ऐकूया आरपार या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत.

श्रोते हो, गीता दत्त यांनी गायलेल्या या गीताबरोबरच रजनीगंधा या कार्यक्रमामधून तुमचा आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

रात्रीचे 10:30 वाजले आहेत. वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. ऐकूया पंडित विश्वमोहन भट्ट यांनी गिटारवर सादर केलेला राग हेमंत.

शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट्ट यांनी गिटारवर सादर केलेला राग हेमंतात आपण ऐकला. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.